क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: भगवंत जोडणं हाच एक धर्म. 14 जून. भगवंत जोडत असेल तर अधर्मही करावा. भगवंत जोडणं हाच एक धर्म आहे. अभिमानानं कोणतंही कृत्य केलं तर ते नाही भगवंताला पोचत. दानधर्म केला, धर्मशाळा बांधल्या, हे सर्व नाव होण्याकरता जर केलं तर त्याचा तुमच्या कल्याणाला काय उपयोग झाला? भगवंत जवळ न येता त्यामुळं अभिमान मात्र वाढतो. बाभळीची झाडं लावली तर त्यांना आंबे येतील कसे? मीपणानं केलेलं काम नाही उपयोगी पडत. शरणबुद्धीनं केलेलं काम हाच खरा धर्म. मी भगवंताच्या हातचं बाहुलं आहे असं समजावं, राम करता असं म्हणावं, म्हणजे देवाजवळ शरणबुद्धी धरावी. भगवंताची निष्ठा कोणत्याही वयात आणि कोणत्याही अवस्थेत वाढवता येते. ही निष्ठा कधी कुणाला हार जाणार नाही किंवा कधी कुणापुढं मान लवणार नाही. एकदा भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवल्यावर मग काळजीचं कारणच काय? काळजीनं कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो. भगवंतावर श्रद्धा ठेवून प्रयत्न करावा आणि जे फळ मिळेल त्यात समाधान मानावं. व्यवहारात सौख्य कर्तव्यानं मिळतं, तसं परमार्थात सौख्य निष्ठेनं मिळतं. परमार्थ करणाऱ्या माणसानं कोणाचंही अंतःकरण दुखवू नये. परमार्थ हा लबाड आणि भोंदू माणसांचा नाही, तसा तो बावळ्या माणसाचाही नाही. व्यवहारात कुणाला फसवू नये आणि कशाला भुलू नये. आपले डावपेच किंवा लबाडी लोकांना फसवण्यासाठी नसावी. लोकांकडून न फसण्या इतकंच आपण व्यवहारी असावं. आपल्या हातामध्ये जितका पैसा असेल त्या मानानंच देवघेव करावी. व्यवहाराच्या दृष्टीनं देणं न राहील असं वागावं. कोणत्याही परिस्थितीत मी राहीन असं जो म्हणेल त्याला कधीच अडचण पडत नाही. आपण श्रीमंतांचा द्वेष करू नये आणि गरिबांना कमी लेखू नये. अशी वृत्ती बनायला भगवंताची निष्ठा पाहिजे. प्रत्येकाला खायला प्यायला भरपूर मिळालं पाहिजे. ही संपत्तीची समान वाटणी आहे. मोबदला न देता आपण पैसा घेतला तर तो ज्याचा घेतला त्याची वासना त्याला चिकटून बरोबर येते. काय गंमत आहे बघा, इतर बाबतीमध्ये मनुष्य वचन पाळण्याची पराकाष्ठा करतो पण तो पैशाचं वचन देतो सहज आणि ते मोडतोही सहज. तेवढंच वचन पाळण्यात तो कुचराई करतो. पैसा नसून अडतं आणि तो असून नडतं अशी आपली परिस्थिती आहे. संन्याशानं एक दिवसाचा संग्रह करावा, गृहस्थानं 3 दिवसांचा संग्रह करावा. आपल्याजवळ 3 दिवस खायला आहे असं पाहिल्यावर आपण मुळीच काळजी करू.

0: मी करता आहे ही प्रपंचातली पहिली पायरी आहे. तर राम करता आहे ही परमार्थातली पहिली पायरी आहे. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

अष्ट दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 165वा, दशक 12वे, समास 4था, विवेक वैराग्य नाव नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। महाभाग्य हाताशी आलं, परंतु ते भोगायचं कसं हे माहिती नाही, त्यामुळे वैराग्य उत्पन्न झाले पण विवेक नाही। आदळतं, आपटतं, कष्टी होतं, दुःखी होतं, ऐकतं, पाहतं, त्याप्रमाणे वैराग्य प्राप्त होतं। प्रपंचाच्या नाना ओढीमुळे नाना संकट अडचणी निर्माण होतात। संसार सोडून माणूस देशोधडीला लागतो होतो। जो चिंतेपासून सुटला, पराधीनतेपासून पळाला, तो दुःखाचा त्याग करणाऱ्या रोग्याप्रमाणे असतो। परंतु असं झालं तरी मोकाट सुटू नये। उडाणटप्पूपणा, भ्रष्टाचार आणि वाचाळपण, अस्ताव्यस्तपण असं नसावं। विवेक नसताना वैराग्य बाळगलं तर अविवेकाने अनर्थ निर्माण होतील आणि परमार्थ आणि प्रपंच

जातील. प्रपंच नाही आणि परमार्थही नाही, त्यामुळे सगळं जीवन व्यर्थ झालं, अविवेकामुळे असा अनर्थ झाला. हे ज्ञान व्यर्थ आहे का अशी तो बडबड करायला लागला. पण वैराग्य योग नाही, कारागृहामध्ये अडकलेला माणूस पुरुषार्थ सांगतो तशी परिस्थिती उद्भवेल. वैराग्य नसताना ज्ञान म्हणजे व्यर्थ अभिमान, लोभ आणि दंभामुळे भुसळून माणूस कासावीस होतो. कुत्र्याला बांधलं तरी ते भुंकतं, तसा स्वार्थामुळे माणूस तरफडतो. अभिमानामुळे मनुष्य दुसऱ्याचा उत्कर्ष पाहू शकत नाही, दोन्हीपैकी एक असलं तरी शोक वाटतो. आता वैराग्य आणि विवेक हे एकत्र असले की काय होते ते ऐका. विवेकामुळे इच्छा नष्ट होतात, वैराग्यामुळे प्रपंचापासून दूर जातो. अशा प्रकारे निसंग योगी अंतर्बाह्य मोकळा होतो. तो मुखाने जसं ज्ञान बोलतो तशीच त्याची क्रिया चालते. त्याची वागण्याची पद्धत पाहून सुशिष्मंत लोक देखील चकित होतात. तो त्रैलोक्याची देखील आस्था बळगत नाही. वैराग्याची स्थिती बांधल्यावर त्याचे प्रयत्न आणि विवेक यांच्या धारणेला सीमा राहत नाही. तो रसाळ संगीतमय हरिकीर्तन आवडीचं भजन मनापासून करतो. तात्काळ सन्मार्ग लावावा असा मनामध्ये विवेक जागृत होतो, तेव्हा वेदांतासारखे अनुभूती आलेले शास्त्रही तो व्यवस्थित सांगू शकतो. सन्मार्गाने जगाला मिळाला म्हणजे जगदीश प्रसन्न होतो. स्नान संध्या, भगवत भक्ती, पुण्यमार्ग हे प्रखर वैराग्य उदासीनता प्रत्ययाचं ब्रह्मज्ञान होय. यालाच विवेक वैराग्य म्हणतात. नुसतं वैराग्य म्हणजे एककल्लीपणाचं खूळ आहे. शाब्दिक ज्ञान हे आपल्याला कंटाळवाणं वाटतं, म्हणून विवेक आणि वैराग्य दोन्ही एकत्र असणं हेच महद्भाग्य आहे. जे अधिकारी आणि साधू आहेत ते हे जाणतात असं समर्थ म्हणतात. इथे श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे विवेक वैराग्य नाम समास चतुर्थ समाप्त.

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पात गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

सुजन हो सढ़व नारद भक्ति सूत्र शांति रूपात परमानंद रूपाच या संदर्भातला अधिक विवरण असा आहे. भक्ती हे साधन आनंद रूप असल्यामुळं इतर साधनांप्रमाणे तिच्यामध्ये कष्टाचा अनुभव नाही, म्हणूनही ती भक्ती सुलभ आहे. तैत्तिरीय उपनिषदामध्ये जी आनंदाची विस्तृत मीमांसा केली आहे त्यामध्ये सगळ्या आनंदाची प्राप्ती श्रोत्रिय अकामहताशा ब्रह्मज्ञानी पुरुषाला होते असं म्हटलं आहे. पण प्रेम भक्तीचा आनंद त्या मोक्षावस्था प्राप्त आनंदापेक्षाही खूप मोठा आहे. अहो म्हणून तर घोटवीन लाळ ब्रह्मज्ञानी आहाती मुक्तात्मस्थिती सांडवीन अशी प्रतिज्ञा संत शिरोमणी तुकाराम महाराज करतात.

श्रीमद भागवत ग्रंथामध्ये अनेक भक्त श्रेष्ठांनी आपली हीच भावना स्पष्टपणे प्रकट केली आहे. भक्त श्रेष्ठ प्रल्हाद, ध्रुव, पृथू, वृत्र किंबहुना वेदस्तुतीमध्ये प्रत्यक्ष वेदांनीही हीच भावना स्पष्ट रूपाने प्रकट केली आहे. वेद म्हणतात, दुरवगमात्म तत्व निगमाय तवात ततनोश्चरित महामृताब्धी परिवर्त परिश्रमणा न परिलशन्ति केचिदपवर्गमपीश्वरते चरण सरोज हंस कुल संग विसृष्ट गृहा. याचा अर्थ असा आहे, श्रुती म्हणते, हे ईश्वरा, दुर्बोध आत्मतत्व दाखवण्याकरता अवतार धारण करणाऱ्या तुमच्या चरित्ररूप समुद्रामध्ये स्नान करून श्रमरहित झालेले तसंच आपल्या चरणारविंदाच्या ठिकाणी हंसाप्रमाणे रममाण होणाऱ्या भक्तजनांच्या संघाने ज्यांनी ग्रहाधिकावरील आसक्तीचा त्याग केला आहे असे भक्तजन अपवर्ग म्हणजे मोक्षाचीही इच्छा करीत नाहीत. अपवर्ग याचं विवरण असं, प फ ब भ म या व्यंजनांना प वर्ग म्हणतात. यांचं प्रतीक असं आहे, प म्हणजे पाप पुण्य, फ म्हणजे फल अर्थात कर्मफल, ब म्हणजे बंधन, भ म्हणजे भेद आणि म म्हणजे मोह. पाप पुण्य कर्मफल बंधन भेद मोह हे प वर्ग ज्यामध्ये नसतात असा मोक्ष आहे म्हणून त्याला अपवर्ग असं म्हणतात. श्री गोपाल कृष्ण भगवान.

सुजन हो, श्री संत ज्ञानेश्वर महाराज देखील जया भक्ती जी ये तुली प्राप्ती जे कैवल्या ते परते शरमणती चहु पुरुषार्था श्री भक्ती जैसी, असं भक्तीचं आनंद रूपत्व सांगतात. संत तुकोबाराय देखील स्वानुभवानं भक्तीची परमानंद रूपता सांगतात. सर्व सुखले आलो सर्वालंकार आनंदे निर्भर डुल्ल तसो, आनंदे निर्भर असो भलते ठाई सुख दुःखा नाही चाड आम्हा. संत निळोबाराय म्हणतात आजी आनंदासी आनंद माझा झाला, आजी सुखासी सुख लाभ केला, आजी हर्षासी हर्ष भेटी आला, तेने श्रीरंग निज दृष्टी स्थिरावलावो. तात्पर्य काय, तर भक्ती ही स्वरूपानं शांती रूप आणि परमानंद रूप आहे. हा देवर्षी नारदांचा सिद्धांत सगळ्या संतांच्या स्वानुभवानं देखील सिद्ध होतो. अहो भगवान तर परमानंद स्वरूप आहेच, पण भक्त ही त्याच्या अनन्य प्रेमानं परमानंद रूप होतात. म्हणून या दोघात आनंद व्यापून टाकणारी भक्ती ही परमानंद

विसर्जन हो. इथं शांती आणि आनंद हे दोन शब्द वापरले आहेत. गीतेच्या चौथ्या अध्यायामध्ये शांती हे सुखाचं साधन सांगितलं आहे. अशांतस्य कुतः सुखम, कुणाला वाटेल भक्ती ही शांतिरूप आहे, म्हणजे आनंदाचं साधन आहे की काय? तर भक्ती ही आनंदाचं साधन नसून परमानंद रूपच आहे, परमानंद रूप. या सूत्रामध्ये च हे अव्यय शेवटी आलेलं आहे, ते निश्चयवाचक आहे. तर असं आहे हे 60वं नारद भक्ती सूत्र, शांतिरूप.

हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरि भक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पात गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरि भक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

बरं आहे तर श्रोते हो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सगळ्यांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक।
2: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी।
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। सकाळचे 7 वाजले आहेत, आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। आज रविवार, रूपरेषानंतर आपण ऐकणार आहात सकाळी 7:10 आनंद यात्री रवींद्रनाथ टागोर, संवादक विश्वास देशपांडे, सकाळी 8 अंतरंग हा कार्यक्रम, सादरकर्त्या श्रद्धा कराळे, 10:20 ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सकाळी 10:30 नातवंडांशी गप्पा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल, सादरकर्त्या प्राध्यापिका सुमती पवार। दुपारी 1 आपण ऐकणार आहात बाळू ऑन एअर हा कार्यक्रम, संवाद साधलाय राजेश आहेर यांनी। दुपारी 2 सावित्री अभ्याकशच्या हा कार्यक्रम, संध्याकाळी 4 नाट्यसंगीताचा आनंद आपण घेऊ शकाल। संध्याकाळी 5 आपण ऐकणार आहात कार्यक्रम आपकी फरमाईश, संवादक देविका गोसावी। संध्याकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आस्वाद आपण घ्याल। श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची। आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ।

श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, आज 14 जून, आज आहे जागतिक रक्तदाता दिन. जाणून घेऊया आजचे आणखीन काही दिनविशेष. आजच्याच दिवशी 1896 साली महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम ही संस्था स्थापन केली. 1938 साली आजच्याच दिवशी सुपरमॅनची चित्रपट कथा पहिल्यांदाच प्रकाशित झाली. 1945 साली आजच्याच दिवशी भारताला स्वायत्तता देण्यासंबंधीची वेव्हेल योजना जाहीर करण्यात आली. आजच्याच दिवशी 1444 साली भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ नीळकंठा सोमायाजी यांचा जन्म झाला. 1736 साली आजच्याच दिवशी फ्रेंच भौतिक शास्त्रज्ञ चार्ल्स कुलोम यांचा जन्म झाला. 1868 साली नोबेल पारितोषिक विजेते ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ कार्ल लँडस्टाइनर यांचा सुद्धा जन्म झाला. 1969 साली आजच्याच दिवशी सुप्रसिद्ध जर्मन टेनिस खेळाडू स्टेफी ग्राफ यांचा जन्म झाला. 1922 साली आजच्याच दिवशी हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथा लेखक के आसिफ यांचा सुद्धा जन्म झाला. 1952 साली आजच्याच दिवशी चित्रपट अभिनेत्री आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेती किरण खेर यांचा जन्म झाला. श्रोते हो, आजच्याच दिवशी 1916 साली मराठी नाटककार, नाट्य दिग्दर्शक गोविंद बल्लाळ देवल यांचं निधन झालं. 1946 साली आजच्याच दिवशी ब्रिटिश शास्त्रज्ञ आणि आद्य दूरचित्रवाणी संशोधक जॉन लोगी बेअर्ड यांचं निधन झालं. 1989 साली आजच्याच दिवशी मराठी अभिनेत्री आणि संस्कृत पंडित सुहासिनी मुळगावकर यांचं निधन झालं. 2020 साली आजच्याच दिवशी लेफ्टनंट जनरल, महावीर चक्र, परम विशिष्ट सेवा पदक विजेते राजमोहन बोहरा यांचं सुद्धा निधन झालं. तर मंडळी, हे होते आजचे काही दिनविशेष. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आनंद यात्री रवींद्रनाथ या कार्यक्रमाच्या 8व्या भागामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, रवींद्रनाथ टागोर या एका अष्टपैलू व्यक्तिमत्वाचं चरित्र आपण या निमित्तानं पाहतो आहोत. त्यांनी स्थापन केलेली शांतिनिकेतन शाळा, त्यांचं साहित्य, या सगळ्यांचा आढावा आपण या कार्यक्रमामधून घेणार आहोत. आजच्या या भागामध्ये शिक्षणाचं माध्यम मातृभाषाच या विषयाबद्दल रवींद्रनाथांचे विचार मी तुम्हाला सांगणार आहे. मंडळी, रवींद्रनाथांच्या काळातील एक प्रसंग आहे. बिहारमध्ये एकदा एका मोठ्या इमारतीची पायाभरणी होती. या कार्यक्रमाला तत्कालीन व्हॉइसरॉय साहेबांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं. या कार्यक्रमात बोलताना त्या साहेबांनी म्हटलं की उत्तम शिक्षण द्यायचं असेल तर त्यासाठी शाळेची इमारत उत्तम असली पाहिजे. सगळ्या भौतिक सुविधांनी युक्त असं ते ठिकाण असायला हवं. अर्थातच रवींद्रनाथ व्हॉइसरॉय साहेबांच्या या मताशी अजिबात सहमत नव्हते. या साहेबांच्या विधानावर टीका करताना त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले, जेवणासाठी चांदीचं ताट असलं तर उत्तमच, पण महत्त्वाचे असतात ते ताटातील पदार्थ. ते पदार्थ उत्तम आणि स्वादिष्ट असतील तर जेवणासाठी केळीचं पानसुद्धा चालतं. भारतातील लोकांना याची चांगली जाण आहे. श्रीमंत असो वा गरीब, केळीच्या पानावरही ते आनंदानं जेवतात. जेवण सुग्रास आणि रुचकर असलं म्हणजे झालं. दुर्दैवानं रवींद्रनाथांनी जे अनेक वर्षांपूर्वी सांगितलं ते आजही जसंच्या तसं आमच्या काही शाळांना आणि आमच्या मनोवृत्तीला लागू पडतं. आज अनेक शाळा सर्व सुखसोयींनी युक्त अशा इमारती बांधतात. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करतात. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बस, रुबाबदार आणि महागडा स्कूल युनिफॉर्म आदी सगळ्या गोष्टी असतात. त्यासाठी या शाळा जबर फी आकारतात. पालक देखील आपल्या मुलांना उत्तम शिक्षण मिळेल या आशेनं अशा शाळेत घालतात. पण अशा सुंदर देखण्या आणि चकचकीत इमारतीतून खरोखरच दर्जेदार शिक्षण दिलं जातं का असा प्रश्न पडतो. रवींद्रनाथांच्या काळात बऱ्याचशा विद्यापीठांचे पदवीदान समारंभ इंग्रजीतूनच व्हायचे. आजही त्यात फारसा फरक झालेला नाही. रवींद्रनाथांना एकदा कोलकाता विद्यापीठातील पदवीदान समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं. त्या काळातील परंपरा म्हणून ते इंग्रजीतच आपलं भाषण करतील अशी उपस्थितांना अपेक्षा होती. पण काय आश्चर्य, रवींद्रनाथांनी आपलं भाषण बंगालीतूनच केलं. लोक काय म्हणतील याची त्यांना पर्वा नव्हती. बहुधा
पदवीदान समारंभाला स्थानिक भाषेतून भाषण करणारे रवींद्रनाथ पहिलेच असावेत. शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांमध्ये जे अंतर पडलं आहे ते या साहेबांच्या भाषेमुळेच असं त्यांचं मत होतं. इंग्रजी भाषा ही बंगालमधील बाबू लोकांची भाषा होती. इंग्रजांनी त्यांच्यासाठी शिक्षणाची जी व्यवस्था केली होती त्यातून शरीरानं भारतीय पण मनानं इंग्रज असे लोक तयार व्हावेत हा त्यांचा उद्देश होता. असे लोक त्यांना राज्यकारभार चालवण्यासाठी हवे होते. इंग्रजी शाळेत दिलं जाणारं हे शिक्षण म्हणजे बंदिस्त खोलीतील सूर्यप्रकाशासारखं होतं. चार भिंतींच्या आड कोंडून ठेवलेला प्रकाश जसा बाहेर जात नाही तसं हे शिक्षण शहरी सीमांचा उंबरठा ओलांडून ग्रामीण भागापर्यंत पोहोचू शकत नव्हतं. किंबहुना ग्रामीण भागाचा कोणी विचारच केला नव्हता. त्यातूनच शहरी आणि ग्रामीण भागात एक मोठी दरी निर्माण झाली होती. मंडळी, आजसुद्धा या चित्रात फारसा फरक झालेला नाही. खरा भारत समजून घ्यायचा असेल तर तो शहरात नसून ग्रामीण भागात वसलेला आहे असं रवींद्रनाथांना वाटत होतं. इंग्रजी भाषेबद्दल रवींद्रनाथांच्या मनात द्वेष होता असं बिलकुल नाही. पण शिक्षणाचं माध्यम मातृभाषाच असावी असं त्यांना वाटायचं. इंग्रजी भाषा कितीही चांगली असली आणि तिला वाघिणीचं दूध म्हटलं जात असलं तरी कोणतीही गोष्ट अति झाली की त्याची माती होते. ते आवश्यक तेवढंच हवं. दूध मग ते वाघिणीचं असो किंवा गाईचं, अति झालं की त्याचं विषच होणार. मंडळी, आपण ज्या वातावरणात वाढतो, ज्या भाषेत बोलतो ऐकतो, ज्या भाषेत गाणी ऐकतो, नाटक सिनेमे पाहतो, तीच भाषा शिक्षणाचं माध्यम असावी. इंग्रजीसारखी परकी भाषा मुलांच्या कल्पनाशक्तीला आणि विचारशक्तीला वाव देऊ शकत नाही. जी भाषा आजूबाजूला बोलली जाते त्या भाषेचे संस्कार मुलांच्या मनावर सहज होतात. त्यांच्या डोळ्यापुढं सहजपणे चित्र उभं राहतं. इंग्रजी भाषेतील निसर्ग कवी वर्ड्सवर्थ याची डॅफोडिल्स ही कविता सुंदर आहे, वादच नाही. पण आपल्या मुलांना डॅफोडिल्स कुठं माहिती आहेत? ती त्यांनी कधी पाहिली तरी आहेत का? मग त्यांचं चित्र त्यांच्या डोळ्यासमोर कसं उभं राहणार? इंग्रजी माध्यमाला प्रतिष्ठा मिळाल्यामुळे साध्या सहज आणि सोप्या मातृभाषेतील शिक्षणाला मुलं वंचित झाली. ज्या मुलांनी जीवनरस झाडापर्यंत पोहोचवणं अपेक्षित असतं ती मुळंच उखडून टाकण्याचा हा प्रकार आहे. मग झाडाची निकोप वाढ कशी होईल? भाषेसंबंधी बोलताना रवींद्रनाथ आणखी एक महत्त्वाचा विचार मांडतात. तो म्हणजे भाषा केवळ ती नव्हे की जी फक्त शहरी लोक बोलतात. त्या भाषेच्या उपभाषा, त्याचप्रमाणे ग्रामीण भाषेत बोलली जाणारी बोलीभाषा या सगळ्या प्रकारच्या भाषा त्यांना मान्य होत्या. भाषेतील केवळ उच्चाराच्या आणि शुद्धाशुद्धतेच्या कल्पना त्यांना फारशा मानणार नव्हत्या. तसं पाहिलं तर त्यांनी व्याकरणशास्त्राचा सखोल अभ्यास केला होता. विदुशेखर शास्त्री या व्याकरण तज्ज्ञांबरोबर बसून त्यांनी पाणिनीचं व्याकरणशास्त्र अभ्यासलं होतं. आपल्या साहित्यात त्यांनी बंगाली बोलीभाषेचा वापर करायला सुरुवात केली. त्यांच्या या लेखनावर अशुद्ध बोलीभाषेतील लेखन म्हणून तत्कालीन विद्वानांनी टीका केली.
एकदा तर रवींद्रनाथांचे साहित्यातला उतारा एका विद्यापीठातील परीक्षेला हा उतारा शुद्ध करून लिहा म्हणून टाकलाही गेला होता. म्हणून रवींद्रनाथ म्हणतात की भारतीय विद्यापीठ म्हणजे केवळ पदव्या वाटणारे कारखाने झाले आहेत. आजही इतक्या वर्षानंतर या वस्तुस्थितीमध्ये फारसा फरक पडलेला नाही आहे. पण असं असलं तरी रवींद्रनाथांच्या वागण्या बोलण्याचा प्रभाव तत्कालीन अनेक लोकांवर पडला होता. अनेक विद्वान त्यांचे मित्र होते. त्यांच्या कार्यपद्धतीनं भारावून जाऊन त्यांच्या कार्याला वाहून घेतलेले अनेक लोक स्वयंस्फूर्तीनं शांतिनिकेतनमध्ये सेवा देण्यासाठी आले होते. ही सगळी मंडळी अत्यंत समर्पित भावनेनं काम करणारी होती. अत्यंत कमी मानधनामध्ये ते हे सगळं काम करत होते. अशा लोकांमध्ये ब्रह्मबांधव उपाध्याय यांच्यासारखे विद्वान होते. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत कालीमोहन घोष, जगदानंद, नेपाळचंद्र रॉय हे सहकारी शिक्षक होते. अभिजात संगीत शिकवण्यासाठी भीमराव शास्त्री हे महाराष्ट्रातून तिथे गेले होते. विदुशेखर शास्त्री हे संस्कृत पंडित होते. अशी प्रचंड गुणी माणसं रवींद्रनाथांनी जोडली होती. या सगळ्यांना आणि आपल्या विद्यार्थ्यांना गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी उत्तमोत्तम साहित्य लिहिण्याची, संशोधन करण्याची, चित्रनिर्मितीची, नवनिर्मितीची प्रेरणा दिली. त्यांच्यामध्ये मनुष्य धर्माची जागृती निर्माण केली. निसर्गाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी दिली आणि विकासाच्या वाटा त्यांच्यासाठी मोकळ्या करून दिल्या. तर मंडळी असे होते दूरदृष्टी असलेले आणि मातृभाषेचे चाहते, बंगाली भाषेचे चाहते रवींद्रनाथ टागोर. त्यांच्याबद्दल आणखी जाणून घेऊया पुढच्या काही भागांमध्ये. पण आज इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो. पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. नमस्कार.

स्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8990.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
4: आता योग्य वेळ जुन्याचं नवं करण्याची.
3: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
4: आणि मजुरीत 50% सूट.
3: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
4: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम अटी लागू.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, ऍग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 पर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-19.

नमस्कार शेतकरी बंधन. शेतकरी बंधनांनो, कागदी लिंबाच्या बागेचं व्यवस्थापनासंदर्भामध्ये आपण आज उहापोह करणार आहोत. कागदी जी लिंब आहेत त्याची अभिवृद्धी ही बियापासून होते आणि कलमाद्वारे सुद्धा त्यांची अभिवृद्धी केल्या जाऊ शकते. पण असं असलं तरी जी कागदी लिंबाची लागवड आहे ती बियापासून तयार केलेल्या रोपापासूनच करावी. बियापासून तयार केलेल्या रूपात मातृवृक्षाचे 100% गुणधर्म उतरलेले असतात. लागवड करत असताना हे बहुवर्षीय फळझाड असल्यामुळं हमखास पाणी पुरवठ्याची सोय असेल तेथेच लागवड केली पाहिजे. अयोग्य जमीन त्याच्यासाठी आपण निवडली पाहिजे. चुनखडी नसणारी, क्षार नसणारी आणि चांगल्या प्रकारे पाण्याचा उत्तम निचरा होणारी अशी जमीन आपण निवडून 6x6 मीटर अंतरावर याची लागवड केली पाहिजे. आणि लागवडीसाठी 1x1 असे खड्डे आपण या मीटर आकाराचे जे खड्डे आहेत ते आपण लागवडीपूर्वी मे मध्ये जर आपण तयार करून घेतले आणि त्याच्यात शिफारशीप्रमाणे शेण किंवा चांगलं कुजलेलं शेणखत सिंगल सुपर फॉस्फेट याचा भरणा करून घेतला नंतर लागवड केली पाहिजे. तर ही जी बाग आहे लिंबाची याच्या खताच्या व्यवस्थापना सुद्धा आपण चांगल्या प्रकारे शिफारशीप्रमाणे खताच्या मात्रा देणं गरजेचं आहे. त्यासाठी माती परीक्षण करून घेणं केव्हाही चांगलं. 5 वर्षावरील जे झाड आहे त्याचे मोठं झाड ते जोमदार वाढ दर्जेदार फळाचं अधिक उत्पादन व मध्यम खोल जमिनीची सुपीकता यासाठी साधारणतः 15 किलो शेणखत 15 किलो निंबोळी पेंड 600 ग्रॅम नत्र आणि म्हणजे 300 ग्रॅम सुगद आणि 600 ग्रॅम पालाश या पद्धतीने जर आपण खत दिलं तर ते चांगलं राहतं. याच्याबरोबर 500 ग्रॅम फॅम आणि 500 ग्रॅम PSD ज्याला स्फुर दीर्घणार जीवाणू म्हणतो 100 ग्रॅम ॲझोस्पोरिलियम आणि 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा हे जैविक खतं जे आहेत प्रतिवर्षी प्रतिझाडात जर दिली तर त्याचा फायदा होतो. ही खत मात्र देताना 40% नत्र आणि संपूर्ण स्फुरद आणि पालाश शेणखत निंबोळी पेंड व जैविक खत जून मध्ये द्यायची आणि उरलेलं 60% नत्र 2 समान हप्त्यात सप्टेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये द्यायचं. आवश्यकतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता तपासून माती परीक्षणाच्या आधारावर शास्त्रांच्या मार्गदर्शनाखाली आपण सूक्ष्म अन्नद्रव्य वापरायला हरकत नाही. पण त्यापूर्वी माती परीक्षण करून घ्यावं आणि शास्त्रांचा सल्लाच घ्यावा. कागदी लिंबाच्या बागेमध्ये आपण आंतरपिकाचा जर विचार केला तर सुरुवातीला कांदा लसूण मूग चवळी हरभरा घेवडा भुईमुग गहू यासारखे आंतरपिकं घेता येतील. परंतु एकदा झाड मोठं झालं किंवा ते बहार द्यायला लागलं तर आंतरपिकं घेण्यापूर्वी शास्त्रांचा सल्ला घेऊनच शक्यतो घ्यावी. जी स्पर्धा करू शकणारी पिकं ती या बागेमध्ये घेऊ नये. बहार धरताना जो लिंबाचा बहार असतो वर्षातून 3 वेळा म्हणजे जून जुलै सप्टेंबर ऑक्टोबर आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये अनियंत्रितपणे फुलोरा येतो. कागदी लिंबात विशिष्ट बहार धरणे शक्य असलं तरी ते आर्थिकदृष्ट्या ते फायदेशीर ठरत नाही. पण तिन्ही बहारापासून फळाचं उत्पादन घ्यावं लागतं. पण तो जर अर्थशास्त्र काढलं तर हस्तभाराचं नियोजन जर आपण केलं विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे तर हस्तभाराच्या पासून जे लिंब मिळतात ते आपल्याला फायदेशीर ठरू शकतात आणि त्याचं उत्पादन आपल्याला अधिक मिळतं. त्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं ज्या शिफारशी केलेल्या आहेत हस्तभार नियोजनाच्या त्या आपण पाळल्या पाहिजे. त्याच्यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये फुलराचं प्रमाण फक्त 10-15% असतं. फुलराचे प्रमाण वाढवण्यासाठी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सायकोसिल या संजीवकाची 1000 PPM फवारणी शिफारसीत आहे. परंतु हे झालं एक पायाभूत तंत्रज्ञान. याच्यामध्ये जाती आहेत, खताचं व्यवस्थापन आहे, लागवड अंतर आहे, छाटणी आहे, त्याच्यावर येणारे वेगवेगळे किडी रोग आहे या संदर्भामध्ये आणि एकंदरच कागदी लिंबाच्या व्यवस्थापनाच्या संदर्भात अधिक शास्त्रीय माहिती करता कृषी विज्ञान केंद्राकडे

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
0: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार 10 to 6 तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8800016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना।
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
3: परतफेड कालावधी 5-10 वर्ष।
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या। अटी व शर्ती लागू।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। अंतरंग या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी। पण प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील काही सवयींचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत, जे अभिवाचन केलेलं आहे प्राचार्य गिरीश पाटील यांनी। तेव्हा वळूया या भागाकडे।
7: सवयींविषयी बोलू काही, वाहन नियमित सर्व्हिसिंग करून घ्यावे, आपण आमच्या वाहनांची काळजी घेतली पाहिजे। टू व्हीलर असो वा फोर व्हीलर, वर्षातून एकदा त्याची सर्व्हिसिंग केलीच पाहिजे। सर्व्हिसिंग करताना गॅरेजवाला चांगली सेवा देतो ना, त्याची चौकशी करा किंवा मित्राचे अनुभव समजून घ्या। तुम्ही सर्व्हिसिंग केली ती तारीख लक्षात ठेवावी किंवा लक्षात राहील अशा ठिकाणी नोंद करून ठेवल्यास पुढील सर्व्हिसिंग कधी करायची ते लक्षात राहते। तुम्ही गाडीचे ऑइल असो किंवा कुलंट असो वेळोवेळी बदललेच पाहिजे, ती पण एक तारीख लक्षात ठेवावी। ऑइल वेळेत नाही बदलले तर इंजिनवर विपरीत परिणाम होतो, कधी कधी जास्तीचा खर्च करण्याची वेळ येते। PUC सर्टिफिकेट आता 6 महिन्यांचे असते, ते देखील अपडेट ठेवावे। थोडक्यात गाडीची वेळोवेळी काळजी घेत जा, ही सवय गाडीचं आयुष्य वाढवते आणि तुम्हाला उपयोगी पडते। धन्यवाद
1: रसिको। आता आपण ऐकलं प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील भाग। अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। या पुढील भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी सकाळी 9 वाजता। आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
8: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात महेंद्र कपूर यांनी गायलेलं गोपी या चित्रपटामधलं गीत। ही शब्दरचना आहे राजेंद्र कृष्ण यांची आणि गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी।

0: स्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलाज, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय, नक्की भेट द्या। 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788
1: आपली नवीन गाडी घेऊया ना।
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही, नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण।
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड, आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
4: ऐकूया उदित नारायण आणि अलका यादिक यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत, संगीतकार जतीन ललित। ऐकूया फरेक या चित्रपटामधलं गीत,

0: आपल्यासोबत मी आहे स्वाती आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89.
2: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार 10:00 ते 6:00 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात गवार या चित्रपटामधलं नौशाद यांचं संगीत असलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. ऐकूया महेंद्र कपूर यांच्या आवाजात.

0: जय हिंद। तुम्ही गेल्या दशकभरात घडून आलेला बदलाव पाहिला आहे का? भारत आता दहशतवादाच्या मुळावर थेट प्रहार करतो। आता नक्षलवादाचे उच्चाटन झाले आहे। पूर्वी आपण संरक्षण सामग्री परदेशातून आयात करत होतो, आज आपण विक्रमी संख्येने त्याची निर्यात करत आहोत। भारत आता शांत राहत नाही, भारत आता सहन करत नाही।
1: हमें गर्व है कि पिछले एक दशक से हमारी सेना है तेजी से आत्मनिर्भरता की ओर कदम बढ़ा रही।
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
2: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
2: ते कस?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच।
2: स्मार्ट प्लॅन,
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
4: प्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाय नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासात पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेंशियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक। 788-789-1
5: कुमार यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत कामचोर या चित्रपटामधलं, संगीतकार राजेश रोशन।

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलाज, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-700.
0: ऐकूया लोफर या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिला आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत ऐकूयात महेंद्र कपूर यांच्या आवाजात.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
2: या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत आता ऐकूयात। संगीतकार राजेश रोशन।

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे फ्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 94239 84.
1: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788.
2: लता मंगेशकर यांनी गायलेले गीत हे गीत आहे इश्क पर जोर नाही या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत झील के उस पार या चित्रपटामधलं गीत. ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देववर्मन यांचं.

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-90.
1: बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं जुदाई ह्या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास आणि आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ.
1: प्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788.
0: जसपाल सिंग यांच्या स्वरात गीतकार रवींद्र जैन यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आपण ऐकणार आहोत. गीत गाता चल या चित्रपटामधलं

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8901.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

कार्यक्रमात ऐकूयात 1986 साली आलेला जुल्म का बदला या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात. कुलवंत जानी यांच्या गीताला संगीत आहे सोनिक ओमी यांचं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: आपली नवीन गाडी घेऊया ना।
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही। नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण।
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड। आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
4: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कवी प्रदीप यांचं गीत महासती सावित्री या चित्रपटामधलं। या गीताला संगीत आहे अविनाश व्यास यांचं आणि हे गीत ऐकूयात वाणी जयराम, सुमन कल्याणपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजात।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: प्लॉट घेण्याचा करता विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-9.
3: आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे इश्क पर जोर नाही या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: नमस्कार, मी अभेद शौनक अभिषेकी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89.
2: या चित्रपटामधलं गीत कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात. इंदिवर यांच्या गीताला संगीत आहे जतीन ललित यांचं.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नातू आणि पंटूच्या नावाने करण्यात आलेले बक्षीस पत्र आणि संबंधित फेरफार नोंद रद्द. ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचा न्याय निर्णय. लातूर येथील एका ज्येष्ठ आजीबाईंना मिळाला मोठा दिलासा. सांभाळ आणि कल्याणाच्या अपेक्षेने नातू आणि पंटूच्या नावावर नोंदणीकृत बक्षीस पत्राद्वारे जमीन हस्तांतरित केलेल्या आजीबाईंना अपेक्षित देखभाल आणि आधार न मिळाल्याने त्यांनी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. उपविभागीय अधिकारी तथा न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष यांनी प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद यांचा सखोल विचार करून नातू आणि पणतूच्या नावाने करण्यात आलेले नोंदणीकृत बक्षीसपत्र आणि संबंधित फेरफार नोंद ही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत नाशिकचे लीगल शिल्डचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्याकडून.
3: पहिले कसं व्हायचं, गिफ्ट देऊन टाकलं, बक्षीसपत्र करून दिलं आणि मग ज्यांना दिलं त्यांनी बक्षीस देणाऱ्या व्यक्तीला नंतर विचारलं नाही किंवा योग्य ती वागणूक दिली गेली नाही, सांभाळ चांगल्या पद्धतीने केला नाही, तर काहीही त्याला रेमेडी नव्हती. आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना महत्वाचे कायदेशीर संरक्षण उपलब्ध झाले. म्हणजे समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मुलांना, नातवंडांना किंवा इतर कोणाला देखभाल आणि सांभाळ करण्याच्या अपेक्षेने आपली मालमत्ता बक्षीसपत्रांनी दिलेली असेल, मात्र ज्याला ते बक्षीस मिळालंय त्यांनी ती जबाबदारी योग्य त्या पद्धतीने पार पाडली नाही, तर अशा वेळी जी मालमत्ता हस्तांतरण झाली आहे त्याला आव्हान देऊन ते रद्द करतायत असं आहे. आणि की ह्याच्या पुढे म्हणजे बक्षीसपत्र करत असताना जो बक्षीसपत्र करणारा व्यक्ती आहे त्यांनी जर माझा सांभाळ व देखभाल योग्य रीतीने न केल्यास हे बक्षीसपत्र रद्द होईल अशी स्पष्ट अट टाकणं अतिशय आवश्यक आहे. अशा अटीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे हक्क प्रभावीपणे संरक्षित होतात.
2: तर मंडळी, सरांनी खूपच छान माहिती सांगितली आपल्याला. तर माहितीचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे सर लीगल शील्ड या नावाने नाशिक मध्ये खूप छान कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 9422273594.
4: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया इंदिवर यांचं कसौटी या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन

0: आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कोरा कागज या चित्रपटामधलं हे गीत आहे MG हसमत यांचं. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक.
4: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकणार आहोत हैसियत या चित्रपटामधलं फारुख कैसर यांचं गीत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना।
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
2: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
4: मोहम्मद रफी यांनी गायलेलं अंजान यांचं गीत या गीत

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 94239484.
1: यापूर्वी जेव्हा कधी कोणी परदेशातून परत यायचे तेव्हा ते त्या देशांमधील पायाभूत सुविधांची सातत्याने प्रशंसा करायचे. परंतु आता अटल सेतू, सुदर्शन सेतू, जिनाब रेल्वे पूल, बोगी बिल पूल, अटल बोगदा आणि पामबंद सागरी पुलाकडे पहा. या सुविधा प्रत्येक ठिकाणी अधिक जवळ असल्याची अनुभूती देतात आणि प्रत्येक प्रवास अधिक आनंददायी बनवतात.
2: 21वीं सदी का भारत आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर के जिस नए युग में प्रवेश कर रहा है वो अभूतपूर्व है, अकल्पनीय है.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
3: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात हंगामा या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूया मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. अंजानी यांच्या गीताला संगीत आहे R.D. बर्मन यांचं.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: प्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789.
3: आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार राजेश रोशन आणि हे गीत आहे जॉनी आय लव्ह यू या चित्रपटामधलं.

0: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8990.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत, देवा तुझी सोन्याची जेजुरी या चित्रपटामधलं गीत। हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं। गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात।

0: स्पॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-89.
1: सोने खरेदीच्या हौशीच आता काय
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
1: स्मार्ट प्लॅन,
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: कार्यक्रमातलं हे गीत आहे राम उगावकर यांचं, नवरा माझा ब्रह्मचारी या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे पांडुरंग दीक्षित यांनी.

0: कुठलीही गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलाज, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-7190.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.
3: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं सुवासिनी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: स्वरसंध्या, ओळख रागांची, मैफल गीतांची, बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वरसंध्या या कार्यक्रमातनं. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
4: आणि त्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं गीत माणिक वर्मा यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे पु. ल. देशपांडे यांनी. आणि हे गीत ऐकूया देव पावला या चित्रपटामधलं.

0: स्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ जुन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स.
3: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं सुवासिनी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. युद्धसमाप्ती करार दृष्टीपथात, युद्ध थांबवण्याची ट्रम्प यांची घोषणा. अमेरिका इराण युद्धसमाप्तीसाठीचा करार जवळपास पूर्ण झाला असून यावर आठवड्याअखेरीस युरोपमध्ये स्वाक्षरी करण्यात येईल अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी केली. सुमारे 2 महिन्यांच्या वाटाघाटीनंतर अमेरिका इराण यांच्यात हा शांतता करार होणार असला तरी इराणने हुर्मुझ समुद्रधुनीवरील नियंत्रण आणि अणुकार्यक्रमाचा हक्क अबाधित राहणार असल्याचा दावा केल्याने कराराबाबत संभ्रमावस्था कायम आहे. खारग बेटासह इराणचे तेल प्रकल्प ताब्यात घेण्याचा इशारा देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी काही तासातच इराणवरील हल्ले थांबवण्याचा निर्णय घेत युद्ध थांबवण्यात येत असल्याचे गुरुवारी जाहीर केले. उपाध्यक्ष जेडी व्हान्स हे युरोपमध्ये जाऊन आठवड्या अखेरपर्यंत करारावर स्वाक्षरी करतील असे ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले. शांतता कराराच्या वाटाघाटीबाबत कतार, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, बहरीन, कुवेत आणि पाकिस्तान आदीसह पश्चिम आशियातील देशातील नेत्यांशी चर्चा केल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. आता वळूया पुढील बातमीकडे. पेट्रोल डिझेलचे रेशनिंग, औद्योगिक व्यावसायिक संख्यात्मक ग्राहकांना पंपावरून इंधन खरेदीस मनाई. केंद्र सरकारने शुक्रवारपासून औद्योगिक व्यावसायिक आणि संस्थात्मक ग्राहकांना पेट्रोल पंपावरून पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यास मनाई केली असून त्यांना घाऊक विक्री केंद्रांमधूनच इंधनाची खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. संशयास्पद खरेदीदारांना आळा घालण्यासाठी सरकारने यासंदर्भात सुरुवातीला 90 दिवसांसाठीची नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. वाहन मालकांसाठी इंधन खरेदीबाबत नवीन नियमही जारी करण्यात आले आहेत. पश्चिम आशियातील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्या आहेत, त्यामुळे सरकारने सर्वसाधारण पेट्रोल पंपावर तेलाच्या दरात लक्षणीय वाढ न करता घाऊक ग्राहकांसाठी दर वाढवले आहेत. दिल्ली येथील राजधानी परिसरात सर्वसाधारण पेट्रोल पंपावर डिझेलचा दर 95.20 रुपये तर घाऊक दर 134.50 रुपये प्रति लिटर आहे. युद्ध संकटामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती अचानक वाढल्या तरी सुरुवातीला सुमारे 1.5 महिना सरकारी तेल कंपन्यांनी किरकोळ पेट्रोल पंपावरील दरात लक्षणीय वाढ केली नाही. मात्र कारखानदार, दूरसंचार कंपन्या आणि इतर मोठे उद्योग किरकोळ पेट्रोल पंपावरून इंधन खरेदी करत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला तेलाच्या तुटवड्याचा सामना करावा लागू नये यासाठी सरकारने हे नवीन निर्देश लागू केले आहेत. आता वळूया पुढील बातमीकडे. अंबाबाई मंदिराला सोन्याचा कळस. अंबाबाई मंदिराला 1.5 किलो सोन्याचा कळस बसवण्यात आला आहे. यामुळे मंदिराच्या वैभवात भर पडली आहे. गुरुवारी मध्यरात्री सुरू झालेले हे काम शुक्रवारी सकाळी पूर्ण झाले. मंदिराला गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी 1.5 किलो सोन्याचा कळस अर्पण केला. यासाठी 2.5 कोटी रुपये खर्च आल्याचे समजते. काम करताना प्रथम त्याला 200 किलो तांब्याचे आवरण बसवण्यात आले. क्रेनच्या सहाय्याने हे काम पूर्ण झाल्यानंतर त्यावर सोन्याचा कळस बसवण्यात आला आहे. 6 फूट उंच आणि गोलाकार हा कळस बेंगळूर येथील कलाकारांनी तयार केला आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 19 आणि 20 जून रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते अंबाबाई मंदिराच्या विकास कामांची पाहणी करणार आहेत. आता वळूया पुढील बातमीकडे. रामकाल पथासाठी 33.70 कोटींचा निधी. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटीत उभारण्यात येणाऱ्या महत्वाकांक्षी रामकाल प्रकल्पासाठी केंद्र शासनाने दुसऱ्या टप्प्यातील 33.70 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागामार्फत हा निधी नाशिक महानगरपालिकेला वितरित करण्यात आला आहे. केंद्राच्या भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत रामकाल पथ प्रकल्पासाठी 99.14 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात 65.32 कोटींचा निधी वितरित झाल्यानंतर आता कामाच्या प्रगतीनुसार दुसऱ्या टप्प्यात 3.70 कोटी रुपये देण्यात आले आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदाघाट परिसरात रामकाल पथ उभारण्यात येत आहे. यामुळे भाविकांना अधिक सुविधा उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवा महोत्सवाच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यात काळाराम मंदिर आणि रामकुंड परिसराची पाहणी केली होती. त्यानंतर केंद्राने या प्रकल्पासाठी अर्थसहाय्य मंजूर केले. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
1: हो पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांक.
3: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट एंड विलास, एग्रीकल्चरल लैंड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-799.
4: कार्यक्रमात आता ऐकूयात वराडे आणि वाजंत्री या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

हॅलो हॅलो बालमित्रांनो, हॅलो सुमती आजी हेअर. हो गप्पा गोष्टी करायला हजर. हो माझ्या समोर आहे मुलांच्या मासिकाचा जानेवारी 25 अंक आणि त्याच्यात माझी एक दिवस नावाची कविता छापून आलेली आहे. हां मी सुमती आजी बोलते माहिती आहे तुम्हाला. तर एक दिवस काय घडलं ऐका बरं, तुम्हाला खूप मज्जा येईल आणि तुम्ही खूप विचार करत बसाल. ऐकायची मग कविता ऐका. जंगलात एक दिवस उलटापालट झाली. हो जंगलात एक दिवस उलटापालट झाली. एवढ्या मोठ्या गरुडाची पहा चिमणी झाली. एवढ्या मोठ्या गरुडाची पहा चिमणी झाली. चिमणीच्या त्या मानेवरती गरुडाचे डोके. चिमणीच्या त्या मानेवरती गरुडाचे डोके. पिदी पिदी हसू लागले जंगलातले बोके. मजा वाटली त्यांना. उंटाला मिळाले पहा घोड्याचे ते पाय. बापरे उंटाला मिळाले पहा घोड्याचे ते पाय आणि घोड्याच्या त्या पाठीवरती कुबड आले हाय. घोड्याच्या त्या पाठीवरती कुबड आले हाय. कसं वाटतंय कल्पना करून बघा. आया आली वाघाला. बापरे आया आली वाघाला. सिंहाला आले पट्टे. काय बरं करावे आता म्हणू लागले बिबटे. हे काय चाललंय. आया आली वाघाला. सिंहाला आले पट्टे. काय करावे बरे आता म्हणू लागले बिबटे. माशांनी मारला पहा हवेमध्ये सूर. बापरे माशांनी मारला पहा हवेमध्ये सूर. सारे पक्षी पोहू लागले नदीला येता पूर. सारे पक्षी पोहू लागले नदीला येता पूर. चित्ता लांडगा कोल्हा अस्वल. चित्ता लांडगा कोल्हा अस्वल. गरीब गाय झाले. गाय झाले हिंस्र तिला पाहून पळू लागले. गाय झाले हिंस्र तिला पाहून पळू लागले. घाबरगुंडी साऱ्यांची त्रेधा तिरपीट झाली. घाबरगुंडी साऱ्यांची त्रेधा तिरपीट झाली. कल्पनेत मला मात्र खूप मजा आली. हो कसल्या कल्पना केल्यात बघा. मी कल्पनेत मला मात्र खूप मज्जा आली. तुम्हाला आली का? हो सगळी उलथापालथ झालेली आहे म्हणून खूप मज्जा आली मला लिहायला आणि तुम्हाला ऐकायला सुद्धा खूप मज्जा आली असेल. आता तुम्हाला मी काही गोष्टी सांगणार आहे. माहीत आहे का तुम्हाला? माहीत आहे का हे प्राध्यापक रामचंद्र खैरमोडे जोगेश्वरी मुंबईचे आणि हा आहे जानेवारी 25 मुलांच्या मासिकाचा अंक. तर ते सांगतायत आपल्याला. तुम्हाला माहीत आहे का? ऐका बरं. बुरशीपासून पेनिसिलिन तयार करण्याचा शोध. बुरशीपासून पेनिसिलिन तयार करण्याचा शोध लागण्यापूर्वी आदिवासी लोक जखमेवर औषध म्हणून झाडावर वाढलेल्या बुरशीचा वापर करीत असत. बघा किती हुशार होते भारतातले लोक. आदिवासी लोक झाडावरच्या बुरशीला औषध म्हणून वापरायचे आणि त्याच्यापासूनच पुढे पेनिसिलिन तयार करण्याचा शोध लागला. अमेरिकेला 1931 पर्यंत म्हणजे सुमारे 150 वर्षापर्यंत राष्ट्रगीत नव्हते. अमेरिकेला 1931 पर्यंत म्हणजे सुमारे 150 वर्षापर्यंत राष्ट्रगीत नव्हते. कांद्याला ओनियन हे नाव उनियो या लॅटिन शब्दावरून पडलं आहे. काय? कांद्याला ओनियन हे नाव उनियो या लॅटिन शब्दावरून पडलंय. त्याचा अर्थ मोठा मोती. बाल्टिक समुद्राचे पाणी सर्वात कमी खारट आहे. वाळूचे घड्याळ भारतीय कालगणनेचे पौराणिक परिमाण आहे. वाळूचे घड्याळ भारतीय कालगणनेचे पौराणिक परिमाण आहे. या परिमाणात ब्रह्मदेवाचा दिवस म्हणतात. मानवाचे एक वर्ष म्हणजे देवांचा एक दिवस. मानवाचे एक वर्ष म्हणजे देवांचा एक दिवस आणि मानवाचे 360 वर्ष म्हणजे देवांचे एक वर्ष अशी समजूत आहे. सूर्याचे वय सुमारे 500 कोटी वर्ष असून पृथ्वीसहित ग्रहमंडळाचे वय सुमारे 460 कोटी वर्ष इतके. ऐकताय ना? सूर्याचे वय सुमारे 500 कोटी वर्ष असून पृथ्वीसहित ग्रहमंडळाचे वय सुमारे 460 कोटी वर्ष इतके आहे. पृथ्वीवरील खडकांसारख्या वस्तू व आकाशातून पडलेल्या उल्का
यांची रासायनिक छाननी करून अणुगर्भीय विज्ञानातील नियमांवरून हे वय ठरवण्यात आले. आता ऐका, आंब्याच्या म्हणी हो म्हणी तुम्हाला माहीत आहे. तर आंब्याच्या काय काय म्हणत आहे का बरं? आंब्याला देठाचा आधार, रसापुरता आंबा लोणच्या पुरती कैरी, ज्याचा खावा आंबा त्याचा वाजवावा तुंबा. झाडावर नसेल तर आडीत कुठून येणार? आंबा खाल्ला आणि बाटा राहिला. आंबे संपले तरी झाड संपत नाही. एक नासका आंबा सारी अडी नासवतो. आधी झाड लावावे मग आंबे खावे, कळलं का? काय? आधी झाड लावावे मग आंबे खावे का मंडळी? हा, आता पावसाळा जवळ येतोय, काही ठरवताय का? काही निश्चय करताय का तुम्ही? मग करायचं असतं दरवर्षी. आता 7 जून येऊन गेलेला आहे. आता काही दिवसात पाऊस पडणार आहे. आपलं सगळं जागतिक तापमान भयंकर वाढलेलं आहे. यावर्षी उन्हाळा असह्य झालेला आहे आणि त्यामुळे प्रत्येकाने एक झाड कमीत कमी 10 लावले तर उत्तम, 100 लावले तर त्याहून उत्तम, पण निदान एक झाड तरी लावलं पाहिजे. नुसतं लावलं नाही पाहिजे, ते जोपासलं पाहिजे, त्याला वाढवलं पाहिजे. हो, आमचे मंत्री दरवर्षी 100 खड्ड्यात 100 झाडे लावतात आणि पुढच्या वर्षी त्याच खड्ड्यात पुन्हा 100 झाडे लावतात. असं आपल्याला नकोय. आपण एकच झाड लावा आणि ते नीट वाढवा. आणि भारतातल्या जनतेने प्रत्येकाने असं ठरवलं तर पृथ्वीची वनराई हिरवीगार अशी सृष्टी व्हायला वेळ लागणार नाही. आणि आपला जसंही उकाडा होतो तोही कमी होऊन ऑक्सिजनचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढू शकेल. हो, झाडं ऑक्सिजन देतात, फळं देतात, फुलं देतात. झाडं गाव काय देत नाही? झाडं सर्वस्व देतात. म्हणून झाडं लावली पाहिजेत. झाडं आहेत तर आपण आहोत, लक्षात ठेवा. ओके, आता तुम्हाला सांगते मी एक छोटीशी गोष्ट. कासुल्या आणि मासुल्या, कासव आणि मासा, ही गोष्ट आहे मीना दीक्षित यांची. कासुल्या आणि मासुल्या, ऐका हां. एका हौदात एक कासव आणि अनेक मासे राहत होते. कासव तळाशी वर इकडे तिकडे सावका शिंडत असे. आता कासव कसं शांत असतं, गडबडणे गोंधळणे त्याचं त्याचं आपलं आपलं फिरत असते इकडे तिकडे, कोणाला त्रास देणार नाही, जमलं तर मदतच करेल. तर हे कासव बरेचदा शांत स्वस्त बसून राही. मासे इकडून तिकडे सुळक्या मारून मासे पळत असतात, सतत हालचाल करतात, धावपळ करतात. त्यात एक फायटर मासा होता. बापरे, फायटर मासा! तुम्ही पण फायटिंग करता की नाही कधी कधी? तसा हा फायटर मासा होता. फारच खटाळ. हो, तुम्ही काही कमी खटाळ असता? तुम्ही काही कमी खोड्या करता? माहिती आहे आम्हाला तुम्ही किती खोड्या करता ते. तसा हा मासाला सुद्धा फार खोडकर होता. सारखा कासवाची खोडी काढे आणि पळून जाई. बिचारे कासव, प्रयत्न केला तरी त्याला मासासारखा सळसळ धावता येत नसे. बिचारे कधी कधी या फाटाच्या खोड्यांना कंटाळून काठावर जाऊन ऊन खात बसत. हो, तुम्हाला माहिती आहे कासव जमिनीवर राहू शकतो आणि पाण्यातही राहू शकतो. मासे मात्र फक्त पाण्यातच राहू शकतात. तर त्या फाटाच्या खोड्यांना कंटाळून कधी कधी ते काठावरती जाऊन ऊन खात बसे. असेच एकदा कासव हौदाच्या कड्यावर ऊन खायला निघाला. तोच फायटरने जाणून बुजून सेफ्टीचा फटकन फटकारा मारला. बिचारा कासवाच्या डोळ्यावरून बसला. कासवाला लागलं जोरात, तो म्हणाला, काय रे मासुल्या, तेवढी कसली मस्ती आली रे तुझ्या अंगात? अरे लागलं ना मला डोळ्याला, जरा बघत जा की. फायटर म्हणाला, ए आजोबा, मी छोटा आहे म्हणून मला मासुल्या म्हणतोस काय? मी माझे नदीतले समुद्रातले मोठे भाई बन बघशील तर डोळे पांढरे होतील तुझे. बापरे, तर सगळे कासवाने मासे पाहिलेलेच नाहीत. बिचारे कासव काही वाद न करता काठावर निघाले. फायटरने तर माशांना बोलवले आणि म्हणाले, बघा ते कासवल्याचं ध्यान, ते बघा त्याचे पाय किती सुरकुतलेले आहेत आणि पावलांचा आकार पाहिलात का? त्या हत्ती दादाच्या पायांसारखंच आहे आणि ते पाठीवरचं टणक टेकाड पहा. अरे कसलं ओझं वाहतं येडपट पाठीवर. अरे मासुल्या, तू छोटा आहेस म्हणून मी तुला मासुल्या म्हटलं, तर त्यात रागवायचं काय असं? अरे आपण एकाच हौदात राहतो ना, तुझ्यासारखा मी ही किडे अळ्या शेवाळ खाऊन जगतो आणि माझ्या पाठीवर माझं काही ओझ होत नाही. मला नक्षीदार ढाल आहे ती माझी, बघ कशी सुरेख नक्षी त्या ढालीवरती. वेळ आली तर मला पाण्याशिवाय जिवंत राहता येतं. म्हटलं हो,
परमेश्वरानं जसं तुला काही चांगल्या गोष्टी दिल्यात तशा मलाही उपयोगी पडणाऱ्या गोष्टी दिल्या आहेत का असं म्हणाले. म्हणून काय हळू चालावं आणि तिथे ते चार पायाने डोकं, भीती वाटली. झोप आली की बसतच ढालीत पाय डोकं खुपसून वेडावत मासुळ्या बोलला. मासुळ्या, खरं सांगू, म्हणून तर या माझ्या पाठीवरच्या ढालीचा मला फार फार अभिमान वाटतो. तिच्यामुळेच तर माझं संरक्षण होतं आणि घाई गडबड पळापळ मला मुळातच आवडत नाही. मी खातो आणि शांतपणानं समाधानानं राहतो. सैरभैरपणा उन्हाळक्या मला आवडत नाहीत. मी कित्येक वर्ष जगतो, तुझ्या तर कित्येक पिढ्या मी पाहिलेल्या आहेत. आणि मासुल्या, मला एवढं कमी लेखणं येतं तुझ्यात काय रे विशेष? कासुल्या शांत स्वरात म्हणाला. काय आहे? हां, अरे म्हाताऱ्या कासुल्या, दिसत माझे सुंदर रंग, सळकर वळणारी शेपटी, हा माझा चप्पळपणा नाही तर तू नुसता आळसोबा कुठला? मासुल्या म्हणाला. बाळ मासुल्या, उगाच गर्व करू नकोस रे. परमेश्वरानं ठेवले तसंच राहतोय मी. पुन्हा अशी दांडगाई करू नकोस, कळलं ना? असं म्हणत कासुळ्या काठाकडे निघाला. म्हणे दांडगाई करू नकोस, करीन करीन, हजार वेळा करेन, असे म्हणत मासुल्याने कासुळ्याच्या टणकपाट्यावर जोरात धडक मारली आणि जो उसळला तो हौदाच्या काठावरच पडला. मासुला पाण्याबाहेर पडल्यामुळे तडफडू लागला. मासुल्याची ती तडफड बघून कासव झटपट तिथपर्यंत पोहोचले. त्याने तडफडणाऱ्या त्या छोट्या मासुल्यास पुन्हा पाण्यात ढकलले. बराच वेळ मासुल्या तडफडत होता. नंतर तो सावध झाला. आपल्याला जीवनदान देणाऱ्या कासव आजूबाजू त्याने मनोमन क्षमा मागितली. बापरे बघा, कासुल्याला त्रास दिला कोणी मासुल्याने, आणि तरी कासुल्या रागवला नाही. मासुल्या उताणा पडतात, मरण पण त्याला टेकतात, मदतीला कोण आलं? पुन्हा कासुल्याच आलं. बघा, मोठी माणसं शहाणी माणसं अशी असतात. छोट्यांनी अपराध केला तरी ते त्यांना क्षमा करतात. हो बेटांनो, क्षमा हा जगातला सगळ्यात महान गुण आहे, महान गुण. हो, क्षमेसारखं दुसरं शस्त्र नाही. काय म्हणते मी? क्षमेसारखं दुसरं शस्त्र नाही. क्षमा केली तर समोरचे सुद्धा उद्धट आणि रागीट माणसे सुद्धा गारद होतात, त्यांचं काहीही चालत नाही. ऐकताय ना? पण काय करायला शिकायचं? क्षमा करायला शिकायचं. हो, कोणी किती उन्हाडक्या करो, दांडगया करो, ठोशाला ठोसा हे उत्तर नसतं, तर ठोशाला क्षमा हे चांगलं उत्तर असतं. कराल ना मग? आता आणखी बघा, अरुण लिंगे येते, त्यांनी आगळं वेगळं नावाचं सदर लिहिलेलं आहे. त्यांचं गावबी काही लिहिलेलं नाही आहे इथे, तर काही नवीन माहिती तुम्हाला वाचून दाखवते मी. पक्ष्यांच्या शरीरावर किती पिसे असतात? ऐका बरं, पक्ष्यांच्या शरीरावर किती पिसे असतात? उत्तरेकडील आर्टिक प्रदेशात गोठवणाऱ्या थंडीपासून सतत संरक्षण मिळावे म्हणून हिस्लिंग हंसाच्या शरीरावर 25,000 पेक्षा जास्त पिसे असतात. जितका पक्षी मोठा तितकी त्याच्या अंगावरली पिसे जास्त असतात. चिमण्या किंवा गाणाऱ्या पक्षासारख्या छोट्या पक्ष्यांच्या अंगावर 1500 ते 3500 पिसे असतात. बापरे, खरे तर एक क्षेत्रफळाचा विचार केलास मोठ्या पक्ष्यांच्या

दुसरा आहे वाचनाचा वेग. ऐका, अमेरिकन राष्ट्रपती जॉन एफ केनेडी त्यांचा काळ आहे 1961 ते 1963, त्यावेळेला ते अमेरिकेचे राष्ट्रपती होते. खूप चांगला माणूस होता. अमेरिकन राष्ट्रपती जॉन एफ केनेडी सकाळी नाश्त्याचे वेळी 6 वृत्तपत्रांचे वाचन करीत असत. सर्वसाधारण मनुष्याचा वाचनाचा वेग दर मिनिटाला 150 शब्द असतो. प्रशिक्षा व सर्वानंद तो 800 शब्दांपर्यंत वाढू शकतो. श्री केनेडी यांचा वाचनाचा वेग मिनिटाला 1200 शब्द होता व तोही तपशिलासह वाचनाच्या साहित्याचा. बापरे, धन्य धन्य ते जॉन एफ केनेडी. नोबेल पुरस्कार विजेते विश्वकवी रवींद्रनाथ टागोर हे असे एकमेव कवी आहेत. ऐकताय ना, नोबेल पुरस्कार विजेते विश्वकवी रवींद्रनाथ टागोर हे एकमेव असे कवी आहेत की ज्याच्या 2 काव्यरचनांनी 2 देशांनी राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केलेले आहे. जनगण मनला भारतानं राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले आहे आणि अमार सोनार बांगला हे देश या गीताला 1971 साली स्थापन झालेल्या बांगलादेशने राष्ट्रगीताचे स्थान दिले. अमर सोनार बांगला काय कहा. सर्वात लहान वयात नोबेल पुरस्कार प्राप्त करण्याचे श्रेय इंग्लंडचे सर विलियम लॉरेन्स बेग यांच्याकडे. त्यांना 1815 वयाच्या 25 वर्षी भौतिक शास्त्रात म्हणजे फिजिक्समध्ये नोबेल पुरस्कार मिळाला. वयाच्या 87 वर्षी रेमंड डेव्हिस यांना नोबेल पुरस्कार मिळाला. 2002 भौतिकशास्त्राला त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला. काय मंडळी, ऐकलं का? मग मजा आली का? हो, ही नवीन नवीन माहिती आपण आपल्या संग्रही ठेवली पाहिजे की नाही, हो की नाही. हो, वाचायचं ते असं विविध वाचायचं असतं, एक टाईप वाचायचं नसतं. आता तुम्हाला डुगडुग बाजा खूप आवडतो, आवडतो ना डुगडुग बाजा. उतरला राजा अशोक शहापूरकर आहे ते नागपूरचे. ऐका हा, आता नीट ऐका, म्हणजे विनोद कळेल तुम्हाला. परदेशात शिक्षण घेत असलेल्या मुलाने आपल्या वडिलांना भेट म्हणून भारी किमतीचा कोट पाठवला. ऐकताय ना, परदेशात शिक्षण घेत असलेल्या मुलाने आपल्या वडिलांना भेट म्हणून भारी किमतीचा कोट पाठवला. वडिलांना भारी किमतीच्या वस्तू आवडत न हो, जुनी माणसांना खर्च केलेला आवडत नाही. आपण एवढा भारी कोट पाठवतो तो वडिलांना आवडणार सुद्धा वाटलं, म्हणून त्यांनी काय केलं, किंमत कमी सांगितली. वडिलांना भारी किमतीच्या वस्तू आवडत नसल्यामुळे मुलाने 700 किमतीच्या त्या कोटाची किंमत अवघी 200 आहे असे वडिलांना पत्राने कळवलं. पप्पा, तुम्हाला मी 200 कोट पाठवते, वाचत होता 700. काही दिवसांनी मुलाला वडिलांचे पत्र मिळाले. ऐका बरं, नीट ऐका. त्यात लिहिलं होतं, परदेशातून आणखी 2-3 डझन कोट पाठवून दे. यापूर्वी पाठवलेला 200 कोट मी इथे 300 विकला. अरे रे बिचारा मुलगा. पळणाऱ्या हत्तीला थांबत मुंगीने विचारले, अरे का, अरे का पळतोय ससा दादा? हत्ती म्हणतो, काही नाही शिकारी पाटला करतायत माझा. मुंगी म्हणतो, अरे घाबरू नकोस मुळीत, माझ्या मागेला पण राहा बरं. किती छान गिराई, तुम्ही दिलेली छत्री खूप दिवस टिकेल असा उपाय सांगा. दुकानदार म्हणतो, ही छत्री ऊन पावसापासून सुरक्षित ठेवा, म्हणजे वापरू नका. अशिक्षित व्यक्ती स्टेशन मास्तरांना मुंबईला जाणारी गाडी केव्हा येणार भाऊ असं विचारतो. मुंबईला जाणारी गाडी केव्हा येणार? स्टेशन मास्टर म्हणतात, 9:30. तेव्हा अशिक्षित व्यक्ती म्हणते, कमाल करताय तुम्ही, मनात येईल तेव्हा वेळ बदलून टाकता. अगोदर ही गाडी 9:30 होती. घ्या. ग्राहक दुकानदाराला, मला एक रेडिओ हवाय. दुकानदार, हा घ्या. गिराई, अजून सगळी स्टेशन लागतात ना? दुकानदार म्हणतो, हो हो, फक्त पोलीस स्टेशन आणि रेल्वे स्टेशन सोडून सगळी स्टेशन लागतात. एक ग्राहक, तुमच्या हॉटेलात खूप मच्छर आणि ढेकूण आहेत. एक ग्राहक म्हणतो, हॉटेलमध्ये राहायला आलेले अहो, तुमच्या हॉटेलात खूप मच्छर आणि ढेकणं आहेत. हॉटेल मॅनेजर म्हणतात, खरंय साहेब, आमचं हॉटेल स्वस्त असल्यामुळे सर्वजण बेधडक इथे येत असतात. शिक्षक, तू माझ्या विषयाच्या तसाल वर्गात झोपू शकत नाही. शिक्षक म्हणताय विद्यार्थ्याला, तू माझ्या विषयाच्या तासाला वर्गात झोपू शकत नाही. विद्यार्थी म्हणतो, तुम्ही तुमचा आवाज कमी केला तर नक्की झोपू शकेल. आनंद, तुला संगीत आवडते? अजय म्हणतो, हो खूप आवडते. आनंद म्हणतो, तू कोणतं वाद्य वाजवतोस? अजय म्हणतो, टेप रेकॉर्डर. अरे टेप रेकॉर्डर काही वाद्य आहे का? कुठला काय मंडळी,
आवडला का मग?

आज सगळं सगळं सगळं आवडलं असेल, गाणी गोष्टी गप्पा हो की नाही, मग एन्जॉय करा. आता सुट्टी संपत आलेली आहे, शाळा सुरू होणार आहे, पावसाळा सुरू होणार आहे, रेनकोट छत्र्या घ्यायची लगबग चालू आहे, नवीन ड्रेस घ्यायची लगबग चालू आहे, पुस्तकांना कवर घालायचं काम चालू आहे हो की नाही, आणि आता लवकर शाळेमध्ये तुम्ही जाणार आहात. बट आय नॉट टेक केअर. बाय बाय बाय.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत जयवंत कुलकर्णी आणि मिलिंद जोग यांच्या आवाजात. हे गीत आहे कुंकवाचा करंडा या चित्रपटामधलं. हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे प्रभाकर जोग यांनी.

0: तुझ्या भागीला काही तरी सांग.
1: नाही सांगत भाई, मग मीच सांगतो समध्यासनी.

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-8901.
1: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
2: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन म्हणजे कमी दरात बुकिंग.
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
2: स्मार्ट प्लॅन,
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत वसंत कानेटकर यांचं या मराठीच्या नगरी या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा
2: करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एनए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एनए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788।
3: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत, केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं गीत। जगदीश खेळबुडकर यांचं गीत ऐकूया सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात। गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी।
4: कसं करू।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांक.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट्स एंड विलास, एग्रीकल्चरल लैंड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789.
3: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत रवींद्र भट यांचं आशा भोसले आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात नसते उठा ठेव या चित्रपटामधलं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: नमस्कार, मी प्रिया बापट. तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM.

कार्यक्रमात आता ऐकूयात सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. हे गीत आहे सवाल माझा ऐका या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचं कलावंतीन या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: मध्यान रात्रीला एकाएकी उचकी लागली बाई
1: कोणाची
0: पाणी प्याले साखर खाल्ली तरी ती थांबली नाही
1: असं
0: अशा येळला आठवण काढून

0: स्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय, नक्की भेट द्या। 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788।
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे ईर्षा या चित्रपटामधलं जगदीश खेवळकर यांचं गीत। ऐकूया उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात। गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी।

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत. ग. दि. माडगुळकर यांचं तुका झालास कळस या चित्रपटामधलं गीत ऐकूया सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे स्नेहल भाटकर यांनी.

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8901.
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
4: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत कार्तिकी या चित्रपटामधलं, आशा भोसले यांच्या आवाजात. जगदीश खेवडकर यांच्या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: पता है दुनिया के कई विकसित देश ऐसे भी हैं जहां मुफ्त इलाज एक सपना है और हमारे यहां वो आम नागरिक का अधिकार। आयुष्मान भारत से 60 करोड़ से अधिक लोगों को मिल रहा है 5 लाख तक का मुफ्त इलाज और 19,000 जन औषधि केंद्रों पर 90% तक सस्ती दवाइयां।
1: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है।
0: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के।
2: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम। आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद। याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ। एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी। हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता। ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान। प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना। तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा। नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026। अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 94239848888।
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, एक धागा सुखाचा या चित्रपटामधलं मधुकर जोशी यांचं गीत। गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात वसुमती दांडे आणि स्नेहल भाटकर यांच्या आवाजात।

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट.
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा.
2: माहित आहे का केंद्र सरकारने जवळपास जर्मनीच्या एकूण लोकसंख्ये इतके किसान क्रेडिट कार्ड जारी केली आहेत, म्हणजेच 8 कोटी शेतकऱ्यांना. त्यामुळेच आपले शेतकरी म्हणतात की बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंत देश त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे.
3: हमारा छोटा किसान बाजार से महंगे ब्याज पर ऋण लेने के लिए मजबूर था. हमने ऐसे करोड़ों छोटे किसानों को भी किसान क्रेडिट कार्ड की सुविधा से जोड़ा.
2: 12 वर्षे विश्वासाची विकासाची जनकल्याणाची.
0: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत. पी सावळाराम यांचं बोलकरीण या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं.

विचार आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एनए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, ऍग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून.

0: सकाळी 10:30 ते 8:30 वाजेपर्यंत मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-89.
1: आपकी फरमाइश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी 11:00 ते 5:00 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8800-16512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी 5:00 ते 6:00 आणि रात्री 11:00 ते 12:00 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
2: गाणे गा रे, गाणे गा.
3: रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं हे गीत आता ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं, सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत मुंबईचा जावई या चित्रपटामधलं.

जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8901.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आपण आपल्याकडे जनावरे पाळतो, पण पाळत असताना जो त्यांना लागणारा चारा आणि खाद्य यासंबंधीची बऱ्याचशा पशुपालकांना बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात, त्या संदर्भामध्ये थोडंसं आपण जाणून घेऊया. दरवर्षी येणाऱ्या चाऱ्याच्या दुष्काळाशी सामना करण्याकरता पशुपालकांनी काही नियमांचे पालन करणे अत्यंत जरुरीचे. यामध्ये चाऱ्याची टंचाई टाळण्याकरता कडबा किंवा कोणताही चारा देताना त्याची कुट्टी करून द्यावी. कुट्टी करण्यासाठी कडबा कुट्टी यंत्राचा वापर केल्यास वेळ व श्रम वाचतील. कुट्टी केल्याने मूल्यवान अशा चाऱ्याची नासाडी होत नाही, तसेच साठवणूक करणे सोयीचे होते. कमी जागेत जास्त चारा मावतो, पाणी लागून खराब होण्याची शक्यता नसते, पोषण मूल्य टिकून राहतात, पाचकता कमी होत नाही. चारा उघड्यावर ठेवल्यास गंजी किंवा गुडाला आग लावून चारा नष्ट होण्याची भीती राहत नाही. कमी चाऱ्यात जास्त गुळे पाळली जाऊ शकतात. चारा जास्त काळ पुरतो. टंचाईच्या काळात चारा विकत घ्यावा लागत नाही. यामुळे पर्यायाने शेतकऱ्यांचं पैशाची पण बचत होऊ शकते. यामध्ये शेतकरी बंधूंनो, गव्हाचा गवांडा तसेच धानाचे तंदीस बरेच शेतकरी जाळून टाकतात. ते जाळून न टाकता त्यावर युरियानी प्रक्रिया करून सकस बनवावे व चारा म्हणून उपयोगात आणावा. यासाठी 5 किलो युरिया 70 लिटर पाण्यात विरघळून बारीक तुकडे केलेल्या 1 क्विंटल गवांड्यावर किंवा तनसीवर शिंपडून हाताने चांगले कालवून गव्हाणीत अथवा एखाद्या कोपऱ्यात अगदी घट्ट दाबून चारी बाजूने मेन कापड झाकून हवाबंद करावे. 3 आठवड्यांनी ही प्रक्रिया पूर्ण होते. अशा रीतीने प्रक्रिया केलेला गवांडा गुरांना खाऊ घालावा. दुष्काळा परिस्थितीत किंवा चारा टंचाईच्या काळात असा चारा खाऊ घालण्यास उपयुक्त ठरेल. युरियाच्या प्रक्रियेमुळे गवांडा मऊ होतो, त्याची चव व पाचकता वाढते, तसेच प्रथिनाचे प्रमाण वाढून सकसता वाढते. प्रक्रिया केलेल्या गवांड्यासोबत थोडी ढेप अथवा थोडा हिरवा चारा मिसळून दिल्यास साधारणपणे 3 ते 4 लिटर पर्यंत दूध देणाऱ्या गाई म्हशींना अलप अथवा खुराक देण्याची गरज भासत नाही. त्याचप्रमाणे वाढलेला चारा देताना साधारणपणे 50 ग्रॅम मीठ पाण्यात विरघळून 8 ते 10 किलो चाऱ्यावर शिंपडावे. यामुळे चारा मऊ होऊन चाऱ्यामधला एक चविष्टपणा वाढतो आणि जनावरे आवडीने चारा खातात. ढेप किंवा भरडा देताना साधारण 8 ते 10 तास अगोदर पाण्याने ओलसर करून मगच खाऊ घालावा, म्हणजे त्याची पाचकता वाढते. सर्व प्रकारच्या जनावरांना दररोज मुठभर खनिज मिश्रण अलप किंवा खुराकातून नियमित द्यावे, म्हणजे खनिजाच्या कमतरतेमुळे उद्भवणारे रोग व उत्पादकतेवर होणारा विपरीत परिणाम आपल्याला टाळता येतो. गाभण दुखत्या जनावरांना व बैलांना गरजेनुसार खाद्य मिश्रण देणे जरुरीचे आहे. गर्भापनाच्या शेवटच्या 3 महिन्यात आहाराकडे विशेष लक्ष द्यावे, म्हणजे सुदृढ वासरे जन्मास येतील आणि दूध उत्पादनात वाढ होईल. त्याचप्रमाणे गव्हाणीत गुरांच्या पुढे खनिज चाटण विटा, ज्याला आपण मिनरल ब्रिक्स म्हणतो, टांगून ठेवाव्यात, म्हणजे गुरे पाहिजे तेव्हा वीट चाटून खनिजाची पूर्तता करून घेतात. त्यामुळे हाडे खाणे हा प्रकार टाळता येतात. 12 महिने रानात चरवायला जाणाऱ्या जनावरांच्या गव्हाणीत पूरक आहार म्हणून युरोमोल चाटण वीट टांगून ठेवावी, म्हणजे गुरे हवी तेव्हा वीट चाटून अन्नद्रव्याची पूर्तता करून घेतात. या चाटण विटेमुळे जनावराची भूक वाढते, चारा चांगला पचतो आणि उत्पादनात वाढ होते. बैलांना वारंवार तेल पाजू नये. तेल पाजल्याने बैलाची चारा पचवण्याची क्षमता कमी होते व भूक मंदावते. म्हशी चारा खात नाहीत म्हणून फाशी फोडण्यासारखे अघोरी कृत्य करू नये, त्यामुळे म्हशींना गंभीर इजा होऊ शकते. यापेक्षा पशु वैद्यकाचा सल्ला घ्यावा.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, आशा भोसले यांनी गायलेलं गुळाचा गणपती या चित्रपटामधलं गीत. हे शब्द आहेत ग.दि. माडगुळकर यांचे आणि या गीताला संगीत दिलं आहे पु.ल. देशपांडे यांनी.

तिच्या बनात उतरच्या उन्हात कळकळ पानात जपून जा जपून।

ಮಗ ವಾಟ ಕೂತು ನಮ್ಮ ಕೈ ತಾಟು ನಮ್ಮ ಮಗ ವಾಟ ಕೂತು ನಮ್ಮ

गजा उठी राहत मागे पुढे पाहत जगून जात गजा उठी राहत मागे पुढे पाहत जगून जात जगून

0: प्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788.
1: निवडुंग ह्या चित्रपटामधलं सुरेश भट यांचं गीत पद्मजा फेनाणी जोगळेकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788
3: बहिणाबाई चौधरी यांचं गीत मानिनी या चित्रपटामधलं ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक. 788
1: आहोत. आशा भोसले यांनी गायलेलं भाऊबीज या चित्रपटामधलं गीत. कवी संजीव यांच्या गीताला संगीत आहे वसंत कुमार मोहिते यांचं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: नातू आणि पंटूच्या नावाने करण्यात आलेले बक्षीस पत्र आणि संबंधित फेरफार नोंद रद्द, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचा न्याय निर्णय, लातूर येथील एका ज्येष्ठ आजीबाईंना मिळाला मोठा दिलासा, सांभाळ आणि कल्याणाच्या अपेक्षेने नातू आणि पणतूच्या नावावर नोंदणीकृत बक्षीस पत्राद्वारे जमीन हस्तांतरित केलेल्या आजीबाईंना अपेक्षित देखभाल आणि आधार न मिळाल्याने त्यांनी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. उपविभागीय अधिकारी तथा न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष यांनी प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद यांचा सखोल विचार करून नातू आणि पणतूच्या नावाने करण्यात आलेले नोंदणीकृत बक्षीसपत्र आणि संबंधित फेरफार नोंद ही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत नाशिकचे लीगल शिल्डचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्याकडून.
1: पहिले कसं व्हायचं, गिफ्ट देऊन टाकलं, बक्षीसपत्र करून दिलं आणि मग ज्यांना दिलं त्यांनी बक्षीस देणाऱ्या व्यक्तीला नंतर विचारलं नाही किंवा योग्य ती वागणूक दिली गेली नाही, सांभाळ चांगल्या पद्धतीने केला नाही, तर काहीही त्याला रेमेडी नव्हती. आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना महत्वाचे कायदेशीर संरक्षण उपलब्ध झाले. म्हणजे समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मुलांना, नातवंडांना किंवा इतर कोणाला देखभाल आणि सांभाळ करण्याच्या अपेक्षेने आपली मालमत्ता बक्षीसपत्रांनी दिलेली असेल, मात्र ज्याला ते बक्षीस मिळालंय त्यांनी ती जबाबदारी योग्य त्या पद्धतीने पार पाडली नाही, तर अशा वेळी जी मालमत्ता हस्तांतरण झाली आहे त्याला आव्हान देऊन ते रद्द करतायत असं आहे. आणि की ह्याच्या पुढे म्हणजे बक्षीसपत्र करत असताना जो बक्षीसपत्र करणारा व्यक्ती आहे त्यांनी जर माझा सांभाळ व देखभाल योग्य रीतीने न केल्यास हे बक्षीसपत्र रद्द होईल अशी स्पष्ट अट टाकणं अतिशय आवश्यक आहे. अशा अटीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे हक्क प्रभावीपणे संरक्षित होतात.
0: तर मंडळी, सरांनी खूपच छान माहिती सांगितली. आपल्याला तर माहितीच आहे, ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे सर लीगल शील्ड या नावाने नाशिकमध्ये खूप छान कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 9422273594.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत कृष्णा कल्ले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी. आणि हे गीत ऐकूयात केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाने वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: जमिनीसारखे गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलाज, अग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-791.

आता ऐकूयात संत वाहते कृष्णामाई या चित्रपटामधलं गीत. ग. दि. माडगुळकर यांची शब्दरचना, दत्ता डावसेकर यांचं संगीत. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: जगातील अनेक विकसित देशांमध्ये आरोग्य विषयक मोफत सेवा हे आजही एक स्वप्नच आहे, पण भारतात मात्र हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 60 कोटींपेक्षा जास्त लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहे, आणि 19,000 पेक्षा जास्त जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून 90% कमी किमतीत औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत.
4: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है.
3: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
5: कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात. कन्यादान या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: प्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलाज, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788.
1: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं गीत आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात बोलकी बाहुली या चित्रपटामधलं हे गीत. संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूया सर्वसाक्षी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं.

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक. 788-789.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सुन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नांदगाव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू। बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ नाशिक आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी डाउनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 हे ऍप। मंडळी, ह्या रविवारी सुद्धा आपल्या बरोबर आहे डॉक्टर अनुज नेहते, न्यूरोलॉजिस्ट, मेंदू आणि मणके विकार तज्ज्ञ, MBBS, DNB, मेडिसिन, DM, न्यूरोलॉजी। खूप हुशार डॉक्टर आणि खूप प्रामाणिक डॉक्टर आणि माझा मित्र आणि स्पोर्ट्समन।
7: थँक्यू।
6: अतिशय बेसिक प्रश्न सुरू करू अनुज, न्यूरोलॉजी म्हणजे काय?
7: न्यूरोलॉजी म्हणजे मेंदू आणि मणके इथून ज्या नसा निघून आपल्याला हातापायापर्यंत सप्लाय करतात आणि आपल्या चेतासंस्था चालवतात म्हणजे न्यूरोलॉजी, ज्याच्यामध्ये आपलं मन सुद्धा इन्क्लूड आहे।
6: म्हणजे तुझ्याकडे जे येतात ते पेशंट, किंवा मी रादर असं रिफ्रेस करतो, तुझ्याकडे आम्ही कोणते पेशंट घेऊन यायला पाहिजे न्यूरोलॉजिस्टकडे?
7: जे मी सांगितलं मेंदू आणि मनके रिलेटेड,
6: म्हणजे आमचे सिम्पटम्स काय असायला पाहिजे त्यावेळेस?
7: बरोबर, अर्धांगवायू, लखवा, पॅरालिसिस, मिरगी, झटके, झोप न येणे, वारंवार तोल जाणे, हातापायाला मुंग्या येणे, कंपवात, लहान मुलांचे मेंदूचे आजार, ऑटिझम।
6: ऑटिझम म्हणजे काय?
7: ऑटिझम म्हणजे लहान मुलांमध्ये जी चंचलता निर्माण होते, जसं की समजा लहान मुलगा शाळेत गेला तर तो लाईनीत एका लाईनीत बसत नाही, किंवा तो सारखं सारखं वारंवार चिडचिड करतो, किंवा तो जेवण करताना त्याला फक्त टीव्हीच लागतो त्याशिवाय तो जेवण करत नाही, या प्रकारचे ऑटिझम ज्याला लहान मुलांचे।
6: सायकोलॉजिकल त्रास आहे की
7: सायकोलॉजिकल प्लस मेंदूचा, म्हणजे तेच सांगतो ना, त्याच्यामध्ये मन सुद्धा इन्क्लूड होतं, ते न्यूरोलॉजी।
6: ओके, मग याच्यात मेंदूचा काय त्रास ऑटिझम मध्ये?
7: मेंदूतले जे रसायन असतात जसं की डोपामाइन, सिरोटोनिन, जे आपल्या एका लेवलला आपलं मन स्थिर ठेवतात, या रसायनांमध्ये कमी जास्ती प्रमाण झाल्यामुळे मेंदूमध्ये चंचलता निर्माण होते, ज्याच्यामध्ये पेशंटला ऑटिझम होऊ शकतो आणि त्याच्यामुळेच आपल्याला डिप्रेशन म्हणा किंवा मॅनिया म्हणा या प्रकारचे मान।
6: लहान मुलांना
7: सुद्धा।
6: बरं, आता अनुज आजचा विषय आपण आहे ना मुलांपासून सुरू करू।
7: बरं,
6: मुलं यंगस्टर्स, मग मिडल एज, सिनियर्स, आता लहान मुलं आणि न्यूरोलॉजी।
7: लहान मुलं आणि न्यूरोलॉजी मध्ये सगळ्यात महत्वाचा जो आजचा आपला दुश्मन,
6: तू कोणता एज पिरियड घेतोय आता?
7: मी 0 to 10 घेतो आहे, जो सगळ्यात डेंजरस पिरियड आहे आणि ज्याच्यामध्ये सगळ्यात व्हल्नरेबल आपण म्हणू की आजची पिढी आहे, आणि जे घातक सगळ्यात आहे तो म्हणजे फोन। इतकी सवय झालेली आहे, जेवताना पटकन फोन लावल्याशिवाय मुलगा जेवत नाही आणि हे सवय लावणारे आपण आहोत। विचार करा की म्हणजे आजच्या माझ्या वयागोटाला लहानपणी मी वाढताना माझा फोन बघताना किंवा TV बघताना मी जेवलेलो आहे का? कधीच नाही। मग आपण आजच्या काळामध्ये ती सवय का लावत आहोत? उदाहरणार्थ, पेरेंट्स जॉबला गेलेले आहेत आणि मुलगा आजीकडे राहतो, लहान मुलगा, तो शाळेत नाही येतो, ते पटकन TV लावतात, फोन बघतात आणि जेवतात, याच्याने ब्रेन फॉगिंग होतं।
6: ब्रेन फॉगिंग म्हणजे?
7: मी गाडी चालवतोय, उदाहरणार्थ गाडी चालवताना फॉग आला समोर तर मला गाडीचं पुढचं काही दिसतं का?
6: अंधुक
7: होत। तर मुलांमध्ये अति TV बघण्यामुळे ब्रेन फॉगिंग होतं, ज्याच्यामुळे त्यांची जी विचार क्षमता आहे ती कमी होते, ज्याला म्हणतात ब्रेन फॉगिंग।
6: त्याच्यामुळे काय होतं?
7: त्याच्यामुळे ऑटिझमची सुरुवात होते।
6: अरे बापरे, आणि म्हणजे ऑटिझम सिरियस प्रकार आहे का?
7: हो, ऑटिझम हा सिरियस प्रकार आहे, कारण जो आपण घडून आणलेला आणि खूप जास्तीत जास्त आता कोरोना नंतर आम्हाला पुढचे 2 वर्ष इतके कठीण गेले, कारण मुलांना बाहेर खेळायला जाऊ देत नाही, घरामध्ये बसवून ठेवणार, करणार काय मुलं? पर्याय काय आला? फोन आला आणि TV आला।
6: म्हणजे ऑटिझम आम्ही ओढून घेतलेला आहे।
7: अगदी बरोबर, ज्याच्यामध्ये आपण सवय लावलेली आहे मुलांना की मी टीव्ही बघणार, मी फोन बघणार, मी गेम खेळणार, मी बाहेर खेळायला जाणार नाही, त्याच्याबद्दल मी प्रेफर करतो मोबाईल्समधले गेम खेळेल, हे आपण लावून दिलेली एक प्रकारची सवय आहे जी आपल्याला बंद करणं गरजेचं आहे. आपलं बालपण जसं होतं तसं आठवणं गरजेचं आहे की आपण लहानपणी काय करायचो.
6: मला ऍज अ पॅरेंट कधीच समजलं पाहिजे की मी माझ्या सोयीसाठी माझ्या मुलाला मोबाईल दिला, कारण मला काम आहे. म्हणजे मी मुद्दाम दिला नाही त्याला, मला माझ्या मुलाला वाईट करायचं नाही किंवा टीव्ही चालू करून दिला, कारण मी तोपर्यंत माझा स्वयंपाक विपाक करून घेते, ऑफिसचं काम करून घेते. तर मला हे कधी जाणवायला पाहिजे की मी हे जे करते याचा दुष्परिणाम माझ्या मुलावर व्हायला लागलाय.
7: सुरुवात अगदी मायन्यूट असते, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं सिम्पटम सांगेल की एकच गोष्ट वारंवार करणे. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल, पेन मी घेतलेला आहे आणि सारखा पेन मी एका विशिष्ट पद्धतीने हलवला, तो परत ठेवला, तो परत घेतला, तो परत हलवला, तो परत ठेवला, तो परत घेतला, आणि तीच विशिष्ट पद्धत परत परत रिपीट होणं ही पहिली क्लू आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला पॅरेंट्सला कळायला पाहिजे की हा ऑटिझमकडे वळतो आहे का. पहिला सिम्पटम. आणि दुसरं चिडचिड खूप वाढणं आणि चंचलता वाढणं.
6: चिडचिड कशा प्रकारची असते?
7: फेकाफेक, अग्रेसिव्ह चिडचिड प्रत्येकच मूल करतं, पण फेकाफेक करणं आणि लिमिटच्या बाहेर चिडचिड करून फेकाफेकी करणं हे दुसरं सिम्पटम. आणि तिसरं चंचलता. फॉर एक्झाम्पल, मी आता एका लाईनीत उभे आहे, मला माहिती की माझा 5वा नंबर आहे शाळेमध्ये, पहिला मुलगा जाईल, दुसरा मुलगा जाईल, आणि मी 5 लाईनीपर्यंत माझ्या नंबरीपर्यंत तिथे स्तब्ध राहिलो पाहिजे, ही शिस्त आहे, माझ्या मेंदूने मला सांगितलेलं आहे. पण ते मी न करता इकडे तिकडे पळणार, परत पुढे जाणार, परत मागे येणार, परत पुढे जाणार, परत मागे येणार,
6: तू असं का करतोस?
7: चंचलता, कारण त्याच्या मेंदूतले रसायन हे आपण जे मी तुम्हाला सांगितलं स्क्रीन टाइममुळे कमी जास्ती होऊन हा तो प्रकार त्याच्यामध्ये घडत असतो.
6: याला आपण इम्पेशन्स म्हणू शकू का?
7: नाही, इम्पेशन्स हा वेगळा विषय, आणि हा जो विषय आहे तो ऑटिझम. चंचलता हा त्याच्यातला एक फक्त सिम्पटम आहे जे आपल्याला लवकर कळतं आणि ज्याला आपण ट्रीट आणि लवकर त्याला जर आपण समजून घेतला तर त्याला आपण ट्रीटमेंट लवकर देऊ शकतो.
6: आणि याचा लेट परिणाम? लेट आम्ही उशिरा झालो, आम्हाला समजलंच नाही.
7: बरोबर नाही, लेट जरी झालं तरी आपण त्याला बरं करू शकतो, पण ऑब्विसली त्याला मग बरं व्हायला सुद्धा
6: ऑटिझम इज क्युरेबल.
7: येस, क्युरेबल अप टू सम लिमिट.
6: ओके, याच्यात सिव्हिअर काय होतं ऑटिझम मध्ये?
7: सिव्हिअर म्हणजे मुलाची जी ग्रोथ आहे शाळेमधली किंवा स्कॉलिस्टिक परफॉर्मन्स जो आहे तो कमी होतो, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपण म्हणतो मतिमंदपणा, तो त्याला पुढे जाऊन त्रास देऊ शकतो.
6: ओके,
7: त्याच्यामुळे मला हे तुमच्या मार्फत हेच सांगायचं की आपण पटकन, जसं तुम्ही म्हटलात की मला माझा स्वयंपाक करायचा, तोपर्यंत तू फोन बघ का, तोपर्यंत तू क्यूबचा गेम का नाही खेळू शकत, तोपर्यंत तू सापशिडी का नाही खेळू शकत, हे गेम कुठे गेलेत, तो हे गेम का नाही खेळू शकत, त्याने फोन टीव्हीच का पाहिला पाहिजे. ठीक आहे, आजकाल मुलांना घरामध्ये एकच माणूस आहे, सिबलिंग नाहीये, हा पण एक प्रॉब्लेम आहे की सिबलिंग असला तर आपण
6: सिबलिंग असावं. आता थोडासा हटके प्रश्न आहे,
7: हो,
6: सिबलिंग असावं की नाही, प्रामाणिक मत सांग तुझं ऍज अ डॉक्टर.
7: सिबलिंग असावं प्रामाणिक मत, पण प्रत्येकाला शक्य नाही इकॉनॉमिकली, पण मी तुम्हाला सांगतो कारण प्रत्येकाला दुसरं तेवढंच त्याला शिक्षण त्या रीतीचं देणं आजकाल शक्य नाही, कारण प्रत्येक गोष्ट महाग झालेली आहे. पण सिबलिंग नाही म्हणून फोन देणं हा त्याला पर्याय नाहीये.
6: व्हेरी गुड.
7: सिबलिंग नाही म्हणून त्याला क्यूबचा गेम आहे, किती सारे गेम्स आहेत, तुम्ही बाकीचे गेम्स आज पहिले आपल्या खेळण्यापेक्षा तर ते गेम्स त्याला द्या ना तोपर्यंत, तोपर्यंत तो फोन टीव्हीच का बघावा. जेवण करताना आपणच किती वेळा मला सांगा की आपण फोन टीव्ही बघण्यामध्ये जास्ती प्रेफरन्स देतो. उद्या मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही फोन न बघता जेवण करा, तुम्हाला फार कठीण जाईल. तुम्ही तर अडल्ट आहात, तुम्ही स्वतःवर कंट्रोल करू शकता, ते मुलाच्या इमोशन्सवर त्याचा कंट्रोल नसताना आपण त्याला कितीचं चुकी फीडिंग देतो आहे. परत सांगेल ब्रेन फॉगिंग, तुम्ही इमॅजिन करा त्याच्या ब्रेनमध्ये काय होत असेल, तो समजा गाडी चालवतोय, रथ चालवतोय, आणि त्याच्यासमोर त्याला काहीच दिसत नाहीये, तो किती हेल्पलेस होईल, तो किती रथ सैरभैर धावेल. तर हे ब्रेन फॉगिंग अवॉइड करणं फार गरजेचं आहे.
6: याच्यात ही पॅरेंट्सची ड्युटी आली.
7: ऍब्सोल्युटली.
6: स्कूलमध्ये टीचर्स काय करू शकतात, ते हेल्प करू शकतात डायग्नोसिसला?
7: हो, मग हे जेव्हा आम्ही बऱ्याचदा काही ऍक्टिव्हिटीज घेतो, जेव्हा टीचर लोक आहेत, जे मी लाईनीतलं उदाहरण सांगतो हे टीचर लोकच आम्हाला पहिले सांगतात, किंवा टीचर लोक पहिले पॅरेंट्सला सांगतो की हा असं करतो, कारण लाईन ही जनरली आपण शाळेतच लावतो. तर हे टीचर लोक पण बऱ्याचदा सांगतात पॅरेंट्सला की हे तो करतो. जी हिस्ट्री आम्ही घेतो आई पॅरेंट्सकडून, तेव्हा मला ही गोष्ट पण फार गरजेची आहे.
6: बरं, ऑटिझमची तुम्ही लाईन ऑफ ट्रीटमेंट किती दिवसाची असते आणि कशी असते, त्याबरोबर काउन्सिलिंगची पण गरज असते का?
7: हो, त्याच्यामध्ये प्रकार माइल्ड मॉडरेट सिव्हिअर कुठल्या प्रकारचं सिव्हिरिटी आहे त्याच्यानुसार ट्रीटमेंट आणि त्याचं किती दिवस देणार ट्रीटमेंट हे व्हेरी होतं. पण काउन्सिलिंग, येस, पॅरेंट्स काउन्सिलिंग जास्ती महत्वाची आहे, कारण पॅरेंट्स काउन्सिलिंगनेच तो बरा होणार आहे. आणि मुलांना बेसिकली सोशलायझेशन, जसं मी तुम्हाला सिम्पल सांगितलं की फोन टीव्ही बंद करा आणि त्याला बाहेर मुलांमध्ये खेळायला पाठवा, त्याच्या सिबलिंग सोबत किंवा त्याच्या वयोगटातल्या मुलांसोबत, हे फार गरजेचं आहे.
6: लॉंग टाइम ट्रीटमेंट आहे?
7: परत डिपेंड्स ऑन त्याचा आजार किती सिव्हिअर आहे आणि तो कुठल्या स्टेजमध्ये माझ्याकडे आलेला आहे.
6: सिव्हिअर मध्ये
7: बऱ्यापैकी जास्ती दिवस लागू शकतात ऍडोलेसंट पर्यंत
6: तरी. अच्छा, 16-17 ओके, व्हेरी गुड. या व्यतिरिक्त काय अजून लहान मुलांमध्ये?
7: लहान मुलांमध्ये दुसरा जो आजार असतो तो फिट झटके मिरगी, जो ऑब्व्हियसली मोठ्या वयागटात पण असतो, पण लहान मुलांमध्ये पण जे शाळेमध्ये नुसतं ब्लिंकिंग करत असतो मुलगा फॉर 4 सेकंड्स ऑर 40 सेकंड्स, फक्त ब्लिंकिंग करणं हे सुद्धा फिटचंच लक्षण आहे. ज्याच्यामध्ये तो ब्लँक असतो, ज्याला आपण ऍब्सेंट सीझर्स असं म्हणतो, तो ऍब्सेंट असतो तेव्हा त्याला काही कळत नाही, तो ब्लिंक करतो थोडा वेळ डोळे, ऑल राईट, आफ्टर 5 मिनिट्स तो परत नॉर्मल होतो. ही गोष्ट लक्षात येणं फार कठीण आहे. तो लक्षात आल्यानंतर 100% क्युरेबल आहे त्यात वाद नाही, पण तो लक्षात येणं थोडंसं कठीण आहे. मग याच्यामध्ये परत आम्ही स्कूल्सच्या टीचरांना एज्युकेट करणं फार गरजेचं आहे की तो अशा प्रकारच्या काही ऍक्टिव्हिटीज करतो का, कारण आपल्याला फिट झटके मिरगी म्हणजे काय, आपल्याला सिमटम्स जे माहिती आहेत, डोळे वर करणे, हातपाय वाकडे करणे, तोंडातनं फेस येणं, ह्या फिटची लक्षणं ती तर आहेतच, पण ही काही लहान मुलांमध्ये विशिष्ट प्रकारची जी फिट आहेत ती पण आपल्याला लक्ष ठेवणं.
6: डोळ्यांव्यतिरिक्त अजून काय काय?
7: तोंडातनं नुसता फेस येतो कधी कधी आणि तो मान फक्त थोडीशी एका साईडला किंवा डोळे थोडेसे एका साईडला तिरके करणं, ही पण एक सटल साइन्स आहे जे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
6: बरं, याची लाईन ऑफ ट्रीटमेंट कशी असते?
7: अगदी औषधांनी ट्रीटमेंट घेऊन हा आजार पूर्ण बरा होतो.
6: बरं, हे हेरिडेटरी आहे का?
7: असू शकतं, प्रत्येक वेळेस हेरिडेटरी असलंच पाहिजे असं नाही, काही मुलांमध्ये उत्पन्न पण होऊ शकतो.
6: कशामुळे होतो हा त्रास?
7: हा त्रास बेसिकली थोडक्यात सांगायचं, आपल्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे शॉर्ट सर्किट कसं होतं, तसं मेंदूमध्ये शॉर्ट सर्किट होतं आणि याचे विविध कारणं आहेत. सोडक कारण म्हणजे मेंदूमध्ये गाठ असणं हे सगळ्यात मोठं सिव्हिअर कारण आहे
6: लहान मुलांमध्ये.
7: हो, असू शकतं. आणि छोटंसं कारण म्हणजे कॅल्शियमचं प्रमाण कमी असणं.
6: काय बोलतो,
7: जे पण ट्रीटेबल आहे, म्हणजे मोठ्यांपासून तर छोट्यांपर्यंत ही सर्व कारणांना हे अवलंबून असू शकतं.
6: बरं अनुज, मला तू पुन्हा सांग, नॉट ओनली फॉर न्यूरोलॉजी, अदरवाईजही मुलांचा चेकअप आपण लहान मुलं असतात,
7: हो,
6: बच्चू असतात तोपर्यंत करतो, मग एका एज नंतर ते बंद होऊन जातं, तर ते कंटिन्युअस राहायला पाहिजे का?
7: अगदी बरोबर. म्हणजे पेडियाट्रिशियनकडे जे आपण जातो ते त्याची वाढ कशी होते आहे, म्हणजे तो फॉर एक्झाम्पल 10 वर्षाचा जर तो आहे तर त्याची बाकीच्या गोष्टी म्हणजे हॉर्मोनल ग्रोथ, त्याची हाईट, त्याचे बाकीचे फीचर्स हे 10 वर्षाच्या प्रमाणे झालेले आहेत का हे बघणं फार गरजेचं आहे. माइलस्टोन्स ज्याला आपण म्हणतो. आणि शाळेमध्ये आजकाल हे प्रकल्प खूप चांगल्या पद्धतीने चालू आहेत हेल्थ चेकअपच्या नावाने.
6: बरं, पेडियाट्रिककडे किती वर्षापर्यंत जायला पाहिजे?
7: फिक्स नाही, पण 14 पर्यंत जनरली.
6: हो, पेडियाट्रिक 14 पर्यंत बघतात?
7: हो.
6: ओके, लहान मुलं केलेत आपण कव्हर?
7: हो.
6: ओके, आता यंगस्टर्स?
7: यंगस्टर्स
6: ऍडोलसन्स?
7: ऍडोलसन्स आणि यंगस्टर्स मध्ये मी सांगू इच्छितो की परत रात्रीपर्यंत वेब सिरीज बघणं आणि झोपेचं खोबरं करून घेणं ह्या मुद्द्यावर मी थोडस,
6: म्हणजे एवढा त्रास आहे का रे ह्याचा मीडियाचा?
7: अगदी. म्हणजे मला सांगा, तुम्ही एकदा वेब सिरीज सुरू केली यांच्यामध्ये काय फॅड आहे ना, जी वेब सिरीज सुरू केली ती त्या रात्रीतच संपवायची. आणि त्यांनी पण तसाच वेब सिरीज बनवताना तो शेवटचा
6: प्रॉब्लेम मुलांमध्ये आणि मुलींमध्ये
7: दोघांमध्ये, हे मी स्कूल गोईंग कॉलेज गोईंग मुलं मुलींमध्ये दोघांची गोष्ट करतो आहे. त्यांनी बरोबर करताना काय ठेवलेलं असतं ना, शेवटचे 5 मिनिटं असं कुतूहल ठेवतात की आपण बरोबर तो पुढचा एपिसोड बघतोच. आणि हे तुम्ही विचार करा, सुरू करतात दिवसभर किंवा संध्याकाळपासून आणि इट गोज टिल 4 AM ऑर 5 AM, हे किती चुकीचं आहे. म्हणजे झोपेचं तुमचं खोबरं करून तुम्ही या पद्धतीवर जर डिपेंडन्सी दाखवत असाल, फॉरगेट अबाउट स्टडीज, म्हणजे तो स्टडी जो बोडतो तो तर जाऊच द्या, पण तुमच्या परत मी जो आपला मेंटल हेल्थ, स्लीप हेल्थ, ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याला आपण डावलून ह्या गोष्टी करणं, अगेन मग याच्यामुळे अँगर इश्यूज, कॉन्सन्ट्रेशन न होणं, स्कोलॅस्टिक परफॉर्मन्स कमी होणं, ह्या गोष्टी लॉंग टर्मच्या दृष्टीने फार डेंजरस आहेत, जे मी स्पेशली या वयागटातल्या मुलांसाठी सांगू.
6: मग मला एक सांग, ऍडोलसन्स मुलं जे आहेत, वी आर टॉकिंग अबाउट 16 to 25,
7: बरोबर,
6: यांच्यावर पॅरेंट्सने कंट्रोल करणं योग्य आहे?
7: हो, आता समजा फोन न देणं त्यांच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे, कारण दुसऱ्या मित्राकडे फोन आहे आणि फोन ही त्यांच्यासाठी पण गरजेचे, कारण त्यांचे क्लासेस आजकाल बऱ्यापैकी फोनवर होतात. तर मला वाटतं पॅरेंट्सचा एवढा कंट्रोल पाहिजे की तुम्ही फोनचा वापर कुठपर्यंत करावा आणि कुठल्या लिमिटपर्यंत करावा हे गरजेचं आहे. रात्री 8 नंतर मुलांकडे फोन का असावा, काही गरज नाही, त्याला काही इमर्जन्सी कॉल्स किंवा इमर्जन्सी काय होणार नाही, तो घरातच आहे, तो फोन आपल्याकडे काय नाही येऊ
6: शकतो, ड्रॉवरमध्ये सगळ्यांनी ठेवून द्यायचा, मग त्याच्यात
7: पॅरेंट्सही आले. अगदी छान, हे तुम्ही खूप छान सांगितलं की सगळ्यांनी ते पाळणं गरजेचं आहे. तुम्ही तो फोन 8 नंतर ठेवून द्या, आपल्याला घरी काही इमर्जन्सी नाही आहे.
6: या व्यतिरिक्त ऍडोलसन्स मध्ये
7: एक्सरसाइजचा लॅक ऑफ अवेअरनेस, म्हणजे आजची जी पिढी आहे फास्ट फूड कडे खूप जास्त वळते आणि एक्सरसाइजच्या मानाने त्यांना अवेअरनेस अजिबात नाही आहे.
6: आणि ह्या एज मध्ये येणारे न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स,
7: हेडेक स्पेशली, जे आम्ही
6: कसं असतं हेडेक,
7: मायग्रेन हेडेक ज्याला आपण म्हणतो, जो सगळ्यात कॉमन हेडेक आहे, ज्याला आपण
6: मायग्रेन हेडेक
7: अर्धशिशी आपण ज्याला मराठीत म्हणतो, अर्ध्या साईडचं डोकं दुखणं, आवाज लाईट नकोसा वाटणं, जेव्हा डोकं दुखतं तेव्हा उलटी मळमळवणं, हे मायग्रेन हेडेक आहे. जे मोस्ट कॉमन आपल्याला होतं की झोप नाही झाली, उपाशी पोटी राहिलो, किंवा मी प्रवास केला, खूप जास्ती ऊन लागलं, तर आपल्याला जे हेडेक होतं ते बेसिकली या प्रकारात मोडलं जातं.
6: याला पॅथॉलॉजिकल रिझन नाही
7: आहे, पॅथॉलॉजिकल रिझनमुळेच होतं. म्हणजे जे ट्रायजेमिनल गँग्लियॉन मेंदूमध्ये असतं ते काही केमिकल्स रिलीज करतं आणि त्याच्यामुळे मायग्रेन सुरू होतो, पण त्याला ट्रिगर्स आहेत.
6: अच्छा, हे ट्रिगर्स ट्रिगर्स अवॉइड केले तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह
7: होतो. ही सिम्पल ट्रीटमेंट आहे, पण मी तेच सांगतो, तुम्ही रात्रीची जर झोप अवॉइड केली तर तुम्हाला मायग्रेन हे धरणारच आहे. तुम्ही एक्सरसाइज नाही केली तर तुम्हाला काही वर्षांनी जर तुम्ही ही जर लाईफस्टाईल जर जवळ ठेवली तर तुम्हाला मायग्रेन होणारच आहे. जी पिढी म्हणजे मायग्रेन जे 30 ते 40 मध्ये आम्ही बघायचो ते आजकाल 20 पर्यंत पोहोचलेलं आहे या कारणांमुळे. म्हणजे यंग फिमेल्स येतात 19-20 वर्षाच्या आणि सांगतात की माझं डोकं दुखत आहे. सो
6: इट्स नॉट रिलेटेड टू पिरियड्स
7: समटाईम्स, बट ओव्हरऑल ह्या गोष्टी लाईफस्टाईलमुळे आहे. पिरियड्समधला हेडेक पण आहे ज्याला कॅटेमिनियल मायग्रेन असं म्हणतो, दॅट इज नॉट इन देअर हँड, पण ह्या गोष्टी तर त्यांच्या हातात आहेत. ॲडल्ट्समध्ये बेसिकली तेव्हा रिस्क फॅक्टर्स यायला लागतात, ज्याच्यामध्ये डायबिटीज, हायपर टेन्शन आणि ऑब्व्हियसली व्यसन, स्मोकिंग, अल्कोहोल ह्या गोष्टी पण यायला लागतात.
6: ड्रग्सचं प्रमाण वाढलंय का रे?
7: हो,
6: पेशंट्सचे प्रमाण वाढलंय,
7: खूप वाढलेलं आहे,
6: खूप
7: खूप वाढलेलं आहे. आणि अवेलेबिलिटी खूप प्रचंड आहे, म्हणजे आपण विचार नाही करू शकत अशा ठिकाणी त्या गोष्टी अवेलेबल आहेत की ज्या सर्रास भेटतात.
6: सर्रास
7: आणि जे आपल्याला कळत सुद्धा नाही की या ठिकाणी ही गोष्ट भेटू शकते, त्याशिवाय ते मुलं कसं करतील? आणि त्याच्यामुळे ही पिढी त्याच्याकडे जास्ती चालली आहे, त्यांना ते वर्ल्ड जास्ती आवडतं रिअल वर्ल्डपेक्षा. मग लवकर स्ट्रोक येणं, लवकर लखवा होणं, या गोष्टी अर्ली एजमध्ये, स्ट्रोक, हार्ट अटॅक हे अर्ली एजमुळे याच गोष्टींमुळे येत आहे. ॲडल्ट्समध्ये स्पेशली हायर रिस्क फॅक्टर्स ह्या गोष्टींमुळे डायबिटीज, हायपर टेन्शन, स्मोकिंग, ड्रिंकिंग, स्ट्रोक, लखवा.
6: वी कॅन से दीज आर ऑल लाईफस्टाईल डिसीजेस.
7: ॲब्सोल्युटली, अप टू सम एक्सटेंट येस. अबाऊ 60 नंतर या गोष्टी होणं एक आपण म्हणू ठीक आहे, वयानंतर शरीराची आपण जी रक्तवाहिनी समजा कडक होते म्हणून हायपरटेन्शन होणं इज ॲक्सेप्टेबल थिंग, पण हे जे आपण 40 ते 60 मध्येच ओढवून घेतलेलं आहे लाईफस्टाईल चेंजेसच आहेत, प्लस स्ट्रेस.
6: ओके, ॲडल्ट्समध्ये न्यूरोलॉजिकल
7: सगळ्यात मोस्ट कॉमन आजार ॲडल्ट्समध्ये तर लखवा पॅरालिसिस, याच्याबद्दल दोन जास्ती माहिती देऊ इच्छितो. ज्याच्यामध्ये बी फास्ट, BEFAST हे सिनॉनिम आहे, जे आपल्याला सिमटम्स निमोनिक आहे. जर हे बी फास्ट जर सिमटम आपल्याला आढळलेत तर आपण लवकरात लवकर न्यूरोलॉजिस्टकडे जाणं गरजेचं आहे, जे आपल्याला सुरुवात लखवा पॅरालिसिस ही असू शकते. लवकर का? त्याला आपण गोल्डन पिरियड म्हणतो, म्हणजे सिमटम्स असल्याच्या 4.5 तासांमध्ये जर आपण डॉक्टरांपर्यंत पोहोचलात आणि लखवा जर डिटेक्ट झाला तर आपण तो पूर्ण बरा करू शकतो, जर रक्ताची गुठळी मेंदूमध्ये असेल तर.
6: सुरुवात कशी होते?
7: बी फास्टचे जे सिमटम्स आहेत तेच मी थोडं विस्तृत सांगतो. बी म्हणजे बॅलन्स, पेशंटचं अचानक बॅलन्स जायला लागणं. ई फॉर आय डिव्हिएशन, थोडंसं डोळ्यांना दुसरेपणा येणं. एफ म्हणजे फेस, एका साईडला तोंड वाकडं होणं. ए म्हणजे आर्म, एका हातापायाची ताकद कमी होणं किंवा जड पडायला सुरुवात होणं. एस म्हणजे स्पीच, तोदलं बोलायला लागणं. आणि टी म्हणजे टाइम. तर ही सुरुवात होते टाइम याचा करता.
6: हे पण अनुज मला एक सांग, बऱ्याच वेळेस हे अटॅक्स झोपेत येतात.
7: हो,
6: मग त्यावेळेस हे कसं समजणार?
7: नाही समजत, जेव्हा पेशंट उठतो तेव्हा त्याला कळतं की तो पडतो. त्याला मॉर्निंग किंवा अवेकनिंग स्ट्रोक असं आमच्यामध्ये म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये ते पेशंट अवेक झाल्यानंतर स्ट्रोक कळतात. पेशंट जातो 11 वाजता तेव्हा एकदम वेल अँड फाईन असतो, पण उठतो तेव्हा तो एका पाय साईडची हातापायची ताकद कमी असते. आणि दुर्दैव असं सर याच्यामध्ये की हार्ट अटॅक मध्ये रात्री 2 वाजता आलं तर चेस्ट पेन इतकं सिव्हिअर असतं की पेशंट पळत जाऊन हॉस्पिटलमध्ये जातं. पण प्रत्येक स्ट्रोक मध्ये पेशंटला हेडेक झालंच पाहिजे असं नाहीये. म्हणूनच हे बी फास्ट सिमटम्स गरजेचे आहेत. त्याच्यामध्ये हेडेक नाही आहेत, तुम्हाला मी हेडेक नाही सांगितलं. बी फास्टच्या सिमटम्समध्ये बॅलन्स, आईस, फेस, आर्म विकनेस आणि स्पीच अगदी कमी लेवलला सुरुवात होतात आणि मग वाढत जातात. म्हणून त्याला गोल्डन पिरियड म्हणतो. पहिले 4.5 तास.
6: आणि या गोल्डन पिरियड मध्ये आला तर तो
7: बरा होतो. मग आम्ही इमिजिएटली पटकन पेशंटचा स्कॅन करतो, रक्ताची गुठळी असेल तर रक्तपातळी व्हायचं औषध देण्याची आम्ही त्याच्याकरता ट्रीटमेंट देऊन पेशंटला आयुष्यभर लखवा पॅरालिसिस बेडमध्ये राहणं आणि त्याने व्यवस्थित राहणं खूप फरक आहे. उदाहरणार्थ तुम्ही विचार करा, मी घरातला कमवता आहे 40 इथला, आणि जर मला स्ट्रोक पॅरालिसिस आला तर मी तर काम करू शकत नाही, मी बेड खोळून बसेल, बाकीचे 3 जण खातील काय घरातले. तर हा पेशंट जर आम्ही बरा करू शकू विंडो पिरियड मध्ये तर त्याहून सोनावून पिवळं काय.
6: आणि डिले झाला,
7: डिले झाला तर ऑब्व्हियसली ट्रीटमेंट आहे, बट जी रिकव्हरी पहिल्या गोल्डन पिरियड मध्ये येते ती नाही भेटत. म्हणूनच ह्या गोल्डन पिरियडचा अवेअरनेस फार गरजेचा आहे की तो पेशंट आमच्याकडे पटकन येऊ शकला, काही नाही थोडासा जड वाटतंय, मान दुखते आहे, त्याला इग्नोर करू नका.
6: आणि हे जे हे होतो पॅरालिसिस स्ट्रोक जो बसतो ती हायपरटेन्शनची डायबिटीसची हिस्ट्री नसली तर असले पेशंट्सला असतो
7: होऊ शकतं. त्यांना मग आमच्याकडे आल्यानंतर बीपी वाढलेला असतो, आमच्याला आल्यानंतर शुगर 400 झालेली असते. अगेन सेम बिकॉज ऑफ स्ट्रेस, लॅक ऑफ स्लीप.
6: चेकअपच केलं नाही त्याच्यामुळे,
7: ऑब्व्हियसली चेकअप नाही केलं किंवा चेकअप करून सुद्धा, फॉर एक्झाम्पल 2 महिन्यापूर्वी मी चेकअप केला होता, माझं सगळं नॉर्मल आहे, या हवेत राहणं आणि मग सगळं दाबून खाणं आणि मग नंतर हे असे त्रास होतात.
6: ओके, आता हे होऊ नये म्हणून तू ऑलरेडी सांगितलेलंच आहे. मेल आणि फिमेल मध्ये काही असा रेशो आहे का?
7: स्ट्रोक लखवा हा जनरली मेल्स मध्ये जास्ती कॉमन आहे, बट स्टील म्हणजे त्याच्यामध्ये मेल फिमेल्स थोडस प्रोग्रेस जास्ती मेल्स मध्ये 2:1 जास्ती आहे, बट स्टील फिमेल्स आर ऑल्सो इक्वली अफेक्टेड बाय दॅट.
6: आता पेशंटला आपण तुझ्याकडे घेऊन आलो, ट्रीटमेंट वगैरे झाली, घरी आला, मग त्याच्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे?
7: जर स्ट्रोकचा पेशंट घरी आल्यानंतर
6: ऑफ ऑल एजेस
7: ऍब्सोल्युटली, त्याच्याकरता जर फिजिओथेरपी ऍडवाइस केली असेल तर फिजिओथेरपी हा सगळ्यात महत्वाचा भाग होतो. त्याच्यामध्ये पर्टिक्युलर जो पार्ट वीक आहे, जो राहिला आहे, त्याची स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज करणं आणि मेडिकेशन्स घेऊन, जर स्पीच जर त्याच्याकरती थोडीशी तोरली राहिलेली असेल, त्याला बोलायला त्रास असेल, तर स्पीच थेरपी करणं, ह्या गोष्टी पण त्याच्याकरता गरजेच्या असतात. आणि ऑब्व्हियसली फॉलोअप ठेवणं.
6: आणि लाईफस्टाईल चेंजेस?
7: येस, लाईफस्टाईल चेंजेस मस्ट आहेत. त्याच्यामध्ये परत मी म्हणेल की झोप जी आपण जनरली कॉम्प्रोमाइज करतो, लॉंग अवर्स, 7 hours ऑफ नाईट स्लीप इज मस्ट. दुपारची झोप नाही घेतली तरी चालेल, पण रात्रीची कंटिन्युअस 7 hours ऑफ स्लीप इज मस्ट. आणि त्याच्यामध्ये परत फोन हा अडथळा येतो. मी फॉर एक्झाम्पल, झोप येत नाही म्हणून लोक फोन बघतात, पण त्याच्यामुळे जर माझा ब्रेन परत ऍक्टिव्ह होतं, माझं मेलॅटोनिन जर झोपू शकलं नाही तर मला परत झोप येणारच नाही ना. हे विशेष सायकल चालू राहतं, मला झोप येत नाही म्हणून मी फोन बघतो म्हणून माझं मेलॅटोनिन ऍक्टिव्हेट होतं, मला ब्लू रेज जातात, मला झोप लागत नाही, मी अजून फोन बघतो. असं करता करता सकाळचे 4-5 वाजतात. मला माझं रुटीन तर करायचंच आहे, मला 8 उठणंच आहे, मला ब्रेकफास्ट करून माझ्या कामाला जाणंच आहे, झोप गेली कुठे? तर हे इन्फ्लेमेटरी फॅक्टर्स ज्याला आपण म्हणतो, जी झोप न झाल्यामुळे, हे थोडं थोडं सतत सतत जाऊन एकाच दिवशी वाहिनी चोकअप करतात आणि स्ट्रोक आपल्याला घडवतात. सिनियर्समध्ये सगळ्यात मेजर न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम जो मी या मंचावर सांगू इच्छितो तो म्हणजे डिमेन्शिया, म्हणजे स्मृतीभ्रंश. त्याच्यामध्ये 60 झाले की रिटायरमेंट आली की जो माणूस वेळासारखं 10-6 काम करायचा तो पूर्ण रिकामा झाला, त्याला ती लाईफ पहिले 6 महिने छान वाटते, पण त्याच्यानंतर त्याने निष्क्रिय राहू नये म्हणजे त्याने सतत कुठल्या तरी कामामध्ये गुंतून राहावं, जेणेकरून स्मृतीभ्रंशाचे आजार तो कवटाळून घेणार नाही.
6: म्हणजे आपण ओढून घेतो हे आजार.
7: जर समजा मी इतकं काम केलेलं असताना मी निष्क्रिय राहिलो तर हे आजार साठी नंतर आपोआप हळूहळू सुरू होतात. जसं सुरुवातीला मी विसरेल रस्ता कुठला होता, ज्याला माइल कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट असं म्हणतात, की मी रस्ता कुठून जातो, मला जो पहिले आठवत होता तो मी आता दुसऱ्या गल्लीत जाणार, तिसऱ्या गल्लीत जाणार आणि मग मी माझ्या डेस्टिनेशनला पोहोचणार, बरोबर आहे. दुसरं म्हणजे व्यवहार विसरायला लागणं, म्हणजे मी फॉर एक्झाम्पल साखर घ्यायला गेलो, मी 100 रुपयाची नोट दिली तर पैसे मला रिटर्न किती यायचे आहेत, कॅल्क्युलेशन चुकीचं होणं, ह्या गोष्टींमुळे सुरुवात होते, जी एकदम माइल्ड असते. म्हणूनच त्याला नाव ठेवलेलं आहे माइल्ड कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट, जी सुरुवातीलाच आपण जर लक्षात आली त्याची जर ट्रीटमेंट घेतली तर तो पुढे जाऊन एवढ्या लेवलला जात नाही की मी स्वतःला आरशात बघून मी कोण हे ओळखण्याचं वेळ येत नाही. आणि याच्यातही डायबेटीस, हायपरटेन्शन, B12, थायरॉइड हे रिस्क फॅक्टर्स आहेत, जे ट्रीटेबल पण एका लेवलपर्यंत आहेत.
6: आणि डिमेन्शिया वाढत किती जातो?
7: या लेवलपर्यंत की मी कोण, मग स्वतःचे कपडे काढून फेकणं, तसंच फिरणं, वॉन्डरिंग, हे प्रकार इतक्या लेवलपर्यंत सिव्हिअरिटीला जाऊ शकतात जर आपण लवकर त्याच्याकरता लक्ष नाही दिलं तर.
6: ते कशी ओळखायची? आणि म्हणजे तो पेशंट ओळखू शकतो का?
7: पेशंटपेक्षा पेशंट सुरुवातीला ओळखेल, जसं मी सांगितलं की रस्ता चुकणं किंवा व्यवहार ज्ञान कमी होणं किंवा कॅल्क्युलेशन चुकायला लागणं ह्या गोष्टी पेशंटच स्वतः ओळखायला लागतो. पण त्यापेक्षा महत्वाचा असो तो म्हणजे पार्टनर. पार्टनरला हे सगळ्यात लवकर लक्षात येतं की हे जास्ती त्रासदायक होत आहे.
6: आणि पार्किन्सन कंपवात,
7: पार्किन्सन कंपवात हा सुद्धा साठी नंतरचा आजार आहे ज्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत.
6: पण इज इट हेरिडेटरी
7: अप टू सम लिमिट, पण आज वयानुसार सुद्धा हा त्रास होऊ शकतो. जर हेरिडेटरी असेल तर तो साठीपेक्षा थोडा लवकर पण येऊ शकतो.
6: इज इट व्हिटॅमिन डेफिशियन्सी?
7: नो, इट इज बिकॉज ऑफ मेंदूतलं जे डोपामाइन नावाचं रसायन असतं ते कमी होतं वयोमानानुसार, म्हणून पेशंटला पार्किन्सन्स होतो. ज्याच्यामध्ये पेशंटला कंपवात म्हणजे हाताचं थरकं होणं किंवा स्लो,
6: सुरुवात कशी होते,
7: हाताची थरकायची पण होऊ शकते काही जणांना, काही जणांना स्लो चालण्याने पण होऊ शकते, काही जणांना फ्रिक्वेंटली पडण्याने पण होऊ शकते. वेगवेगळ्या प्रकारात जे पार्किन्सन्स म्हणतात, पण मोस्ट फ्रिक्वेंटली आणि मोस्ट कॉमन जो आपण बघतो तो हाताचं कापणं आणि स्लो चालणं आणि चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स कमी होणं.
6: ओके,
7: म्हणजे बऱ्याचदा पेशंट मग येतात आमच्याकडे आणि म्हणतात की डॉक्टर माझी आता सही बँकेतली मॅच होत नाही आहे. त्यांना त्या लेवलला गेल्यानंतर लक्षात येतं की
6: आपल्याला खूप वाढलेलं
7: असतं. पण मग परत आपण औषधे देऊन तो बरा करू शकतो.
6: पार्किन्सन इज क्युरेबल
7: विथ मेडिकेशन्स?
6: ऑफकोर्स
7: येस,
6: इट इज क्युरेबल.
7: हो,
6: व्हेरी गुड.
7: येस,
6: पण अगेन लवकरात लवकर,
7: लवकर जर कुठलाही आजार जर आपण लवकर त्याला निदर्शनात आणला तर त्याला आपण लवकर ट्रीटमेंट देऊन खूप जास्ती वाढेपर्यंत आपण त्याला थांबवू शकतो.
6: थोडक्यात अनुज, मी तुझं मागच्या रविवारी आपण बोललो, ह्या रविवारी आपण बोललो, एक खूप सोपी ट्रीटमेंट मला ही वाटली की तुमच्या मोबाईलला ऑन ऑफ टायमर लावून टाकावं.
7: अगदी,
6: आणि त्याने फॅमिली नाही.
7: अगदी बरोबर.
6: जाता जाता काय सांगशील, तुझ्याबद्दल सांग, तुझ्या क्लिनिक बद्दल सांग, कन्सल्टिंग कुठे वगैरे करतोस,
7: मी
6: तेरा एज्युकेशन काय, यु आर फ्रॉम नाशिक?
7: हो, म्हणजे
6: नाही तू म्हणशील बायाबद्दल काही विचारलंच नाही, फक्त स्वार्थी माणूस आहे राजेश बाळू.
7: माझं शिक्षण भुसावळला झालं आणि मी 2019 पासून
6: पॅरेंट्समध्ये.
7: माझे वडील भूल तज्ञ भुसावळ
6: डॉक्टरच
7: आणि आई सुद्धा डेंटिस्ट भुसावळ.
6: फॅमिली ऑफ डॉक्टर?
7: येस. आणि मी नाशिकला 2019 पासून आहे आणि माझी ओपडी कुलकर्णी गार्डनला 21st सेंचुरी हॉटेलच्या बाजूला आहे आणि मी फ्रीलान्सिंग करतो जिथे मी माझी मेंदू आणि मणके विकार तज्ञ कन्सल्टिंग न्यूरोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतो.
6: आणि एज्युकेशन कुठे केलंस?
7: माझं MBBS झालं तळेगाव मायमरला आणि DNB आणि DM न्यूरोलॉजी माझं साऊथला मैसूर आणि बँगलोरला झालं.
6: क्या बात आहे अनुज, थँक्यू व्हेरी मच.
7: थँक्यू व्हेरी मच,
6: खूप मनापासून बोलला,
7: खूप आनंद वाटला
6: आणि म्हणजे मला माझंही कौतुक वाटलं, मी योग्य माणसाला आज बोलवलं.
7: अगदी, आणि खरंच प्रश्नही एकदम अचूक होते, त्याबद्दल तुमचे धन्यवाद.
6: मंडळी, थोडक्यात डॉक्टर अनुज नेतेशी बोलल्यावर न्यूरोलॉजिस्ट एकच आपल्या हातात आहे, लवकरात लवकर तुमच्यात येणारे सिमटम्स एक तर तुम्ही ओळखा, तुमच्या फॅमिलीने ओळखा, दुसरी गोष्ट मित्र, चांगले मित्र बनवा, व्यक्त व्हा, आणि तिसरी गोष्ट फोनला ऑन ऑफ टायमर लावा, आणि तो फॅमिलीचा टायमर पाहिजे. प्रत्येकाने 10 वाजता फोन बंद करून एका ड्रॉवर मध्ये ठेवून द्यायचा, त्याच्यात आई वडील आजोबा आजी सगळे सगळे सगळे आले. अनुज, वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच.
7: थँक्यू व्हेरी मच.
6: मंडळी, मंडळी काही गरज वाटली तर फोन करा 8380161512 वर, 83-800-16512 वर.
8: विचार आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-7189.
9: आहोत कुलवंत जानी यांची गीतरचना आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे जुल्म का बदला या चित्रपटामधलं. संगीतकार सोनी कोमी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
2: अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेलं समीर ह्यांचं गीत।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि उषा अय्यर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राहुल देववर्मन यांचं.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. NA रेसिडेन्शियल प्लॉट, NA कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, ऍग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89.
3: या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये. या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.
4: जा सो जा.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2024 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300 16512 आणि 94239 84888.
1: यार दीदी, मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
2: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
1: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
2: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
1: म्हणजे
2: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
1: ते कसं काय?
2: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
1: हो लगेचच कॉल करतो.
3: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल. हे गीत आहे आन विलो सजना या चित्रपटातलं.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटीवशर्तीच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत हसते खेळते या चित्रपटामधला कवी योगेश यांचं गीत सुलक्षणा पंडित यांच्या आवाजामध्ये. या गीताला संगीत दिलं आहे गोविंद.

0: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खट्याळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हो हे भारी आहे रे.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। श्रोते हो नमस्कार, आपण ऐकते रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, सावित्री अबेकसच्या या आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या कार्यक्रमात पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। काही दिवसांपासून सुरू झालेली आपली ही मालिका आता खूप लोकप्रिय झालेली आहे। अबेकस सारख्या विषयाला हाताशी धरून अनेक स्त्रिया स्वतःच्या अर्थार्जनाचं स्वप्न तर पूर्ण करतातच आहेत, पण त्याचबरोबर मुलांना उत्तम ज्ञान देऊन त्यांना शिकवण्याचं काम सुद्धा ते अतिशय प्रभावीपणे करतात। अबेकसच्या माध्यमातून आणि ब्रेन ट्रेनच्या माध्यमातून सुरू झालेली ही साखळी अनेक स्त्रियांना घेऊन हा जो शिक्षणाचा वसा त्यांनी उचललेला आहे त्या अनुषंगानं कितीतरी विद्यार्थ्यांना खेडोपाड्यात अगदी जिथे आपण सहज पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी या स्त्रियांनी पोहोचून, या शिक्षकांनी पोहोचून त्यांना ज्ञानदानाचं काम केलेलं आहे आणि त्या योगे त्यांची स्वप्न तर त्या पूर्ण करता आहेतच, पण अबेकस सारख्या विषयाची मुलांना ओळख करून देऊन, त्यांची गणिताची भीती घालवून, एकंदरच संपूर्ण विषयात त्यांना योग्य कॉन्सन्ट्रेशन कसं करता येईल हे सगळंच त्या या माध्यमातून निभावून नेत आहेत। सध्या आपल्याला माहिती आहेच की आपण टेलिफोनच्या माध्यमातून इंटरव्ह्यू घेतो आहोत आणि त्याच अनुषंगानं आज आपल्याशी बुलढाणा इथून जोडल्या गेलेल्या आहेत सौ श्वेता दुधे मॅडम, आणि त्यांच्याशी आज आपण संवाद साधून अबेकसचा आणि त्यांचा संबंध कसा आला, त्या काय करतायत, पुढे त्यांना आणखीन काय करायचंय हे सगळंच त्यांच्याकडनं आता आपण जाणून घेऊया। श्वेता ताई, खूप खूप स्वागत याच्या कार्यक्रमात।
5: सर्वप्रथम माझ्या गुरुंना नमस्कार, तसेच सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार। मला कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल आदरणीय नरेंद्र निकुम सरांचे मी मनापासून धन्यवाद करते।
3: धन्यवाद आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात। श्वेता ताई, तुम्ही बुलढाण्याच्या आहात पण मूळचं तुमचं गाव कुठलं आहे, म्हणजे तुमचं माहेर कुठलं आहे?
5: माझे मूळ गाव वाशिम आहे आणि माझे माहेर यवतमाळ जिल्ह्यात नीर या गावी माहेर आहे।
3: अच्छा, आणि आपलं शिक्षण वगैरे काय झालेलं आहे?
5: माझं शिक्षण MA राज्यशास्त्रामध्ये झालेलं आहे।
3: बर, अच्छा, आणि मग MA केल्यानंतर आपण नोकरी वगैरे केली होती?
5: नोकरी मी म्हणजे लग्नाच्या पहिलेच करत होती, जॉब करायची।
3: बर, अच्छा, आणि लग्न आल्यानंतर मग नोकरी करता आली नाही आपल्याला?
5: म्हणजे आता पण मी रेग्युलर क्लासेस वगैरे घेते आणि आता सरांमुळे मला अबेकसची म्हणजे मला बॅच पण मिळालेली आहे। समजा
3: हा, म्हणजे फक्त आता बाहेर जाऊन आपण काम करत नाही आहात तर घरात बसूनच काम करताय। मला एक सांगा श्वेताताई, बुलढाण्यासारख्या ठिकाणी आता सध्या शिक्षणाची कशी परिस्थिती आहे, म्हणजे अर्थात बुलढाणा हे खूप चांगलं शहर आहे आता, पण तरी सुद्धा एकंदरच ज्या वातावरणात तुम्ही तुमच्या माहेरी वाढलात तेव्हाचा तो एक काळ आणि आताचा काळ साधारण कसा फरक आहे?
5: आता त्या काळी मॅडम, आता म्हणजे माझंच मी सांगते की मला ग्रॅज्युएशन पर्यंत समजा शिक्षण म्हणजे माझं म्हणजे लग्नापर्यंत तेव्हाच झालं, म्हणजे MA माझं फर्स्ट इयर लग्न पहिले झालेलं आहे, पण माझं कसं ग्रॅज्युएशनला माझं म्हणजे नीर गाव इथे नसल्यामुळे पुढच्या गावाला जावं लागायचं, म्हणजे यवतमाळला जावं लागायचं, पण नीर ते यवतमाळ अपडाऊन माझे शक्य नसल्यामुळे मी फक्त फर्स्ट इयर केलं आणि लग्न नंतर मी MA सेकंड इयर पूर्ण केलं।
3: अच्छा, आणि मग आता तुम्हाला काय वाटतंय की आताच्या मुलांना कशा पद्धतीने सोयी मिळत आहेत, आता शिक्षणाची परिस्थिती कशी आहे?
5: आता प्रचंड मॅम मुलांना म्हणजे जे म्हटलं ते आता सर्व सुख सुविधा मुलांना मिळतात आणि त्यांना वातावरण पण मुलांना छान मिळते आणि त्यांचे पॅरेंट्स त्यांना सपोर्टेड मिळालेले आहे आणि मुलं पण स्वतः म्हणजे हार्डवर्क करून चांगली तयारी करतात।
3: बर, मला आता एक सांगा श्वेताताई, साधारणपणे ट्युशन तुम्ही किती वर्षापासून घेताय?
5: ट्युशन मॅडम मी लग्नाच्या पहिले पण घ्यायची, जॉब पण करायची आणि आता पण मी म्हणजे रेग्युलर क्लासेस पण घेते आणि अबेकस पण चालू आहे माझं।
3: बर, आणि मग आता सध्या शिकवणीला म्हणजे ट्युशनला आपल्या रेग्युलर विषयांच्या किती मुलं येतात तुमच्याकडे?
5: तरी 10-12 मुलं आहेत रेग्युलरचे।
3: बर बर, आणि हे ट्युशन सुरू असतानाच अॅबॅकसची माहिती आपल्याला कुठून मिळावी किंवा अॅबॅकस शिकावं हे आपल्याला कसं म्हणता आलं?
5: मला सारखं वाटायचं की अॅबॅकस म्हणजे नेमकं आहे तरी काय, ती जाणून घ्यायची माझी मनातून अशी तळमळ होती मॅम.
3: बर,
5: मग मी बुलढाण्याच्याच आमच्या सौ मंगला इंगळे मॅडमला कॉल केला आणि मग मी त्यांना विचारले की ताई मला अॅबॅकस शिकायची आहे तर मग मी आता काय करू. मग मॅम म्हणाला मी तुम्हाला नरेंद्र निकुम सरांचा नंबर देते तुम्हाला. हा, तर मग मॅडमनी म्हटलं, मी म्हटलं ठीक आहे मॅम. मी मग मी सरांना कॉल केला आणि सरांना म्हटलं की सर मला अॅबॅकस जॉईन करायचं आहे. सर म्हणाले की मॅडम आता 2-3 दिवसामध्ये अॅबॅकस चालू होणार आहे तर तुम्ही पण म्हणजे मी तुम्हाला त्यामध्ये ऍड करते आणि मग मी तुम्हाला मेसेज तसा टाकते आणि कळवते कॉल वाटी तुम्हाला मी तसं कळवण्यात येते.
3: बर,
5: असे सरांनी मला सांगितले.
3: अच्छा, आणि मग जेव्हा अॅबॅकस शिकायला सुरुवात केली तेव्हा कसं वाटलं आपल्याला हे शिकताना? कारण की तुम्ही राज्यशास्त्रामध्ये एम ए केलेलं आहे, गणिताची तुम्हाला आवड होती किंवा गणिताचा कसा संबंध होता असं याच्याबद्दल काय सांगाल?
5: नाही, गणित हा विषय मला आवडायचा मॅम, पण त्या विषयाची थोडी मला स्वतः भीती वाटायची. कारण भीती वाटायची म्हणजे कारण की त्यामध्ये फॉर्म्युले राहायचे, मोठमोठे समजा स्टेप्स राहायच्या, तर ते आपल्याला म्हणजे कशा पद्धतीने करता येईल आणि आपल्याला ते नीट येईल का, समजेल का, किंवा आपल्याला ते आठवेल का, म्हणजे जो प्रश्न पेपरला विचारला तर त्याची स्टेप आपल्याला देता येईल का किंवा होईल का असं मला वाटायचं, म्हणजे भीती वाटायची. पण मी जेव्हा सरांना विचारलं अॅबॅकस शिकायला जेव्हा मी लागले सरांना कॉल करून जेव्हा विचारलं तेव्हा मला माझ्या मनातली म्हणजे पहिली सरांनी माझ्याकडून ही पहिली भीती घालवली.
3: बर बर, अच्छा.
5: त्यापासून मी सरांचे मनापासून म्हणजे धन्यवाद करते की त्यांनी माझी पहिली गणिताची भीती अॅबॅकस मुळे घालवली.
3: नक्कीच नक्कीच, खूप छान वाटतंय मला तुमच्याशी बोलून आणि तुम्हाला जी भीती होती त्या भीतीवरती मात करून तुम्ही आता यशस्वीपणे अॅबॅकस मुलांना शिकवताय. नक्कीच तो एक आत्मविश्वास तुमच्या बोलण्यातनी आम्हाला जाणवतो आहे आणि सरांबद्दल आणि एकंदरच हे शिकल्यानंतर तुम्हाला जो आनंद होतोय तो तुमच्या बोलण्यातनं सुद्धा आम्हाला जाणवतो आहे. जेव्हा अॅबॅकस शिकायला सुरुवात केली तेव्हा मला असं वाटतं घरातही तुम्ही हे सांगितलं असेल, कारण तुम्ही आधीपासूनच ट्युशन्स घेत होत्या. मग आता अॅबॅकस घेण्याची काय गरज आहे वगैरे असं काही घरातनं आपल्याला काही प्रतिक्रिया आहे?
5: नाही मॅम, कारण की मिस्टरांना म्हणजे तसं आमचं मूळ गाव वाशिम मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, तर तिकडे माझे सासू सासरे राहतात, दीर राहते आणि इकडे मिस्टरांना आम्हाला म्हणजे जिल्हा न्यायालयामध्ये इकडे नोकरी आहे मिस्टरांना, पण तिकडे सासू सासरी दीर असल्यामुळे आणि दीरांना प्रायव्हेट जॉब असल्यामुळे आम्हाला घरची आम्हाला मदत त्यांना करावीच लागते सर्व.
3: बर, अच्छा. आणि मग आता मिस्टरांचा किंवा एकंदर घरातल्यांचा सपोर्ट कसा आहे अॅबॅकस, किंवा तुमची जी एक सध्या रुटीन चालू आहे ते रुटीन सध्याचं कसं आहे, काय काय करत असतात दिवसभरात?
5: माझा मुलगा 12वीला आहे आणि तो JEE चेक करून राहिला, त्याचे सर्व नियोजन, त्याचं अभ्यासाचं नियोजन, मिस्टरांचं नियोजन, त्यांचे पूर्ण जीवनाचे नियोजन हे सर्व सांभाळून बाकीचे रेग्युलर क्लासेस आणि अॅबॅकस क्लासेस म्हणजे जेव्हा मला वेळ मिळाला त्यांचं झाल्यानंतर मी माझी जबाबदारी रेग्युलर क्लासेस आणि अॅबॅकसची पण मी म्हणजे चांगल्या पद्धतीने सांभाळते. म्हणजे त्यांना पण काही माझ्याविषयी नाराज नाही माझ्याविषयी, म्हणजे त्यांना पण एक आनंद आहे आणि माझी तशी जॉब करण्याची म्हणजे स्वप्न होतं माझं की आपण पण गव्हर्नमेंट जॉब करायचा, तसा तो प्रयत्न चालूच आहे माझा. पण त्यासोबतच माझी टीचिंग फील्ड तर मला पहिलेपासून आवडायची लग्नाच्या अगोदर पासून, त्यामुळे मला कसं लहान मुलांना शिकवायला, त्यांच्याशी खेळायला, त्यांच्याशी संवाद साधून घ्यायला खूप आवडायचा, त्यामध्ये कशी आवड निर्माण झाली आणि त्याच्यामुळे मग मी रेग्युलर क्लासेस पण घेते आणि अॅबॅकस पण मुलांना म्हणजे हसत खेळत छान अशी शिकवते मी.
3: क्या बात आहे, ज्या पद्धतीने सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही छान हसत मुखाने पार पाडताय निश्चितच एक आत्मविश्वास तुमच्या बोलण्यातनं जाणवतो आहे की काहीतरी करायचं हे फार पूर्वीपासूनच ठरलेलं होतं आणि तो अनुभवही होता. अर्थातच बाहेर लग्नापूर्वी तुम्ही नोकरीही करत होत्या, ट्युशन्सही घेत होत्या, त्याच्यामुळे तितकीशी अडचण आली नाही काही सुरू करण्याच्या आधी आणि घरातनं सपोर्ट उत्तम असल्यामुळे आणि सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून तुम्ही तुमच्या आवडीला वेळ देत आहात आणि त्याच्यातनं अर्थातच दुसऱ्यांचंही एक भलं करत आहात, त्याच्यामुळे एक परिपूर्ण असा तुमचा एक दिनक्रम आहे असं मी इथं म्हणू शकते. की दुसऱ्यांचं रुटीन डिस्टर्ब न करता तुम्ही तुमच्या आवडीनिवडी जपता आहात आणि त्याचबरोबर अर्थार्जनही तुम्हाला करता येते, एक स्वतःची स्वतंत्र ओळखही तुम्हाला या निमित्तानं जपता येते. मुलांचा प्रतिसाद कसा आहे अॅबॅकस बद्दल?
5: क्लासची मुलं म्हणजे त्यांना पण अॅबॅकस म्हणजे सुरुवातीला मॅडम त्यांना अॅबॅकस विषयी म्हणजे भीती वाटायची, त्यांना वाटायची एवढे मोठे फॉर्म्युले आणि मॅम आज 5 फॉर्म्युले घेतात मग नंतर पुन्हा 5 फॉर्म्युले घेतात, मग ते मला विचारायचे की मॅम एवढे फॉर्म्युले आमच्या लक्षात राहणार का. मग कसं एक टीचर फील्ड म्हटलं मॅडम की एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड असतो, तर मुलांना मी सतत सांगायचे की बेटा ट्राय ट्राय बट डोंट क्राय, म्हणजे आपण कसं प्रयत्न करत राहायचा आणि आपल्याला मग यश बरोबर देतात आणि मग ते पण म्हणायचे मुलं म्हणजे त्यांना म्हणजे आता एवढे मॅम फॉर्म्युले पाठ आहे की ते माझ्यापेक्षा पण स्पीडने अशी फॉर्म्युले आणि पटापट सोडवतात.
3: बरोबर बरोबर, खूप छान. नक्कीच छान पद्धतीने तुमचं शिक्षण किंवा शिकवणं सुरू आहे म्हणूनच मुलांची पोचपावती सुद्धा तुम्हाला मिळतीय किंवा त्यांना जे काय आहे ते पटकन समजतंय, ग्रास्पिंग पॉवर वाढलेली असते,
5: त्यांची भीती गेली, त्यांचा स्पीड पण वाढला आणि त्यांना अभ्यासाची आवड निर्माण झाली मॅडम. कारण की पॅरेंट्स पण मला असे म्हणतात की मुलं हे पहिले अभ्यास नव्हते करत मॅडम, पण तुम्ही जे शिकवता म्हणजे असं तुम्ही काय शिकवता त्यांना की ते मुलं म्हणजे तुमचं घरी आल्यावर तसंच अनुकरण करून नाही आमच्या मॅमने असं शिकवलं आमच्या मॅमने असं शिकवलं आणि मी कसं मुलांना म्हणजे शिकवते मॅम म्हणजे शिकवण्यावर तर माझा म्हणजे भर असतो त्यांना, पण आता हे वय कसं त्यांचं म्हणजे संस्कार घडवण्याचा आहे.
3: बरोबर,
5: तर मी त्यांना कसं त्यासोबतच त्यांना त्याची पण माहिती देते मुलांना आध्यात्मिकतेची पण माहिती देते त्यांना, तर ते पॅरेंट्सला पण म्हणजे घरी गेल्यावर मुलं ते सांगतात की आमच्या मॅमने तर हे शिकवलंच पण आम्हाला असं असं करायला लावलं, समजा आता दूध पियायला लावलं किंवा ऍपल हे असं जे आपण करतो तर त्यावरही ते म्हणजे पॅरेंट्सला ते सांगतात आणि तशीच म्हणजे मुलं प्रतिसाद देतात पॅरेंट्सला त्यांच्या, तर त्यांचा आनंद पॅरेंट्स मला म्हणजे जसं भेट देतात ना घरी त्यावेळेस मला ते सांगतात, तर म्हणजे मला त्यांचा आनंद बघून आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून म्हणजे मला असं वाटतं की मी जे काम करत आहे ते खरोखरच म्हणजे एक पुण्याचं काम करत आहे, आपण त्यांना ज्ञान देण्याचं काम करत आहोत.
3: नक्कीच नक्कीच, अर्थातच शिक्षक त्यामुळेच काय म्हणतो गुरुपदाला हे प्राप्त असतात आणि वंदनीय असतात की फार पूर्वीपासून शिक्षकी पेशाचा एक दर्जा आहे आणि आजतागायत तो कायम आहे. खूप स्थित्यंतर या पेशामध्ये घडली किंवा खूप बदल शिक्षकांमध्ये सुद्धा स्वतः झाले, पूर्वीच्या शाळांपासून ते आतापर्यंत डिजिटल शाळांपर्यंत खूप बदल शिक्षणात झाले, पण अर्थात गुरुची जागा ही कायम तीच आहे कारण गुरु जो ज्ञान देत असतो ते कायम आयुष्यभर टिकणारं असतं आणि खरोखर संस्कारक्षम वयात मुलं जेव्हा शिक्षकांकडे असतात तेव्हा शिक्षकांची फार मोठी जबाबदारी असते आपल्या वागण्यातनं बोलण्यातनं विचारातून मुलांना कसं घडवायचं हे सर्वस्वी त्यांच्या हातात असतं, कारण घरानंतर दुसरं घर म्हणजे त्यांची ती शाळा असते, त्यांचे शिक्षक असतात आणि तिथं राहून ते जे शिकतात शिक्षकांचे आचार विचार ते जे अनुभवतात त्याच्यातनंच त्यांची कुठेतरी एक वेगळी विचारसरणी सुद्धा निर्माण व्हायला मदत असते आणि खरोखर तुमच्यासारखे शिक्षक असतील तर निश्चितच संस्कारक्षम वातावरणात जेव्हा विद्यार्थी घडतात तेव्हा ते योग्य माणूस म्हणून घडतात हे खूप महत्वाचं आहे.
5: पॅरेंटचे तर मॅडम एवढे म्हणजे मला म्हणजे असे रिस्पॉन्स मिळतात चांगले, म्हणजे काही काही पॅरेंट्स तर मला असे हसवून देतात की मॅम तुमच्या उठण्या बसण्यापासून म्हणजे प्रत्येक तुमचं ते अनुकरण करतात घरी आणि जेव्हा ते घरी खेळतात त्यावेळेस नाही आमच्या मॅम अशा करतात आमच्या मॅम अशा करतात म्हणजे असं करून ते घरी पण सांगतात ते असं म्हणजे स्वतः ते तसं वागतात ते मुलं पॅरेंट सोबत.
3: नक्कीच नक्कीच, खरोखरच. आणखीन या क्षेत्रात पुढे काय करण्याची इच्छा?
5: पुढे मॅम म्हणजे सरांनी जे म्हणजे आम्हाला बरेच असे फोनिकचे व्हिडिओ किंवा मुलांना शिकवण्याचे रुबिक क्यूबचे आणि बरेच काही सरांजवळ म्हणजे भरपूर ऍक्टिव्हिटीज आहेत ती मला जाणून घेण्याची आणि ते मी स्वतः शिकून घेऊन मुलांना करण्यात मला आनंद वाटेल. आणि माझं आहे मॅडम की मला कोणतंही काम म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये मी करते म्हणजे जिद्द अशी की करायचं म्हणजे ते करायचंच आपण म्हणजे ती गोष्ट

0: सोडत नाही.
1: निश्चितच तुमच्यामध्ये स्वतःच्या काही क्वालिटीज आहेत आणि त्या तुमच्या वागण्यातनं वारंवार प्रतीत होत असतीलच, घरातल्यांना म्हणा बाहेरच्यांना म्हणा, त्या दिसत असतीलच आणि त्याच्यामुळेच खरं तर एक वेगळी ओळख आपली तयार होत असते, आपली शिस्त आपल्याला कायम एक वेगळा फायदा देऊन जात असते. ब्रेन ट्रेन बद्दल आपण काय सांगाल, कसा अनुभव आहे आपला?
0: सर्वात पहिले तर आपले नरेंद्र निकुम सरांचे मी मनापासून धन्यवाद आहे. आज मी जे आहे ते सरांमुळेच आहे इथे. जे सरांनी जेव्हा क्लास चालू केला, क्लास झाल्या झाल्या मला म्हणजे मुलं मिळाली, म्हणजे हे मी माझं अहोभाग्य समजते मी. कारण एवढ्या लवकर यश देत नाही, पण म्हणजे सर मला एवढे म्हणजे लकीली लागले की चालू असतानाच माझ्याकडे म्हणजे दोन चार असे पॅरेंट्स असे विचारायला आले की मॅडम आम्हाला अॅबॅकस लावायचा, आणि ते ब्रेन टेन बघून पॅरेंट्स मला विचारायला आले की नाही मॅडम आम्हाला तुमच्याकडे लावायचे आहे क्लासेस.
1: निश्चितच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. सगळा तुमचा प्रवास जो घडला पूर्वीपासून आतापर्यंत तो खूप छान आहे. आज तुम्ही वेळ काढलात आणि इतका छान आपला संवाद रंगला या मुलाखतीच्या माध्यमातून, त्यासाठी सगळ्याच्या श्रोत्यांच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते.
0: शेवटी मी मॅडम सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार, मला माझे विचार मांडण्याची तसेच दिल्याबद्दल नरेंद्र निकुम सरांचे, नंदिनी मॅडमचे, रेडिओ केंद्राचे, तसेच ब्रेन टेन मधील सर्व मॅडमचे मी मनापासून धन्यवाद करते. आणि जाता जाता सरांबद्दल एक कविता मला म्हणावीशी वाटते.
1: जरूर जरूर.
0: तुमच्या हसऱ्या चेहऱ्याला नेहमी असतो जिवाळा, तुमच्या हसऱ्या चेहऱ्याला नेहमी असतो जिवाळा, तुमच्या स्मितात विसरतो आम्ही सगळा काळाचा थकवा, तुमच्या स्मितात विसरतो आम्ही सगळा काळाचा थकवा. तुम्ही कोणताच ताण कधी दाखवत नाही चेहऱ्यावर, तुम्ही कोणताच ताण कधी दाखवत नाही चेहऱ्यावर, तुमच्या पाठिंब्याने आमच्या स्वप्नांना मिळते ऊर्जा नवी, तुमच्या पाठिंब्याने आमच्या स्वप्नांना मिळते ऊर्जा नवी, तुमच्या प्रेरणेने वाटचाल होती चिरकाल, तुमच्या प्रेरणेने वाटचाल होती चिरकाल, तुमच्यामुळेच घडतं आमचं भवितव्य कमाल, तुमच्यामुळेच घडतं आमचं भवितव्य कमाल.
1: खूप छान, खूप सुंदर ओळी लिहिल्या आणि ही एक वेगळी बाजू या मुलाखतीच्या माध्यमातून आमच्या समोर आली. मला हेच सांगायला आवडेल की ब्रेन ट्रेनच्या माध्यमातून जेवढ्या जेवढ्या शिक्षिकांची मुलाखत या कार्यक्रमातून झाली त्यातल्या प्रत्येक शिक्षिकेचं एक वेगळेपण होतं, प्रत्येकीचा एक वेगळा संघर्ष आहे आणि त्या संघर्षातनं आता ज्या पद्धतीनं तुम्ही सगळ्याजणी वाटचाल करता आहात ते खूप छान आहे. अशीच प्रगती तुमच्या सगळ्यांची होत राहो आणि जेव्हा संघर्षातनं आपण वाटचाल करतो तेव्हा एक वेगळा आत्मविश्वास आणि एक वेगळी झळाळी आपल्या व्यक्तिमत्वाला येत असते. निश्चितच खूप छान हा प्रवास आहे तुमचा, खूप खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि कविताही आपण खूप सुंदर सादर केली त्याच्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनापासून आभार आणि कौतुक मी करते.
0: धन्यवाद मॅम. ग्रॅज्युएशन पर्यंत माझं शिक्षण लग्नाच्या पहिले झालेलं होतं, पण माझं म्हणजे माहेर नीर हे गाव ना म्हणजे तालुका प्लेसवर असल्यामुळे तिथे शिक्षणाची सोय नव्हती म्हणजे पुढचे शिक्षण घ्यायसाठी. आणि मला कसं राज्यशास्त्र हा विषय आवडत होता पहिलेच, आणि अपडाऊन करणं माझं शक्य नव्हतं नीर ते यवतमाळ, कारण की मी जॉब पण करायची ना पहिले आणि ट्युशन क्लासेस पण घ्यायची, त्यामुळे येऊ शकत नव्हती मी अशी. पण माझ्या आईचा मला म्हणजे पुरेपूर पाठिंबा मिळाला, म्हणजे माझी आई मला म्हणायची की बेटा मी जे स्वप्न पूर्ण नाही करू शकले ते तुझ्यातून मला दिसते, म्हणजे तुला मी पुरेपूर साथ देणार आहे, तुला जे करायचं ते तू कर, म्हणजे मी जे करू नाही शकले ते तू कर. आणि मला पहिलेपासूनच म्हणजे कसं शिकवणे आवड होत, माझ्या आईने पण मला खूप छान पद्धतीनं घडवलेलं आहे. म्हणजे आज जे आहे मी माझ्या आईचा पण त्यामध्ये खूप मोठा मोलाचा वाटा आहे, आणि आज तिच्या आशीर्वादामुळे मी रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आज इथे म्हणजे मी बोलू शकत आहे, कारण की पहिली गुरु आपली आईच असते.
1: नक्कीच.
0: त्यामुळे तिने मला प्रेरणा देऊन आज इथे मला उपलब्ध करून दिले, म्हणजे मी ते शब्दात पण मॅम सांगू शकत नाही. म्हणजे आईने एवढा संघर्ष केला की तिची मी महती देऊ नाही शकत, आणि तिने मला एवढ्या म्हणजे कठीण परिस्थितीतून मला आज इथे तिच्यामुळे बोलू शकले. आज म्हणजे आई पण म्हणायची की बा तू घाबरू नको, तुझ्यात एवढी जिद्द आहे की तू कोणतंही पण काम केलं तर ती म्हणजे शेवटपर्यंत तू करते.
1: बरोबर. नक्कीच नक्कीच. खूप छान वाटलं हे सगळं ऐकून. केवळ स्वतःबद्दलच नाही तर आईबद्दलही तुम्ही बोललात. मला जरूर इथे सांगायला आवडेल की सध्या अधिकाचा महिना सुरू आहे आणि अधिकाचा हा महिना आपण या महिन्यात मातृपूजन करत असतो, आपल्या आईचं ऋण व्यक्त करण्याची इथे एक आपल्याला संधी मिळत असते.
0: सासू सासरे पण माझे तसे म्हणजे घरचे सर्व माझे हेल्पिंग नेचर आहे, म्हणजे अहो भाग्य माझं की सर्वांचं चांगलं संस्कार मिळाले. माझी सासू सासरे दीर आणि माझे मिस्टर पण खूप सपोर्टेड आहे आणि त्यांचं पण मी आभार मानते की आज आई आणि पतीमुळे मी आज इथे उभी आहे मॅडम. म्हणजे माझे मिस्टर तर नोकरीवर असल्यामुळे किंवा आम्हाला कशी घरची जबाबदारी पण असल्यामुळे गावी जावं लागते आणि इथून पण आम्हाला म्हणजे आमचं कुटुंबाचा जो भार आहे ते आम्हाला इथून बघावं लागते. त्यामुळे पण म्हणजे थोडं स्ट्रगल करत आहे आणि माझं असं मत आहे की बा आपल्यापेक्षा त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे त्यात ते खरं सुख आहे. बस मला त्यांचा आनंद बघायचा आहे आणि माझी प्रगती करायची आहे.
1: नक्की नक्की खूप खूप शुभेच्छा. खूप सगळ्यांबद्दल तुम्ही भरभरून व्यक्त झालात
0: आणि म्हणजे त्यांना तो खूप आनंद असतो त्यांना की माझी सून म्हणजे मोठी आहे मी आणि घरची दोघांना आमच्या जबाबदारी असल्यामुळे माझी सून म्हणजे श्वेता खूप छान एक काम करत आहे.
1: नक्कीच नक्कीच
0: म्हणजे त्यांना त्याचा पण आनंद होतो आणि मुलाला पण म्हणजे आनंद होतो. आता मुलगा 12वीला आहे तर तो त्याचा अभ्यास आणि त्याचा पण माझा मला सपोर्ट आहे आणि मी पण त्याला म्हणजे दोघही आम्ही एकमेकांना मदत करतो अशी आणि मिस्टर पण मदत करत कारण की परिस्थिती थोडी म्हणजे भार असल्यामुळे बा तुलाच हे करावं लागेल आणि तू करू शकतो. मुलगा पण मॅम म्हणजे खूप हेल्पिंग नेचर आहे त्याचं पण आणि तो पण खूप छान पद्धतीने अभ्यास वगैरे करून मेन म्हणजे पैसे वगैरे व्यवस्थित नियोजन करून राहतो तो आणि काहीच असं हे नाही करत.
1: नक्कीच नक्कीच खूप छान खूप खूप शुभेच्छा त्याला सुद्धा त्याच्या परीक्षेसाठी येणाऱ्या त्याच्या भविष्यासाठी आम्ही मनापासून देतो आणि खूप छान भरभरून तुम्ही व्यक्त झाल्यात त्याच्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद मॅम.
2: हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीतकार राजेंद्र कृष्ण, संगीतकार मदन मोहन आणि चित्रपट आहे चाचा जिंदाबाद.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: प्लॉट घेण्याचा करता विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788
3: जयपुरी यांचं किशोर कुमार यांनी गायलेलं आज की ताजा खबर या चित्रपटामधलं गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.
4: मुझे मेरी बीवी से बचा.

0: मुझे मेरी बीवी से बच्चा मिला।
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
1: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
3: सोनी कोमी यांचं संगीत असलेलं वर्मा मलिक यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात। हे गीत आहे खून की टक्कर या चित्रपटामधलं।

0: मानवी मनाचं भावविश्व म्हणजे गुंतागुंतीचं कोडं. कधी खळखळून हसवणाऱ्या तर कधी अलगद पापण्यांच्या कडा ओलावणाऱ्या या भावनांना शब्दबद्ध करणारा कार्यक्रम हिंदोळा सादर करत्या हेमांगी देशपांडे. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-7189.
2: विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत अपने दुश्मन या चित्रपटामधलं. हे गीत आहे वर्मा मलिक यांचं, संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात.
3: रात को
4: चांदी
3: अपने होकर दुश्मन बनो.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: जानते हैं वियतनाम देश की जनसंख्या कितनी होगी? यही कोई 10 करोड़. इससे भी ज्यादा घरों में हम उज्ज्वला गैस पहुंचा चुके हैं पिछले 12 सालों में. सोचो, जब करीब 11 करोड़ रसोई से लकड़ी का धुआं छटा होगा तब कितना कष्ट घटा होगा.
3: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अब सामाजिक परिवर्तन के माध्यम से देश के सतत विकास का एक बहुत बड़ा स्रोत बन चुकी है.
2: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
4: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकूया सुदेश भोसले आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात, आनंद बक्षी यांचं अकेला या चित्रपटामधलं, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: ठिकाने है ना, मुझे आज कुछ ना कहना, मेरा दिल ठिकाने है ना।
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना।
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही, नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण।
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड, आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
4: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलाज, एग्रीकल्चरल लैंड से भरपूर पर्याय, नक्की भेट द्या। 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788।
5: कार्यक्रमात आता ऐकूयात जावेद अख्तर यांचं गीत जोशीले या चित्रपटामधलं, आशा भोसले आणि संगीतकार राहुल देव बर्मन यांच्या आवाजात।

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 94239484888.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स,
3: कॅनडा. हे गीत ऐकणार आहोत मुकेश यांनी गायलेलं. गीत रचना राजेंद्र कृष्ण यांची, संगीत दिला आहे शंकर जयकिशन यांनी. आणि हे गीत ऐकूयात ज्वाला या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 5:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8901.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक।
2: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक, संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: करायचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलाज, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788।
1: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे, आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे तेही एका तासात।
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%।
1: मुदत 1 वर्ष। आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या। नियम व अटी लागू।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-799-8901.

0: चित्रपट सृष्टीतल्या तारे तारकांचा सुपरस्टार पदापर्यंतचा स्वप्नवत प्रवास त्यांच्याच सुमधुर गाण्यांबरोबरच अनोख्या आठवणीतून जागा करूया आमच्या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून. कालाय तस्मै नमः ऐका दर शनिवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 11 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरनं.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5-10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

करताय विचार आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 पर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.

0: आजसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: मित्रांनो, तुम्हाला माहितीये का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे. यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे. यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे.
1: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पॉवर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
2: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
4: संचयात समृद्धी.
5: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: स्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789.
1: आणि हरिहरण यांच्या आवाजात आनंद बक्षी यांची गीतरचना आता ऐकूयात. संगीतकार उत्तम सिंग. हे गीत आहे दिल तो पागल है या चित्रपटामधलं.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन,
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89.
3: या चित्रपटामधलं उदित नारायण यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, ऍग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788.
3: गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजात. आग ही आग या चित्रपटामधलं हे गीत आहे अंजान यांचं. संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: आर्थिक गुंतवणुकीचे योग्य नियोजन म्हणजे भक्कम भविष्याचा आधार. याच पैशाची गणित सोपी करून सगळ्यांना अर्थसाक्षर करणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका अर्थविश्व, दर मंगळवारी दुपारी 12:30 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:00. सादर करते प्रमोद पुराणिक, अर्थविश्व फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: प्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक. 788-789-8901.
2: नातू आणि पंटूच्या नावाने करण्यात आलेले बक्षीस पत्र आणि संबंधित फेरफार नोंद रद्द. ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचा न्याय निर्णय. लातूर येथील एका ज्येष्ठ आजीबाईंना मिळाला मोठा दिलासा. सांभाळ आणि कल्याणाच्या अपेक्षेने नातू आणि पंटूच्या नावावर नोंदणीकृत बक्षीस पत्राद्वारे जमीन हस्तांतरित केलेल्या आजीबाईंना अपेक्षित देखभाल आणि आधार न मिळाल्याने त्यांनी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. उपविभागीय अधिकारी तथा न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष यांनी प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद यांचा सखोल विचार करून नातू आणि पणतूच्या नावाने करण्यात आलेले नोंदणीकृत बक्षीसपत्र आणि संबंधित फेरफार नोंद ही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत नाशिकचे लीगल शिल्डचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्याकडून.
3: पहिले कसं व्हायचं, गिफ्ट देऊन टाकलं, बक्षीसपत्र करून दिलं आणि मग ज्यांना दिलं त्यांनी बक्षीस देणाऱ्या व्यक्तीला नंतर विचारलं नाही किंवा योग्य ती वागणूक दिली गेली नाही, सांभाळ चांगल्या पद्धतीने केला नाही तर काहीही त्याला रेमेडी नव्हती. आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना महत्वाचे कायदेशीर संरक्षण उपलब्ध झाले. म्हणजे समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मुलांना, नातवंडांना किंवा इतर कोणाला देखभाल आणि सांभाळ करण्याच्या अपेक्षेने आपली मालमत्ता बक्षीसपत्रांनी दिलेली असेल, मात्र ज्याला ते बक्षीस मिळालंय त्यांनी ती जबाबदारी योग्य त्या पद्धतीने पार पाडली नाही तर अशा वेळी जी मालमत्ता हस्तांतरण झाली आहे त्याला आव्हान देऊन ते रद्द करतायत असं आहे. आणि की ह्याच्या पुढे म्हणजे बक्षीसपत्र करत असताना जो बक्षीसपत्र करणारा व्यक्ती आहे त्यांनी जर माझा सांभाळ व देखभाल योग्य रीतीने न केल्यास हे बक्षीसपत्र रद्द होईल अशी स्पष्ट अट टाकणं अतिशय आवश्यक आहे. अशा अटीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे हक्क प्रभावीपणे संरक्षित होतात.
2: तर मंडळी सरांनी खूपच छान माहिती सांगितली आपल्याला. तर माहितीचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे सर लीगल शील्ड या नावाने नाशिकमध्ये खूप छान कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 9422273594.
4: डाई अक्षर प्रेम के या चित्रपटाबद्दल समीर यांचं गीत आता ऐकूयात. अनुराधा

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद. अढावतकर ज्वेलर्स.
4: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
3: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
4: आणि मजुरीत 50% सूट.
3: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
4: विश्वास नाशिककरांचा.
3: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: रसिक हो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मी देविका मनपूर्वक स्वागत करते. मंडळी आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो.
2: हॅलो.
1: हां बोला.
2: हां मी पूजा केळकर बोलते ओढ्याहून.
1: हो हो बोला बोला.
2: म्हटलं मला साईबाबाचं गाणं ऐकायचं होतं.
1: कुठलं?
2: जब खिडकी खोलू तो तेरा दर्शन हो जाए.
1: बर बर.
2: कसे आहे तुम्ही? बरे आहे का?
1: हो मी बरी आहे. तुम्ही कशा आहात?
2: आम्ही बरं आहोत. ऊन काय म्हणताय?
1: ऊन काय चांगलंच ऊन आहे अजून पण. खरे खरे. काय करता आणि तुम्ही तिकडे पूजा ताई?
2: म्हणजे आमच्या इथे ओढ्या गावामध्ये आहे ना उजव्या सोंडेचा गणपती आहे.
1: हो हो हो आहे आहे.
2: तिथे आम्ही माझे मिस्टर तिथले पुजारी आहे.
1: बर बर. अरे वा अरे वा. आणि तुम्ही काय करता?
2: मम्मी मी घरीच असते. मी त्यांच्या सोबत जाते पूजा वगैरे मांडायला. सत्यनारायणच्या पूजा वगैरे मांडतो आम्ही.
1: बर बर बर. अच्छा छान छान.
2: आणि पूजा कपाळायचं.
1: हो हो हो. बरोबर बरोबर. चालेल ठीक आहे. छान वाटलं तुमच्याशी
2: ओढ्याला. आल्यावर या गणपतीच्या पाया पडायला.
1: नक्की नक्की नक्की येऊ. नक्की भेटूया.
2: हो चालेल.
1: चालेल चालेल. धन्यवाद.
2: धन्यवाद.

0: हॅलो.
1: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार सर, बोला.
1: म्हटलं ते गाडं नाशमध्ये द्यायचं होतं.
0: अच्छा, हो हो. कुठून बोलताय आपण?
1: मी पौस रोड पुण्याहून बोलतो.
0: बर बर, बोला सर.
1: पत्थर के सलम मधलं मुकेश यांचं तो बाय मतवाली चाल.
0: बर, चालेल. आपण पहिल्यांदाच फोन करताय का?
1: हो हो हो, पहिल्यांदाच करतो. ऐकतो मी बरं, पण पहिल्यांदाच फोन करतोय.
0: अच्छा अच्छा, बरं बरं. असं फोन करत राहा आणि ऐकत राहा तुमचे. आणि
1: ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, करूया.
0: काय करताय आणि आपण तिकडे?
1: मी सध्या मी पेन्शनर आहे, रिटायर्ड पर्सन आहे.
0: अच्छा, बरं बरं, चालेल. ठीक, धन्यवाद
1: धन्यवाद.

0: हॅलो.
1: हा बोला. नमस्कार मॅडम.
0: नमस्कार सर, बोला.
1: हा मी जुना शिरको फोन बोलतोय, राजू डिंगोळे. कॉल घेऊ शकतो का?
0: रेकॉर्डिंग चालू आहे, बोला.
1: चालू. हा हा. ते पिक्चरचं नाव आहे चमत्कार.
0: बर.
1: गाण्याची बोल आहे, इस प्यार से मेरी तरफ ना देखो प्यार हो जाएगा.
0: अच्छा चालेल सर, चालेल, नक्की ऐकूया. हो हो, धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन,
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
4: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
5: अटी व शर्ती.
6: हॅलो,
7: रेडिओ विश्वास.
6: हां बोला सर.
7: आपकी परमेश्वर नाव द्यायचं होतं.
6: हां बोला सर.
7: मी जनार्दन बराटे, जेल रोड, जेल रोड नाशिक रोड. साजन पिक्चर मधून SP बाल संभवच्या आवाजात बहुत प्यार करते है तुमको सुनन.
6: बरोबर, चालेल. काय करता सर आपण?
7: मी रिटायर्ड आहे आणि अंध आहे, हँडिकॅप.
6: बर बर बर बर बर, ठीक आहे, चालेल.
7: आणि तुमचे सकाळचे भजन बिजन मस्त सदर.
6: हो हो हो, तुम्ही ऐकता का कार्यक्रम सगळे?
7: मी ते 4-4:30 लावतो.
6: बर बर बर, अच्छा चालेल चालेल, ठीक आहे, धन्यवाद.
7: थँक्यू.

0: हॅलो फरमाईश.
1: हो हो बोला सर.
0: फरमाईश देशदेश.
1: हो सांगा ना.
0: रचना रोटीचा प्रारंभ सांग.
1: बरं बरं, त्यातलं कुठलं?
0: महिना बोलून जा.
1: अच्छा चालेल सर, चालेल, ठीक आहे.
0: थँक्यू मॅडम.
1: हो हो.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: जमिनीसाठी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही। होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 पर्यंत। मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक। 788-799

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: विविध लेख आणि कथांचं अभिवाचन आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मैत्र कट्टा. सादर करते दत्ता सरदेशमुख. प्रसारण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मैत्र कट्टा.

0: करण्याचा करता विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788
1: आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाचे युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98584520 आणि 98349 52278.

0: सारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-8901.
1: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी 7:00 ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300 16512 आणि 94 239 84 888.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनरा कॉर्नर, नाशिक।
2: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने। त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत। अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: स्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: तेरा ख्याल मेरे दिल से जा नहीं सकता.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: श्रोते हो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या चौरवरीत आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळचे 7 वाजलेत. रूपरेषांतर आपण ऐकणार आहात शुभम कृती आणि स्तोत्र आणि त्यानंतर संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा. रात्री 8 गीत प्रतिमा. संवादक रामचंद्र कुलकर्णी. रात्री 9 आपण ऐकणार आहात कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत. सादरकर्त्या कविता गायथानी. रात्री 11 आपकी फरमाइश या फोन इन कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. रात्री 12 ते 4 हिंदी चित्रपट संगीत. 4:00 भक्तिगीतांनी आपण सुरुवात करणार आहोत. सकाळी 6:05 गोंदवलेकर महाराजांचे विचार. सादर करते दत्ता सरदेशमुख. 6:10 भक्ती संगीत. 6:30 दासबोधाच्या निरूपणाचा आनंद आपण घ्याल. संवादक पद्मकर देशपांडे. 6:35 प्रभात विश्व. सादर करते ऋषिकेश आयाजित. सकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोते हो रूपरेषा आपण ऐकली आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बर का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 75। जय जय।

0: राम। श्रोते हो, समर्थांनी मागील श्लोकात नामसाधना सर्वश्रेष्ठ आहे हे इतर साधनांची तुलना करून स्पष्ट केले। या श्लोकात समर्थ सांगतात, हे मना, तुला जर पटत नसेल आणि त्याबद्दल जर शंका येत असेल तर मग तू वेद, शास्त्र, पुराणे, संतवचने यात नामस्मरणाचे महत्व शोधून पहा। श्रोते हो, या सर्व शास्त्रांनी सांगितले आहे की भगवंत हेच सारभूत आहे, बाकी सारे असार आहे। साधना कोणतीही असो, परब्रह्म स्वरूपाचे चिंतन मनन हेच फक्त सार आहे हे लक्षात ठेवावे आणि यात शंका नको बर का। समर्थ वाऊगा हा शब्द प्रयोग करतात। वाऊगा संशय म्हणजे कारण नसताना येणारी शंका, हा संशय सोडून द्यावा म्हणजेच अशा शंकेचा त्यागच करावा। नामसाधनेचे महत्व जाणून घेताना जर काही शंका असेल, कोणता संशय असेल, तर त्याचे निरसन केलेच पाहिजे, नाही का। शंका निरसन करण्याचे दोन उपाय आहेत। एक म्हणजे संत वचनावर 100% श्रद्धा ठेवावी। संत जे सांगतात तेच खरे आहे हे विना अट मान्य करावे। पण हे जर तुम्हाला जमत नसेल तर मग शास्त्रे, पुराणे, संतवचने पहावीत, त्यांचा नीट अभ्यास करावा। श्रोते हो, ज्याला रूप आहे त्याला नाम आहे। बघा ना, नदी हा शब्द जर आपण उच्चारला तर नदीचे रूप आपल्या डोळ्यासमोर येते। त्याचप्रमाणे राम हा शब्द उच्चारताच भगवंताचे रूप डोळ्यासमोर येणे गरजेचे आहे, हो ना। पण परब्रह्म या शब्दाने कोणते रूप आपल्या समोर येईल का, तर नाही। कारण परब्रह्म हे निर्गुण स्वरूप आहे, ती एक संकल्पना आहे। मग या संकल्पनेलाच श्रीराम असे नाम देऊन समर्थांनी आपली सोपी सोय करून ठेवली आहे। ज्यावेळी आपण श्रीराम हे नाम घेऊ त्यावेळी परब्रह्म स्वरूपाचे, आत्मस्वरूपाचे आपण चिंतन करणार आहोत। कारण समर्थांनी सांगूनच ठेवले आहे की प्रभू राम हे परब्रह्म स्वरूप, आत्मस्वरूप आहेत। श्रोते हो, त्यामुळे श्रद्धा असणे चांगलेच आहे, पण त्यातील मर्मही समजून घ्यावे। ईश्वराच्या अस्तित्वावर भाबडेपणाने श्रद्धा ठेवावी असे समर्थांना मुळीच वाटत नाही। म्हणून समर्थ म्हणतात, स्वतः शोधून पहावे, उदंडाचे उदंड ऐकावे, परी अंतरी प्रत्यये पहावे, खरे खोटे निवडावे अंतर्यामी। समर्थ सांगतात, सगळा संशय टाकून द्यावा। संशय घेण्यात आणि त्याचे निरसन करण्यात शक्तीचा अपव्ययच होतो, नाही का। स्वामी विवेकानंद म्हणतात, 4 वर्षे रामकृष्णांशी मी संघर्ष करीत राहिलो। अनेक ग्रंथे, शास्त्रे, पुराणे यांचे वाचन करीत राहिलो आणि शेवटी मला निष्पन्न काय मिळाले, तर नामस्मरण याचेच महत्व। झटकन श्रद्धा ठेवायला हवी होती। भगवंतांनी गीतेतही म्हटले आहे ना, श्रद्धावान लभते ज्ञानम, संशय आत्मा विनश्यंती। तेव्हा श्रोते हो, सर्व शंकांचा त्याग करून आपण आता नामस्मरणाकडे लक्ष वळवूया। जय जय रघुवीर समर्थ।
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे। पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी। तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास। धन्यवाद।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनरा।
2: आपली नवीन गाडी घेऊया ना।
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही। नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण।
4: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड। आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
5: अटी व शर्ती लागू।

0: स्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8901.
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
1: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
1: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6:00 तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
3: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: जमिनी सारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-90.
1: बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
1: स्मार्ट प्लॅन,
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नॅशनल.

0: आवडलेले पुस्तक ह्या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात विविध वाचकांना आवडलेल्या पुस्तकाचा परिचय. प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मला आवडलेलं पुस्तक.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: बेल्जियम या ग्रीस की कुल आबादी भी इतनी नहीं है जिससे ज्यादा महिलाएं हमारे देश में लखपति दीदी बनी है. 3 करोड़ से अधिक महिलाएं लखपति दीदी बनकर बनी हैं परिवार और देश का आर्थिक आधार.
4: लखपति दीदी बनाने का ये अभियान आने वाली पीढ़ियों को सशक्त करने का एक महाअभियान है.
3: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण.

0: टाइम चेक। रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

श्रुते हो नमस्कार। तितली कही मैं चली आकाश। मित्रांनो, आज 14 जून आणि तोही 14 जूनच होता ज्या दिवशी लढीवाळ आवाजाची ही नाजूक तितली निघून गेली आकाशात। होय, शारदा राजन अय्यंगार आज त्यांना जाऊन 3 वर्ष झालीत, पण अजूनही कुठून तरी तो लाडी का आवाज हळूच येईल आणि सांगेल काय, ले जा ले जा ले जा मेरा दिल ले जा।

तर मंडळी, आज पुन्हा गीत प्रतिमा, पुन्हा रविवार, रेडिओ विश्वास आणि मी रामचंद्र कुलकर्णी आज घेऊन आले तुमच्यासाठी एक खास पेशकश, एक आवाज जरासा बालिश, जरासा चाइल्ड लाईक, शारदा. शारदांचा जन्म चेन्नईच्या म्हणजे पूर्वाश्रमीच्या मद्रासच्या एका ब्राह्मण अय्यंगार कुटुंबात त्या जन्मल्या. घरात वातावरण कर्मठच होतं, नो रेडिओ, नो सॉंग्स, आणि शारदांना तर गायची मोठीच आवड. पण म्हणतात ना, होनी तो होके रहे. शारदा म्हणत आएगा कौन यहां, कारण तेव्हा त्या लाईमलाईटमध्ये नव्हत्या, अहो त्या गुमनाम होत्या. गुमनाम.

0: श्रोते हो, दैव म्हणजे काय? तर दैव म्हणजे अशक्य ते शक्य करणारी ताकद. पहा ना, मद्रास कुठं, कुठं ते तेहरान आणि कुठं मुंबई. पण त्याचं झालं असं की तेहरानमध्ये शारदांचा आवाज ऐकला. कोणी? तर चक्क शोमॅन राज कपूरनं. आणि राज कपूरनं हा आवाज आवडला, वेगळा वाटला. मग त्यांनी व्हॉइस टेस्टसाठी शारदांना मुंबईत बोलावलं. शारदा मुंबईत आल्या आणि आर के टीमच्या शंकर जयकिशनकडे गाऊ लागल्या. बॉलिवूडला जणू त्या आवाज देऊ लागल्या. सुन सुन सुन रे बलम, ऐकूया.
1: हॅलो हॅलो.

0: आता हूँ, तुम इंतजार करना, जाना नहीं, समझी ना। सुन सुन सुन रे बलम, दिल तुझको पुकार।
1: मागे एक काळ असा होता की जिथं संगीतकार शंकर जयकिशन आहेत ना, तिथं शारदा आहे, त्यांचा आवाज आहे। विशेषतः शंकर यांनी शारदाचा आवाज शेप केला, त्यावर मेहनत घेतली। वैजयंतीमाला, साधना, राजश्री, हेमा मालिनी, सायरा बानो, मुमताज, रेखा, शर्मिला टैगोर अशा सगळ्या हिरॉईन्सना त्यांनी त्यांच्या आवाजात गाणी दिली। शारदानेही ती छान गायली, पण हा आवाज तसा सूट झाला नाही। पण गाणी पाहाल तर अप्रतिम। आ नाही होगा तुझे, आ नाही होगा तो आइए।

मित्रांनो, शारदाची ड्युएट सुद्धा सुंदर होती, छान होती. विशेषतः रफी साहेबांसोबत ती थोडी जास्त आहेत, सगळीच गोड आहेत. पण गीत प्रतिमेना आपल्यासाठी निवडले हे आज हटके ड्युएट. जिगर का दर्द बढ़ता ही जा रहा है. फिल्म स्ट्रीट सिंगर.

1960s आणि 70s हा शारदाच्या करिअरचा सुवर्ण काळ. खरं तर मंगेशकर भगिनी असताना गाणं हीच मोठी गोष्ट होती त्या काळी. पण शारदा गायल्या आणि छान गाणी दिली त्यांनी आपल्या सगळ्यांना. शारदा म्हटलं की तितली उडी हे आठवतंच हटकून. पण याच तितलीनं एक इतिहास रचला बरं का मित्रांनो. तितली उडी हा शारदाचा पहिला मोठा ब्रेक. खूप गाजलं हे गाणं. एवढं गाजलं की रफी साहेबांच्या बहारो फुल वरसावला चक्क टक्कर दिली या तितलीनं टाय झाला. आता काय करायचं. फिल्मफेअरचं बेस्ट प्लेबॅक सिंगरचं वेगळं अवॉर्ड फिमेल सिंगरसाठी देऊ लागलं. ते त्याच वर्षापासून आणि ते शारदामुळं. फर्स्ट फिल्मफेअर अवॉर्ड फॉर फिमेल सिंगर या पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या शारदा. अशी ही तितली. अरे अरे उडाली किती ही सगळं सांगेपर्यंत उडाली.

शारदा यांचा आवाज टिपिकल होता, डिट्टी ओडिट्टी असं म्हणत त्याला. तरीही छोट्या परिघातही त्यांनी छान गाणी गायली, त्यांचं नाव झालं. तसं गायिका म्हणून तसं म्युझिक डायरेक्टर म्हणूनही. होय, त्यांनी काही चित्रपटांचं संगीतही केलं. माँ बहन और बीबी हा त्यापैकीच एक. या चित्रपटामध्ये एक टँडम सॉन्ग आहे, म्हणजे अच्छा ही हुआ दिल टूट गया, हे गाणं स्वतः शारदा आणि रफी साहेबांनी वेगवेगळं गायलं आहे. आणि याच गाण्यासाठी रफी साहेबांना फिल्मफेअर अवॉर्डसुद्धा मिळाला. म्हणजे पहा, फिल्मफेअरचं अवॉर्ड तेही रफी साहेबांना आणि संगीतकार शारदा. मान गए.

मित्रांनो, शारदा म्हणजे शंकर जयकिशन हे समीकरण ठरलं होतं. तरीही उषा खन्ना, दत्ताराम, रवी यांच्याकडेही त्या गायल्या. दोन फिल्मफेअर अवॉर्ड्सही मिळाले त्यांना. बात जरा आहे आपस की. आपणही ऐकूया की ही आपस की बात.

0: मोहम्मद रफी यांच्यासोबत एक खास असं ट्युनिंग होतं शारदाचं. त्यांची सगळी डुएट्स एकापेक्षा एक छान आहेत. जब भी ये दिल उदास होता है, सुंदर. पण आज आपण ऐकूया, हमको तो बर्बाद किया है, और किसे बर्बाद करोगे.
1: जानोगे क्या इरादा है

गीतकार शारदा हे त्यांचं आणखीन एक रूप. गंमत म्हणजे शारदानं गाणं लिहिलं ते सिंगार या नावानं, आणि ते गायलं कोणी तर साक्षात लता दीदीनं. एक चेहरा है जो दिल के करीब है असे बोल होते त्याचे. अशी ही बहुमुखी प्रतिभा असलेली गायिका. तारों से प्यारे दिल के इशारे असो नाहीतर ये मुँह मसूर की दाल असो तोच गोडवा तेच लढीवाळ. आणि हे सगळं मागं ठेवून शारदा 14 जून 2023 म्हणजे वयाच्या 89व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेल्या. रेडिओ विश्वास, मी रामचंद्र आणि आपल्या सगळ्यांची त्यांना आदरांजली. निरोपाचे क्षण कठीण असतात मित्रांनो, जास्त नाही बोलताय, एवढंच सांगता येतं. जाने भी दे सनम मुझे

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर।
2: यांनी गायलेलं अंजान ह्यांचं गीत आता ऐकूयात। संगीत राजेश रोशन यांचं आहे तर चित्रपट आहे 2 और 2 5।

John Lee.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा, अशी आरजे श्रद्धा. रसिकहो वृत्तीची निवृत्ती ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. खूप दिवसानंतर आज कविताताई रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत आणि त्यांचं कमबॅक इतकं दमदार आहे ना की आजचे पाहुणे सुद्धा तितकेच सन्माननीय आहेत. आणि आजचा भाग हा खूप छान रंजक होणार आहे यात काही शंका नाही. तर आज कविताताईंचं तर स्वागत आहे, पण त्यासोबतच आज आपल्याकडे दोन्ही आलेले जे पाहुणे आहेत त्यांचं मी स्वागत करते. एक म्हणजे राष्ट्रीय कीर्तनकार विद्या वाचस्पती ह भ प श्री चारुदत्त बुवा आफळे आणि ज्ञान सैनिक संघ प्रणेते श्री हरिदास यशवंत बुवा. तुम्हा दोघांचंही आणि कविताताई तुमचंही मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार. नमस्कार श्रद्धा. खरंच खूप दिवसांनी वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमात येताना खूप छान वाटतंय मला. खरं म्हणजे मध्ये काही कारणाने आपला थोडासा गप्पांचा ब्रेक झाला होता असं म्हणायला हरकत नाही, पण आज एक खास विषय घेऊन आली आहे मी आणि तो तुझ्याशी पण संबंधित आहे, त्याच्यामुळे आज आपल्या चौघांच्या पण गप्पा खरंच छान रंगणार आहेत यात काही शंका नाहीये.
0: अगदीच. म्हणजे ही जी काही ज्ञानगंगा होती ना तुमच्याशी गप्पा मारताना, आम्हाला इतक्या गोष्टी समजल्या. नागपंचमीचा एपिसोड मला आठवतोय, मनीष दादा आपल्याकडे आले होते आणि किती शास्त्रशुद्ध माहिती त्यांनी दिली होती. वटपौर्णिमेचा तुम्ही एपिसोड खूप सुंदर केला होता. तर ह्या अनेक गोष्टी मला समजल्या. काही वेळेला हरिभाऊंना थांबवून मी ह्या शो मध्ये अतिक्रमण केलं होतं. का? कारण की मला तुमच्याकडून खूप सारं नॉलेज मिळवायचं होतं. तर आजचाही भाग तसाच होणार आहे आणि माझ्यासोबत इतरांना सुद्धा या सगळ्याचा फायदा होणार आहे. तर आजचं येण्याचं काही खास प्रयोजन आहे का? आणि हे दोन्ही पाहुणे जे इतके बिझी असतात त्यांना आज तुम्ही इथे घेऊन आले, हायजॅक करून घेऊन आलेले आहात, तर या सगळ्या मागचं प्रयोजन नेमकं कसं आहे?
1: प्रयोजन खरं म्हणजे असं काही वेगळं खास नव्हतं खरं म्हणजे श्रद्धा, पण आज आपले बुवा नाशिकमध्ये होते आणि नेहमीप्रमाणे आम्ही पण हरिदास गुरुजींना नेहमी भेटतच असतो आणि आज आमच्या काल परवा दोन दिवसापासून आमच्या तिघांचं पण एकत्र भेटणं चाललेलं होतं आणि म्हणून आम्ही आज असं ठरवलं की आज नीटनीट प्रेक्षकांसाठीच गप्पा मारायच्या आणि म्हणून मी खरं म्हणजे या दोघांना इथे घेऊन आली आहे. तसं म्हणलं तर एक निमित्त पण आहेच. नेहमीप्रमाणे दरवर्षी जे आपण कीर्तन शिबिर घेतो, कीर्तन प्रवचन अभ्यास वर्ग असं आपल्याला आता म्हणायला पाहिजे खरं म्हणजे, हे तिसरं वर्ष आहे आपलं, तर त्या निमित्ताने आपण काहीतरी गप्पा माराव्या ह्याच्यासाठी मी खरं म्हणजे त्या दोघांना इथे घेऊन आली आहे. आणि तुझाही अनुभव मला ऐकायला आवडणार आहे या निमित्ताने, कारण मागच्या वर्षी तू पण ह्या शिबिराची विद्यार्थिनी होतीस, त्याच्यामुळे आज तू पण आमच्या गप्पांमध्ये गरजेचीच आहेस आम्हाला.
0: अगदीच. मला सांगताना खरंच खूप आनंद होतोय. दोघाही मान्यवरांकडून शिकण्याची संधी मला मिळाली आणि मी जेव्हा जेव्हा ज्या ज्या लोकांना हे सांगितलं की मी अशी कार्यशाळा केली तेव्हा सगळ्यांना खूप कौतुक वाटलं. सगळ्यांच्या भुवया खूप आनंदाने आणि आश्चर्याने उंचावल्या गेल्या. तर मी याच्यातून काय मिळवलं की रेडिओचं अगदी जॉनर वेगळा आहे, पण ज्यावेळेला आपण बाहेर एखाद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतो त्यावेळेला जे आपल्याकडेच लिहून ठेवलेलं आहे, छान सुभाषित आहेत, श्लोक आहेत, त्याचे अनेक संदर्भ आहेत, हे मला तिथे देताना खूप आनंद झाला. आणि लोकांच्या जेव्हा प्रतिक्रिया होत्या की हे आम्हाला माहिती नव्हतं, हे तू त्यांच्याकडनं शिकलीस का, तर हे मला एक नव्याने मिळालं. म्हणजे मला इतर ज्या गोष्टींचं कौतुक होत होतं ना आतापर्यंत, त्याच्यात अजून एक गोष्ट ऍड झाली की तुझा अभ्यास चांगला आहे. खरं तर तो अभ्यास माझा नाहीये, तुमच्याकडून ज्या नोट्स मी घेतल्या त्या मी माझ्या क्रेडिटवर खपवल्या असं म्हणायला काही हरकत नाही. अगदी मागच्या महिन्यातला अनुभव सांगते, त्याचं सगळं श्रेय बुवांना आहे. आपल्या टाकळीच्या मठामध्ये निरूपण करण्याची संधी मिळाली. माझ्या मिस्टरांच्या गाण्याचा कार्यक्रम तिथे होता आणि हनुमान जयंती निमित्त तिथे मला बोलायचं होतं. तर बुवांचं जे भीमरूपीवरचं निरूपण आहे त्यातल्या काही नोट्स मी काढल्या आणि ते तिथे बोलून तिथे सगळा तो कार्यक्रम सादर केला. त्याच्यानंतर बरेच ज्येष्ठ नागरिक तिथे आले आणि मला म्हणाले की हे सगळं तुला कुठून मिळालं. तर मग मी कार्यक्रमाच्या शेवटी प्रामाणिकपणे हे सगळं क्रेडिट बुवांना दिलं की हा जो काही सगळा अभ्यास आहे, हे जे काही मी शिकले ते सगळं बुवांकडून शिकले. आणि मग आणि कसं झालं ना की नवनीत अपेक्षित किंवा ऑक्सफर्डची डिक्शनरी ह्याला जशी मान्यता आहे ना तशी बुवांच्या प्रवचनाला मान्यता आहे. त्यामुळे बुवांकडून शिकली असणार म्हटल्यावरती काही शंका किंवा काही प्रश्न येत नाही, हे हा अनुभव मला त्या ठिकाणी आला. आणि अगदीच महिन्याभरापूर्वीची गोष्ट आहे आणि त्या कार्यक्रमाला हजर असलेले अनेक जण आहेत, तर आपण त्यांना विचारू शकता की शेवटी कार्यक्रमाच्या शेवटी मी हे प्रामाणिकपणे सांगितलं की जे चुकलं ते माझं होतं, जे काही बरोबर होतं जे बुवांकडून मी शिकले. तर खूप छान वाटतं जेव्हा लोकांचे अभिप्राय येतात की अच्छा म्हणजे तू तर काही फार मोठी नाहीये, तुला पण हे सगळं करायला आवडलं का. तर तिथे गेल्यानंतर कळतं की हे आपलंच आहे आणि आपण किती दुर्लक्ष करतो आहोत या गोष्टींकडे. तर नक्कीच मला जे काही मिळालं ते माझ्या सगळ्या सारख्या अनेक मित्र मैत्रिणींना मिळावं अशीच विनंती आहे. आणि यावर्षी सुद्धा तुम्ही ही कार्यशाळा सगळ्यांसाठी घ्यावी अशी एक हट्ट म्हणूया आपण.
1: या हट्ट पुरवून घेण्यासाठीच आज हे दोन्ही पाहुणे आज आपण इथे बोलवलेले आहेत. बुवा, प्रथम तुमचं स्वागत करते आणि हरिदास गुरुजी तुमचं पण मनपूर्वक स्वागत करते. आपल्याला दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण कीर्तन प्रवचन अभ्यास वर्ग जो घ्यायचा आहे, तर ही कल्पना खरं म्हणजे तुम्ही नाशिकला सुरू केलीत की एक 10 दिवसाचं शिबिर सगळ्यांसाठी घेतलं जावं, तशी तर भूमिका मला आपल्या शिबिरामुळे माहिती आहे, पण आपल्या श्रोत्यांना पण काय सांगाल की हे कीर्तन प्रवचन अभ्यास वर्ग घेण्यामागची भूमिका काय आहे तुमची इथे?
2: एकाच ठिकाणी मी सलग 10-12 दिवस आहे असा वेळ मला सहसा मिळत नाही. अनेक गावांमध्ये जी कीर्तनाचे कार्यक्रम होतात, कधी 3 दिवस 5 दिवस, त्यातला पहिला आणि शेवटचा दिवस येणे राहण्यातच जातो, बाकी फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यात. आणि त्यामुळे त्या त्या गावांमध्ये सुद्धा काही असे प्रचारक प्रसारक निर्माण करावे अशी इच्छा असूनही काम नाही करतायत. तर 3 वर्षापूर्वी इथला जो स्वामीनारायण समाधी मंदिराचा उत्सव तो मला प्राप्त झाला आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की या उत्सवाच्या निमित्तानं एका ठिकाणी मी 12 दिवस किमान आता निवास करू शकतो जिथे मला फार धावपळ नाही. आणि मग ती 3 वर्षापूर्वी कल्पना आली. मग तेव्हा एक आठवड्याभराचा वर्ग घेतला मी की ज्यामध्ये साधारणतः एक पूर्वरंग एक आख्यान असं सगळ्यांच्यापर्यंत आपण पोचवलं. पण परत मग मागल्या वर्षी येताना असं लक्षात आलं की एवढ्यावरच आपण मर्यादित का राहूया, की याला आणखीनही काही जोड मिळाली तर किती छान होईल. आणि याच सगळ्या प्रवासामध्ये हरिदास गुरुजींचा आपण परिचय झाला आणि मग तुम्ही सगळ्यांनी तो खूप छान लीड घेतलात की ज्यायोगे कीर्तन हा तर विषय होईलच, पण याच बरोबरीनं कीर्तन करायला सुद्धा आपल्या वैदिक वाङ्मयाबद्दल, आपल्या भारतीय संस्कृतीच्या वाङ्मयाबद्दल एक चांगल्यापैकी सज्जड माहिती असणं हे प्रचारकासाठी आवश्यकच आहे. आणि या दृष्टीनं मग 10 दिवस शिबिर आहे, मग 10 दिवस काय करूया, तर 10 उपनिषद यांची थोडक्यात ओळख करून घेऊ आणि अधिक मनाचे श्लोक जे आहेत त्यातल्या 10 श्लोकांवरची निरूपणं आणि काही आख्यानं असा विषय करू. असं मागल्या वर्षी सुद्धा आपलं छान खूप सुंदर शिबिर झालं, त्यात प्रात्यक्षिकही खूप चांगली झाली. आणि आता हे 3rd वर्ष, आपण 3ऱ्या वर्षाला परत हे शिबिर करतोय. याचं कारण स्पष्ट आहे की प्रचारकांची नितांत आवश्यकता आहे. आज फेसबुकवर आपण जर सामान्यपणे पाहायला गेलं तर अनभ्यासानं आपल्या धर्म संस्कृती देवदेवता रूढी परंपरा याच्यावरती विपरीत बोलणारी एक प्रचंड मोठी फळी म्हणण्यापेक्षा फौज अशी उभी राहिली आहे आणि त्याला संघटितरित्या फारसं कुठे उत्तर दिलं जात नाही. म्हणून एक आशादायक गोष्ट होती की पहिल्या शिबिराला 10-15 जणच होती तर मागल्या वर्षी 40 जण झाले होते आपल्याला. आणि म्हणून मी तर अपेक्षा करतोय की यावेळेला जेव्हा आपण हे शिबिर करतो आहोत 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट असे 10 दिवस आपण शिबिर करतोय, तर मागच्या ह्या 1-2 वर्षापेक्षा ह्या वर्षभरातला हा उपद्रव हा प्रचंड वाढलेला कोणाच्याही अनुभवाला आला असेल. आणि त्यामुळं संवेदनशील जो समाज आहे त्याच्यापर्यंत हा जर खरंच विषय पोचला आणि आपण पोचू वेगवेगळ्या माध्यमातून पोचू, तर असं वाटतं एखाद्या वेळेला की या शिबिराचा लाभ घेऊन त्या शिदोरीवरती या सगळ्या विचित्र फौजेशी सामना करायला अनेक सैनिक उभे राहतील. आणि या दृष्टीनं कालिका माता मंदिराची 200 माणसं ज्याच्यामध्ये मावू शकतील अशाच सभागृहाचा एवढा विचार केलेला आहे. आणि परगाववरनं जर माणसं आली तर त्यांच्या निवास भोजनाची पण तिथे आम्हाला सोय करता येईल. म्हणजे नाशिकमध्ये आता माझ्याकडून नातेवाईक नाहीत म्हणून कोणी त्याच्यात वंचित राहायला नको. अशा रीतीनं ह्या 1 वर्षभराच्या ह्या शिबिराच्या मधून 200 माणसं जरी प्रशिक्षित झाली, म्हणजे त्यांची काही लोकांची सुरुवात असेल, काही आधीपासून करत असतील, त्यांना अधिक त्याच्यात काही मटेरियल मिळेल, पण या संख्येनंच ज्ञानसैनिक समाजामध्ये फिरल्याशिवाय या समाजामधली नीतिमूल्य किंवा भारतीय तत्वज्ञानावरचा आदर हा आता टिकणार नाही असं साधारणतः या दृष्टीनं लक्षात आलं. म्हणून मग खरं हे असं शिबिर करणं म्हणजे व्यक्तिशः आम्हीच आमच्यावर अत्याचार करून घेण्यासारखे आहे, अगदी प्रामाणिकपणे म्हणायचं तर, कारण संध्याकाळी रोज कीर्तन असतं आम्हाला इथे. म्हणजे मला संध्याकाळी 3 तास माझा आवाज वापरायचा आहे आणि इथे हे सगळे उपद्रव झालेले असताना पुन्हा सकाळी मला 2 तास जास्तीचा आवाज वापरायचा आहे, परत मी माझ्या रियाजासाठी जी वेळ आहे ती मला वेगळी दिलीच पाहिजे, त्यासाठी मला म्हणजे असं हे 2 तासाचं गणित आपणहूनच आपल्या डोक्यावर घेणं. पण यावर्षी एक चांगली पण गोष्ट आहे की जसं आपण कीर्तन शिबिरामध्ये महाराष्ट्रामधल्या ज्या विविध कीर्तन पद्धती आहेत याची आपण थोडी माहिती प्रत्येक विद्यार्थ्याला देतोच. प्रत्येकानं काही सगळीच कीर्तनं केली पाहिजेत असं नाही, पण त्याला माहिती असावं किमान या पद्धतीत हे आहे, या पद्धतीत हे आहे, या पद्धतीत हे आहे. तर यावर्षी अनायसे एक फार चांगली गोष्ट अशी झाली आहे की दासगणू कीर्तन परंपरा किंवा ज्याला म्हणावं आपण प्रवचनही त्याच्यामध्ये शिकवत असतो, त्यामुळे प्रवचनाची तंत्र कौशल्य याची प्रात्यक्षिक ही आपण पूर्वी एवढी फार देऊ शकलो नव्हतो.

0: पण या 1 ते 10 ऑगस्टच्या शिबिरामध्ये ते आपल्याला साध्य होत आहे की फार मोठ्या माणसांनी त्यासाठी होकार दिलेत. म्हणजे नारदीय कीर्तनाचं एखादं डेमॉन्स्ट्रेशन, प्रवचनाचं एखादं अत्यंत सुंदर डेमॉन्स्ट्रेशन दासगणू कीर्तन परंपरेचं, नारदीय कीर्तन परंपरेचं, अशा रीतीनं प्रत्यक्ष कीर्तनं पण ऐकायला मिळतील, म्हणजे प्रॅक्टिकल पण पाहायला मिळतं, आणि अधिक कीर्तन परंपरांचा परिचय आणि अधिक काही त्यातली पूर्वरंग आख्यानं असा विषय मी मांडणार आहे. आणि त्याच्याबरोबरीनं आपले हरिदास गुरुजी जो विषय मांडणार आहेत तो आपण त्यांनाच विचारू, तो अधिक व्यापक आणि सुंदर तऱ्हेनं ते सांगू शकतील. तर कीर्तन हा जो एक आनंदाचा कुतूहलाचा विषय आहेच, पण गुरुजींचा विषय विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं तसा माझ्याही दृष्टीनं मला खूप इंटरेस्टिंग आहे की मी आता एवढं कीर्तन करतोय, पण मला आता त्यांनी सांगितलाय तो विषय इतका मलाही माहीत नव्हता. किंबहुना उपनिषदांच्या वर्गाला मी सुद्धा एक विद्यार्थी म्हणून तिथे बसत होतो की एवढी तोंडओळख आम्हाला खरीच नव्हती. आणि कीर्तन विद्यालयांमध्ये सुद्धा असं काही वेद उपनिषद शास्त्र याच्यावरती इतकं सखोल ज्ञानाचा संवाद होत नाही, काही प्रमाणापुरतंच आपण त्या ठिकाणी पाहतो, पण असा सखोलतेनं एक चांगला अभ्यास मिळाला यावेळेला. तर कीर्तनाच्या बरोबरीनं कीर्तन वर्गामध्ये काही पूर्वरंग असतील, काही आख्यान असतील, याच्यामध्ये काही एखादं संत चरित्र सांगू, एखादं ऐतिहासिक चरित्र सांगू, कसंही, पण याचबरोबर प्रवचनाच्या दृष्टीनं आणि एकूण तत्वज्ञानात्मक बैठकीच्या दृष्टीनं गुरुजींचा जो विषय आहे तो आपण गुरुजींकडनं समजून घेऊ.
1: तर मंडळी, हरिदास बुवा आणि आफळे बुवांशी अजून खूप गप्पा मारायच्या आहेत, अजून त्यांच्याकडून खूप जाणून घ्यायचं आहे, पण आपल्या कार्यक्रमाची वेळ आता इथे संपत आली आहे, त्यामुळे पुढच्या भागामध्ये सुद्धा या दोघाही मान्यवरांना आणि कविताताई तुम्हाला सुद्धा, तुम्हा तिघांनाही मी आमंत्रित करते की ह्या पुढील चर्चा आपण पुढच्या भागात अशाच चालू ठेवणार आहोत. अजून काही महत्वाच्या मुद्द्यांवरती तुम्हा दोघांकडून आम्हाला जाणून घ्यायचं आहे, तेव्हा रसिक हो, आत्ता पुरतं आपण इथेच थांबतो आहोत. या पुढील चर्चा आपण पुढच्या भागात करणार आहोत, तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत इन्साफ या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 94239 84.
1: गीतकार मजरूह सुलतानपुरी, संगीतकार मदन मोहन आणि चित्रपट आहे चिराग. गायिका लता मंगेशकर.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
2: चॅटर्जी यांनी गायलेलं रवींद्र रावल यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत, बेजुबान या चित्रपटामधलं। या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं।

0: चित्रपटावर अथवा अभिनेत्यावर आधारित कार्यक्रम दिल ने पुकारा सादरकर्त्या प्रांजली आफळे दर मंगळवारी दुपारी 1 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 11 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका दिल ने पुकारा.
1: नमकीन या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गुलजार ह्यांचं गीत आता ऐकूयात. या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन ह्यांचं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात जलबिन मछली नृत्यबिन बिजली या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे वजरूह सुलतानपुरी यांचं, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी, आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: आशा भोसले आणि राजकुमारी यांनी गायलेलं केदार शर्मा यांचं गीत. बावरे नयन या चित्रपटातील या गीताला संगीत आहे रोशन यांचं.

कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सोल्जर दिलेर सिंग या चित्रपटामधलं. हे गीत आहे आजीज काश्मीरी यांचं. संगीत दिलं आहे सोनी कोमी यांनी. आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: ड्रीम गर्ल या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. हेमा मालिनी आणि किशोर कुमार यांच्या स्वरात, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.
3: मुझे मत दुआ दे कि मैं बद्दुआ हूँ, नहीं तेरे काबिल कि मैं बेवफा हूँ.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स।
2: कॅनरात लता मंगेशकर यांनी गायलेलं नया जमाना या चित्रपटामधलं गीत। आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं।

पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-26611 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास।

0: कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. हम तो चले परदेस या चित्रपटामधलं पूर्णिमा पटवर्धन आणि मोहम्मद अजीज यांच्या आवाजात, रवींद्र पिपत यांची गीतरचना, संगीतकार विजय सिंग.

0: मी दिलीप प्रभावळकर, रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आनंदावर आनंद या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. किशोर कुमार, दिलराज कौर आणि शैलेंद्र सिंग यांच्या आवाजामध्ये या गीताला संगीत साज आहे राहुल देव बर्मन यांचा.

चित्रपटातलं लता मंगेशकर आणि भूपेंद्र यांनी गायलेलं नक्षलालपुरी यांचं गीत आता ऐकूयात. गीताला संगीत आहे खय्याम यांचं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
2: कार्यक्रमात. हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. हे गीत आहे धरम करम या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देववर्मन यांनी.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 94239848.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, राहुल देव बर्मन यांचं संगीत. चित्रपट दौलत के दुश्मन.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं गद्दार या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत खामोश निगाहे या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत. ही गीतरचना आहे संगीतकार रवी यांची.

ऐकूया बरसात या चित्रपटामधलं लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरात शैलेंद्र यांचं गीत. संगीतकार शंकर जयकिशन.

Jesus.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात प्रीत की डोरी या चित्रपटामधलं इंदीवर यांचं गीत. संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि हे गीत आपण ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे. चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

ऐकणार आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत किंमत या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा

0: रसिको नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मी देविका मनपूर्वक स्वागत करते. मंडळी आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो.
2: हॅलो.
1: हा बोला.
2: हा मी पूजा केळकर बोलते ओढ्याहून.
1: हो हो बोला बोला.
2: म्हटलं मला साईबाबाचं गाणं ऐकायचं होतं.
1: कुठलं?
2: जब खिडकी खोलू तो तेरा दर्शन हो जाय.
1: बर बर.
2: कसे आहे तुम्ही? बरे आहे का?
1: हो मी बरी. तुम्ही कशा आहात?
2: आम्ही बरं आहोत. ऊन काय म्हणताय?
1: ऊन काय चांगलंच ऊन आहे अजून पण.
2: पाऊस पडत नाही.
1: खरंय खरंय. काय करताय आणि तुम्ही तिकडे पूजा ताई?
2: म्हणजे आमच्या इथे ओढ्या गावा आहे ना उजव्या सोंडेचा गणपती आहे.
1: हो हो हो आहे आहे.
2: तिथे आम्ही माझे मिस्टर तिथले पुजारी आहे.
1: बर बर. अरे वा अरे वा. आणि तुम्ही काय करता?
2: मी घरीच असते. मी त्यांच्या सोबत जाते पूजा वगैरे मांडायला. सत्यनारायणच्या पूजा वगैरे मांडतो आम्ही.
1: बर बर बर. अच्छा छान छान.
2: आणि पूजा कपाळायचं.
1: हो हो हो बरोबर बरोबर. चालेल ठीक आहे. छान वाटलं तुमच्याशी.
2: ओढ्याला आल्यावर या गणपतीच्या पाया पडायला.
1: नक्की नक्की नक्की येऊ. नक्की भेटूया.
2: हो चालेल.
1: चालेल चालेल. धन्यवाद.
2: धन्यवाद.

0: हॅलो.
1: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार सर, बोला.
1: म्हटलं ते गाणं नाशमध्ये द्यायचं होतं.
0: अच्छा, हो हो, कुठून बोलताय आपण?
1: मी पौड रोड पुण्याहून बोलतो.
0: अच्छा, बर बर, बोला सर.
1: पत्रके सलम मधलं मुकेश यांचं तो बाई मतवाली चाल.
0: बर, चालेल. आपण पहिल्यांदाच फोन करताय का?
1: हो हो हो, पहिल्यांदाच करतो. ऐकतो मी बरं, पण पहिल्यांदाच फोन करतोय.
0: अच्छा अच्छा, बर बर, असं फोन करत राहा आणि ऐकत राहा तुमची गाणी.
1: ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, करूया.
0: काय करताय आणि आपण तिकडे?
1: मी सध्या मी पेन्शनर आहे, रिटायर करतो.
0: अच्छा, बर बर, चालेल. ठीक, धन्यवाद
1: धन्यवाद.

0: हॅलो.
1: हा नमस्कार मॅडम.
0: नमस्कार सर, बोला.
1: हा मी जुना शिरको फोन बोलतोय, राजू डिंगोरे. कॉल घेऊ शकतो का?
0: रेकॉर्डिंग चालू आहे, बोला.
1: हा हा, ते पिक्चरचं नाव आहे चमत्कार.
0: बस
1: गाण्याची बोल आहे, इस प्यार से मेरी तरफ ना देखो प्यार हो जाएगा.
0: अच्छा चालेल सर, चालेल, नक्की ऐकूया. हो हो, धन्यवाद
1: धन्यवाद.

0: नमस्कार नाशिककर, मी श्रेया बुगळे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: हॅलो,
2: रेडिओ विश्वास.
1: हां बोला सर.
2: आपकी परमेश्वर नाव द्यायचं होतं.
1: हां बोला सर.
2: मी जनार्दन बराठे, जेल रोड, जेल रोड नाशिक रोड, साजन पिक्चर मधून एस टी बाल संभवच्या आवाजात बहुत प्यार करते है तुमको सुनून.
1: बरोबर, चालेल. काय करता सर आपण?
2: मी रिटायर्ड आहे आणि अंध आहे, हँडिकॅप.
1: बर बर बर बर बर, ठीक आहे, चालेल सर.
2: आणि तुमचे सकाळचे भजन बिजन मस्त असतात बर का?
1: हो हो हो. तुम्ही ऐकता का कार्यक्रम सगळे?
2: मी ते 4-4:30 वाजेपासूनच लावतो.
1: बर बर बर, अच्छा, चालेल चालेल, ठीक आहे, धन्यवाद.
2: थँक्यू.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे लता मंगेशकर यांनी गायलेलं पवित्र पापी या चित्रपटामधलं. गीतकार आणि संगीतकार आहेत प्रेम धवन.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज मन.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे फ्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 94 239 84 88.

ही फरमाईश। आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड। श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर।

नमस्कार, मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: की सफाई की, मेहनत की कमाई की।
1: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय।
2: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
1: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना।
2: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
1: म्हणजे
2: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो।
1: ते कसं काय?
2: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो। तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर।
1: हो लगेचच कॉल करतो।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांक

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5357-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे फ्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 94 239 84 888.

फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे

संत साहित्य आणि त्यातील विचारांवर गप्पा म्हणजेच विशेष कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती सादरकर्त्या कविता गायधनी आणि डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 11:05 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9:01. तेव्हा ऐकायला विसरू नका वृत्तीची निवृत्ती.

0: रेडियो विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
4: चेहरा हसीन, आंखें बेमुरव्वत, मैंने दुनिया में ऐसी अजीब खूबसूरत औरत नहीं देखी।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

आँख मिल जाए है सजनिया से।

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300 16512 आणि 94 239 84 88

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे. चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाने वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: मुझे पहचानो।
1: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम, आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद, याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ, एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी। हा होणार आहे दिनांक 27 जून 2024 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण आहे फ्रावशी टाउन अकॅडमी मैदान, प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना, तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा। नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026। अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300 16512 आणि 94 239 84 888

रंग लहू का लहू पहले।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5352-4726-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 63 00 16 512 आणि 94 239 84 84.

की फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा।

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83 800 16 512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: तानुल्याच्या मनातील गूज आईला नाही कळणार तर कुणाला? तुकया आणि पांडुरंगाचं तेच नात. कधी भवमुक्तीचा उत्कट हट्ट तर कधी आत्मानंदाचे महासुख अनुभवल्याची अपार कृतज्ञता. अंतरंगाच्या अनेक रंगछटांची गुंफण एकाच वेळी वेल्हाळ होऊन प्रगटते आणि त्यातूनच गुण गायीने आवडीने हे प्रेम पिसे तरळू लागते.